श्रोतो सुप्रभात। एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन एआयआर ऍप वर आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे। आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 8 श्रावण 1948, 30 जुलै 2026। आजच्या प्रातःकालीन सभेत आपलं स्वागत। प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:56 आणि 20 सेकंद झाले आहेत। आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं।

मंगल प्रभात। भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला एसके ओझा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नमामी भक्त वत्सलम तुलसीदासांची रचना आता आम्ही प्रसारित केली। कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची भूपाळी ऐकवत आहोत। संगीत विश्वनाथ मोरे यांचा।

उषा मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचीही भोपाळ यात्रा आपण ऐकली. संगीत विश्वनाथ मोरे यांनी दिलं होतं. पहाटेची ही रम्य अशी सुरुवात आणि हे भक्तिपुष्प.

संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. गायक आर एन पराडकर, संगीत जयकुमार परते यांनी दिलं होतं. संतांची मांदियाळी हा आषाढी सोहळा, याची देही याची डोळा पाहून आता आपापल्या प्रस्थानाकडे आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेऊन चंद्रभागेत स्नान करून आषाढी भव्य सोहळा पाहिल्यानंतर आता हे सर्व पालखी दिंडीच्या स्वरूपात आता आपापल्या ठिकाणी प्रस्थान करत आहे. जातो माघारी पंढरीनाथा, दर्शन झाले आता. सुंदर भक्तिरचना आता आपण ऐकलेत. हा प्रवास मंगल प्रभात भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात यानंतर अजित कडकडे गात आहेत पारंपरिक भक्तिरचना. संगीत नंदू होनप यांनी दिलं आहे.

0: पारंपरिक भक्ती रचना आता आपण ऐकली. गायक अजित कडकडे, संगीत नंदू होनप यांचा. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. कालच आपण गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला. विविध विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा, आपल्या गुरूंचा पुष्पगुच्छ देऊन नमस्कार करून सन्मान केला आणि मंदिरामध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. हा गुरुपौर्णिमा उत्सव
1: पहाटेची चैतन्यमय सुरुवात भक्ती संगीता बरोबर.
2: माझे माघर पंढरी आहे भीमरे जातीरी.
1: ईश्वर आराधना भक्ती.

0: दररोज सकाळी 6:05 अवश्य ऐका मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।
1: मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात। कार्यक्रमात यानंतर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात गोविंदराव टेंबे यांची भक्ती रचना, संगीत राम फाटक यांचं।

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात गोविंदराव टेंबे यांची ही भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीतकार राम फाटक. कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्तिरचना आता ऐकत आहोत.

पारंपरिक हिंदी भक्ती रचना आता आपण ऐकली. गायक अनूप जलोटा आणि आता कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर गीतानं.

आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दांची चशस्त्रे यत्न करू। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। संत तुकाराम।

समूहस्वरात देशभक्तीपर गीतरचना आता मी प्रसारित केली. मंगल प्रभात. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड

0: 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऐप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणी बीड केंद्र। ही आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा। सकाळचे 6:40 झाली आहेत। शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी। आजचा विषय कृषी क्षेत्रातील महत्वाचे ऍप्स। संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माक्रिया यांचा आहे। या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे। कृषीवाणी।
1: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, कृषी क्षेत्रात विविध मोबाईल ॲप याबद्दल आज आपण जाणून घेऊयात। भारताची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषीप्रधान आहे। शेती व्यवसाय हा भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे। देशातील बहुसंख्य लोकसंख्या अजूनही उदरनिर्वाहासाठी शेतीवर आणि शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून आहे। आपल्या देशात अजूनही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनं शेती करतात। हवामानातील बदल, जमीन धारणेची मर्यादा, उत्पादन खर्च वाढणे आणि उत्पन्नातील अस्थिरता यामुळं शेती व्यवसाय अडचणीत आला आहे। या पार्श्वभूमीवर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं ही काळाची गरज आहे। म्हणूनच जगातील उपलब्ध उन्नत तंत्रज्ञान शेतकरी बांधवांकडे पोहोचवणं क्रमप्राप्त झालं आहे। कृषीविषयक माहितीच्या प्रचार व प्रसाराकरिता इंटरनेट, मोबाईल ॲप्स, विविध संकेतस्थळं, सोशल मीडिया इत्यादींचा प्रभावी वापर करणं शक्य आहे। शेतीसाठी अनेकविध लोकप्रिय मोबाईल ॲप्स आज प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत। जसे किसान सुविधा, ॲग्री ॲप, ई नाम ॲप, क्रॉप इन्शुरन्स ॲप, PM किसान ॲप, ॲग्री मार्केट ॲप, स्मार्ट कृषी ॲप, एम किसान ॲप, इफको किसान ॲप इत्यादी। त्यापैकी सर्व शेतकरी बांधवांच्या परिचयाचे ई पीक पाहणी ॲप। ई पीक पाहणी ॲप हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं ॲप आहे। हे ॲप कृषी व महसूल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहे। हे ॲप वापरून शेतकरी त्यांच्या पिकाचं क्षेत्र, पिकाचा प्रकार आणि इतर आवश्यक माहिती सहजपणे नोंदवू शकतात। या ॲपचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती शासनाला ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करणं हा आहे। शेतकरी बांधवांना पीक पेरा नोंदवण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही। या ॲपमुळे शेतकरी बांधव त्यांचा पीक पेरा स्वतःच्या मोबाईलवरून नोंदवू शकतात। तसेच 7/12 उतारावर पिकाची नोंद जलद आणि सोप्या पद्धतीनं होते। आपत्कालीन परिस्थितीत किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते। ई पीक पाहणी ॲप हे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल। त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन पर्याय निवडावा, मोबाईल नंबर व 7/12 खाते क्रमांक प्रविष्ट करावा, SMS द्वारे प्राप्त 4 अंकी कोड वापरून लॉग इन करावा, नंतर विभाग, जिल्हा, तालुका, गाव व खातेदार माहिती प्रविष्ट करा। होमपेज वरून पीक हंगाम, मुख्य व उपपीक निवडावे, जमिनीचा GPS फोटो अपलोड करावा आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे। ॲपवरच यशस्वीपणे नोंद झाली आहे की नाही याबद्दल संदेश प्राप्त होईल। अडचणी आल्यास ॲपमधील मदत बटन वापरावे किंवा त्या

0: कार्यासाठी निश्चित केलेले सहायक यांच्याशी संपर्क करावा. अशा पद्धतीनं शेतकरी बांधव त्यांचा पीक पेरा नोंदवू शकतात. बऱ्याचदा शेतकरी बांधवांनो, आज एवढंच. नमस्कार, धन्यवाद.
1: शेतकरी बांधव भगिनींसाठी प्रसारित कृषीवाणी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम आता आपण ऐकलात. आजचा विषय, कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे ॲप्स. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. शेतकरी बंधू भगिनींसाठी हा दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 पर्यावरण विषयक परिसर. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून दोन्ही कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, बरेच वेळेला पालक किंवा मुलं स्वतः सुद्धा तक्रार करत असतात की भूक अजिबात लागत नाही किंवा खूप चटपटीत खावंसं वाटतं, आणि शाळेला गेल्यानंतर मुलं डबा संपवत नाहीत किंवा त्यांना फास्ट फूड हवं असतं. तर भूक न लागणं किंवा अतिभूक लागणं ह्या समस्या आहेत का, आणि याच्यावरती उपचार करणं पॉसिबल आहे का?
2: भूक लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूक ही लागायला हवीच आणि मुलांना तर लागणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. फक्त हे कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळा आपण थोडासा नैसर्गिक आहार ज्यावेळा सोडून बाजूच्या गोष्टीकडे वळतो त्यावेळेला काही चटपटी गोष्टी बाहेरच्या असतील तर त्याच्यामध्ये काही वेळेला अशा गोष्टी त्यात मिसळल्या जातात की जेणेकरून त्या मुलांना ती सवय लागावी, हा त्यात एक भाग असतो. जर का घरच्या घरी केलेले पदार्थ व्यवस्थितरित्या असतील आणि त्यांना नैसर्गिक त्याच्याबरोबर जर खाण्यापिण्याचं जे काय फळं असतील पालेभाज्या असतील यांचं प्रमाण योग्य व्यवस्थित असेल तर शक्यतो या गोष्टी फारशा होत नाहीत. पण आपण खूपच चटपटीत करायची आणि तशीच जर सवय लागली तर मग ते भूक लागणं म्हणण्यापेक्षा माइंड सेटअप होतो की मला ते खावंसं वाटतंय ते असं आहे. पूर्वीच्या काही लोकांचा अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी की जंगलातील लोकांचा अभ्यास केला किंवा प्राण्यांचा अभ्यास केला तर त्यांना एकदा खाल्ल्यानंतर सहसा भूक लागत नाही कारण ती पोटेन्शियल म्हणण्यापेक्षा ती क्षमता त्या अन्नामध्ये असते की परत भूक लागूच नाही. कारण हे सगळे तुमचे जे म्हणजे भूक लागण्याचे सेंटर्स वगैरे आहे ते व्यवस्थित समाधानी राहतात. पण आता आधुनिक पद्धतीचं आपण जे जेवण करतो ते त्याला टेस्ट आणली जाते आरटीपीसीएल, मग आपण त्यामध्ये मीठ असेल चटणी असेल हे पण नैसर्गातील काय कुठं चटणी तयार होत नाही किंवा कुठल्या निसर्गातील अन्नामध्ये आपण असं मीठ लावून कुठलं काय ते प्राणी खात नाहीत, जसं निसर्गात आहे तसं खातात. याचाच अर्थ काय, निसर्गात आहे तशाकडं आपण जरा ज्यादा पद्धतीनं अन्न जर असेल तर तेवढं मग ते भूक लागण्याचं किंवा प्राणी आता मोजून खात नाहीत. आता बरेचसे पेशंट आपल्याला विचारतात हे किती खाऊ ते किती खाऊ, माझं वजन असं आहे माझं वजन तसं आहे, हे का झालं? तर याला कारण एकच आहे की आपण निसर्ग सोडला आणि आपण बनवायला लागलो अन्न, आपण त्याला टेस्ट आणायला लागलो, आपण त्याला हे करायला लागलो. त्याच्यामुळं झालं काय, आतल्या गोष्टी थोड्याशा बदलल्या. पण जेवढं नैसर्गिक अन्नाकडं आपण जाऊ, जसं आहे नैसर्गिक जे खाणं आवश्यक आहे ते जर खाल्लं तर ह्या समस्या अजिबात निर्माण होत नाहीत. मी किती खाऊ कसं खाऊ किंवा भूक ज्यादा लागणं कमी लागणं ह्या गोष्टी फारशा होत नाहीत. थोडक्यात यातनं मेसेज आपण काय घ्यायचा की चटपटीत खायची सवय मुलांना न लावणं, जेवढं काही नैसर्गिक जास्तीत जास्त आपण कमी प्रक्रिया केलेलं अन्न तयार ठेवणं मुलांना की जेणेकरून योग्य आहे. जसे आपण पूर्वीचं भात भाकरी ही वरळ

0: आणि फळं पालेभाज्या जर ह्याची सवय लावली आपण तर फारसे हे असं परत भूक लागणं सारखी भूक लागणं हे असे प्रकार होत नाहीत. पण चटपटी अन्नामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी मात्र आपोआपच व्हायला लागतात.
1: लहान मुलांच्याबद्दल जे विचारलं की कमी भूक लागणं आणि अतिभूक लागणं याच्यामध्ये ताणाची किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचा अभ्यास जो आहे म्हणा किंवा बदललेले लाईफस्टाईल आहे याचा कितपत परिणाम होतो? किंवा मुलं इमोशनल इटिंग करत असतात, दिवसभर खात राहावं असं वाटतं, काही वेळेला ओबेसिटी वाढते मुलांमध्ये, तर इथं काय करता येईल?
0: इथंही थोडस आता मैदानी खेळ खूप कमी झालेले आहेत. लहान लहान मुलं पण मोबाईलशी खेळायला लागले, त्याच्यानंतर टी व्ही बघायला लागले, त्याच्यानंतर मैदानी खेळ खूपच कमी खेळत आहेत. आणि त्याच्यामुळं एक नैसर्गिक भूक जी म्हणतो ती आता कमी झालेली आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05.
4: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आज आपण ऐकणार आहोत.
5: सर, पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी काय आहे, काय सांगता येईल?
6: एक म्हणजे मला निसर्गात काय बघायला करायला आवडतं आणि एक आवडत नसलं काय करणं आवश्यक आहे, हे दोन्ही एकत्र घटक आले पाहिजेत. किंवा मला पक्षी आवडतात म्हणून नुसतं पक्षीच बघतोय, नुसतं झाडच लावतोय म्हणून पर्यावरणाचं काम केलं असं होणार नाही, तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. उदाहरणार्थ अन्नाची नासाडी हे अतिशय महत्वाचं आहे. मला आवडत हा पदार्थ नाही, मग केलेला मी खाल्ला किंवा तो खरकट आहे म्हणून टाकून दिला, तर आता चांगल्या प्रमाणात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे की 1 किलो टोमॅटो करायला 15,000 लिटर पाणी लागतं किंवा भातासाठी किती लागतं, हे सगळे आता टेबल अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या मुलांपुढे हे पाहिजे की मी हा जर टोमॅटो टाकून दिला तर 10 लिटर पाणी माझे टाकून दिलं मी, जे मी पाणी स्वतः माझ्या दमक नाही किंवा निर्माण करू शकणार नाही. तर हे आलं पाहिजे. जसं जी आपली चप्पल असेल, चप्पल झालं आता काय दुसरं चांगलं घ्यायचं म्हणजे टाकून द्यायचं, आवडत नाही की फॅशन आली, अरे पण ही चप्पल तयार करायला एनर्जी किती लागली, कारखान्याला इलेक्ट्रिसिटी लागली, ते रबर तयार करायला, मग ते रबर हे सगळं सिंथेटिक आहे, फॉसिल फ्युएल पासून होतं, जमिनीतून जी तेल काढले त्यातून होतं, प्लास्टिक त्यातून तयार होतं, तर प्लास्टिक आपण एवढं फुकट घालवतो म्हणजे जे संपूर्ण ती प्रक्रिया केली ती फुकट गेलेली आहे, ती वाचवूच नका ना. आणि तुम्ही म्हणताय एक आता मी वापरतो, हे सगळं डिमांड अँड सप्लाय आहे, मागणी तसा पुरवठा. जे म्हणाव त्याला त्या विकणाऱ्यावर बंदी करा, तुम्ही घेताय विकत म्हणून तो बसलाय तिथं, तुम्ही विकत घेतलं नाही तर कोण घेऊन बसेल दुकानदार?
5: बरोबर.
6: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे हे किमान आपल्या रोजच्या जीवनातला आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलात जाऊन झाड लावली पाहिजे ते केलं पाहिजे
5: नाही, असं नाही.
6: रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आता लाईट आता बघतो आपण अनेक ठिकाणी लाईट सगळे चालू असतात, तुम्ही बसलाय तिथं लाईट पाहिजे, घरातले 2 खुले फॅन फिरतायत नुसते, कोण नाही, केवढी वीज फुकट जाते आणि काही लोकांना वीज मिळत नाही. तर हे आपण वाचवलं पाहिजे. तो पर्यावरणातला अगदी सहज करण्याजोगी गोष्ट आहे.
5: बरोबर.
6: ती ही
5: आहे
6: पाण्याचा वापर, तर अतिशय महत्वाचा आहे. पाणी ही जीवन आहे. आपण आपल्याला माहित नाही, आता ज्यावेळी आपण टीव्हीवर पिक्चरमध्ये बघतो की राजस्थानात माणसं किती 7-8 किलोमीटर वाळवंटातून चालतायत,
5: आपल्या इथं सुद्धा महाराष्ट्रातला सुद्धा तो जर विदर्भ मराठवाड्याचा भाग
6: तो तर आहेच, ते दुर्दैवी आहे अतिशय. पण आता पश्चिम घाटात सुद्धा जंगलतोडीमुळे त्यांना खाली येऊन त्या धरणातून पाणी घेऊन परत 4 किलोमीटर चढून जावं लागतं वर, म्हणजे पाऊस त्यांच्याकडे पडतोय. आपल्याकडे हे बघा, शहरात सुद्धा त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात, आम्ही त्याला गटार म्हणतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचं शुद्ध चांगलं पडणारं पाणी त्यात गोळा होऊन ते तलावात नदीत गेलं पाहिजे, ते शुद्ध पाणी एकदम फिल्टर पाण्यासारखं असतं पावसात आलेलं पाणी. पण आम्ही ते घाण असते ते गटारात ते पाणी सगळं फुट घालतो. तेवढं पाणी स्वच्छ करायचं असेल तर 10 रुपये देऊन आम्ही ते प्लास्टिकचे डबा घेत होतो, आरो झालाय म्हणून सांगून. निसर्ग स्वच्छतेला आरोपेक्षा चांगला होतो. होय ना, किती फुकट नजरेसमोर किती आपण संपत्ती फुकट घालतोय पर्यावरणाची. ते प्रत्येक

0: प्रत्येकाच्या रोजच्या जीवनात. आता दुसरं सांगतो, सायकल एका दृष्टीनं व्यायाम केला पाहिजे म्हणतोय आणि आम्ही जिमला जातोय पैसे भरून, आणि दुसऱ्या ह्याच्यात घरात सामान उचलत नाही, पिशव्या उचलत नाही, सायकल फिरवत नाही, तो व्यायाम आहे ना.
1: बरोबर.
0: किती एका माणसासाठी फोर व्हीलर वापरणं हे अतिशय क्रिमिनल आहे. परदेशात ह्या बंधनकारक आहे. एक गाडी जाऊन जात असाल तर तुम्ही लिफ्ट दिली पाहिजे उभ्या राहणाऱ्या लोकांना.
1: अरे वा,
0: आमच्याकडे किती गाड्या एकट्या जातात आणि माणसं बिचारी लटकलेली असतात, वृद्ध असतात,
1: अगदी अगदी
0: मुलं असतात, कोणी ते मान दुसरीकडे राहतात बोलत थांबाल सांगत म्हणून. चुकीच आहे ते. पर्यावरण तसे राखू शकतो आपण, तेवढ्या माणसांना आपण लिफ्ट दिलं किती एनर्जी वाचली.
1: खरं म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या आचरणात आणल्या
0: तरी खूपशी मदत होईल.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग तिसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10.
4: मुंबई केंद्रानं प्रसारित केलेले कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात कार्यक्रमांची रूपरेषा.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मग.
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
5: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
5: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
7: सचिन ज्वेलर्स, ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
8: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
9: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
8: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
10: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: हे होते जाहिरात संदेश। यानंतर कार्यक्रमांची रूपरेष अशा। या रूपरेषेनंतर लगेचच 7 वाजता नमस्कार भेट। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7:25 आम्ही प्रसारित करू। 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। आजच्या कार्यक्रमात गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृतिदिन विशेष आजचा भावधारा सुगम संगीत आपण ऐकू शकाल। 8:40 आम्ही प्रसारित करू लोकसंगीत। सकाळी 9 ते 10 विविध भारती

राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 10 वाजता न्याय विभागाचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या कार्यक्रमात भाग क्रमांक 3 आपण ऐकू शकाल. त्यानंतर 10:15 एक ही फिल्म हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 आम्ही प्रसारित करू कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता 2023 रोहन बहिर यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. निवेदन सुप्रभा जोशी यांचं, सादर करते योगीराज बच्चे. सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण असेल. आजच्या कार्यक्रमात पार्श्वगायक सोनू निगम बर्थडे स्पेशल आजचा कार्यक्रम. निवेदन विजय पारगावकर यांचं असेल, सादर करते योगीराज बच्चे. त्यानंतर 11:45 मिश्र संगीत आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 ते 1 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण. त्यानंतर उर्वरित आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. नियमित सर्व बातमीपत्र सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत, प्रसारित करत आहोत नमस्कार बीड.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात आपलं स्वागत। मी विजय पारगावकर। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरुपूजन, व्यासपूजन आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न। जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा। निधी खर्चाला गती देण्याच्या सूचना। खरीप हंगामाचा आढावा। पावसाच्या उघडीपामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांवर परिणाम। कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाच्या सूचना। आणि डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी गावपातळीवर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम। आणि आता सविस्तर बातम्या। आषाढी गुरुपौर्णिमेनिमित्त बीड जिल्हाभरात धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। गुरुपूजन, व्यासपूजन, प्रवचन, भजन, कीर्तन तसंच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली। मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। गुरुपौर्णिमा हा ज्ञान, संस्कार आणि गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणारा दिवस असून जिल्हाभरात तो भक्तिभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक मंगळवारी 28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली। बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिसन इगारे तसंच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते। यावेळी मंजूर विकास कामं वेळेत पूर्ण करणं, निधी खर्चाला गती देणं आणि प्रलंबित कामांचा तातडीनं निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या। बीड जिल्ह्यात पावसाच्या उघडीपामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांवर ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं शेतकऱ्यांना शेतातील ओलावा जपण्यासाठी आंतरमशागत, तण नियंत्रण आणि आवश्यकतेनुसार संतुलित खत व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे। तसंच पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तातडीनं कृषी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शिफारशीनुसार उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा आरोग्य

विभागाने डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनिया प्रतिबंधासाठी गाव पातळीवर विशेष स्वच्छता आणि जनजागृती मोहीम सुरू केली आहे। आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साचलेले पाणी हटवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, तसंच ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षण आढळल्यास तातडीने शासकीय आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे। मच्छरांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असंही आरोग्य विभागानं म्हटलं आहे। आणि आज 30 जुलै दिनविशेष, आंतरराष्ट्रीय मैत्री दिन। संयुक्त राष्ट्रसंघानं जगभरात मैत्री, शांतता आणि परस्पर सलोखा वाढावा या उद्देशानं हा दिवस घोषित केला आहे। जीवनात यश, ज्ञान आणि संस्कार यांची खरी ओळख आपल्या नात्यामधून घडते। गुरु मार्ग दाखवतात तर मित्र त्या मार्गावर खंबीरपणे साथ देतात। म्हणूनच नात्यांमध्ये विश्वास, प्रेम आणि परस्पर आदर जपा। आपल्या कृतीतून समाजात ऐक्य, सौहार्द आणि सकारात्मकतेचा संदेश देऊया। चला आजचा दिवस माणुसकीची नाती अधिक दृढ करण्याचा संकल्प करूयात। याच संदेशासह आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवत आहोत। मी विजय पारगावकर आपली रजा घेतो। या कार्यक्रमासाठी लेखन सौजन्य, पत्रकार नितीन क्षीरसागर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे। नमस्कार बीड।

0: नमस्कार बीड हा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणीच्या बीड केंद्रानं हा कार्यक्रम प्रसारित केला. सकाळचे 7:05 झाली आहेत. एक जाहिरात संदेश.
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27. कॉलेज कॅम्पस कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
0: आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. यानंतर

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक लोकसभेत संमत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच जाहीर करणार सहकार मंत्र्यांची माहिती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅराएथलेटिक्समध्ये नाशिकच्या दिलीप गावितला सुवर्णपदक. आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सदर कायदा अधिक कठोर करण्यासाठी आणि जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्याचं सांगितलं. अशा प्रकरणांच्या कालबद्ध सुनावणीसोबतच संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद या विधेयकात आहे. या उत्तरानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकावर मतदान घेतलं. विरोधकांच्या गदारोळातच सदनानं ते मंजूर केलं. त्यापूर्वी या विधेयकावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या काही शब्दांवर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला, त्यामुळे वाढलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. गांधी यांनी सदर विधान कोणत्या तथ्याच्या आधारे केलं ते सांगावं किंवा माफी मागावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. मात्र गांधी यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं टाळत आपलं भाषणही पूर्ण केलं नाही. त्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेला गदारोळ अखेरपर्यंत कायम होता. राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयक काल राज्यसभेनं संमत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ ज्योती वाघमारे यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत वंदे मातरम गीताविषयी आपली मतं मांडली. विरोधकांनी या चर्चेदरम्यान घोषणाबाजी करत सभात्याग केला. नांदेड जिल्ह्यात सातत्यानं येणारा पूर आणि सीमेलगतच्या शेतीचं होणाऱ्या नुकसानाकडे खासदार अजित गोपछडे यांनी काल राज्यसभेचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून या समस्येचं कायमस्वरूपी निवारण करण्याची त्यांनी विनंती केली. राज्य सरकारनं येत्या 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटे इथं काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देणं, प्रमाणपत्राच्या वैधतेतील अडचणी दूर करणं आदी मागण्या मराठा समाजानं केल्या आहेत. दरम्यान मागेल त्याला प्रमाणपत्र देण्याचं काम नियमितपणे सुरू असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात काही अडचणी आल्यास त्या चर्चेतून सोडवता येतील असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. ते म्हणाले,
1: ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे

0: टेंडन्सी अतिशय कमी आहे. तुमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाही. अद्यापही कोणाचा काही दोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाहीये, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल.
1: राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावं जाहीर झालेल्या यादीत नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन त्यांनी केलं. या कर्जमाफीची रक्कम येत्या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी, कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. अन्न सुरक्षा नियमानुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. एसटीच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेण्याला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड प्राप्त झालेलं नसल्यानं त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवाशांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पंढरपुरातल्या आषाढी यात्रेची काल सांगता झाली. परंपरेनुसार काल गोपाळपूर इथं सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. इथल्या श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. गुरुपौर्णिमेचा सण काल साजरा झाला. शिर्डीसह राज्यात विविध मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कलाक्षेत्रात कार्यरत गुरुकुलांमध्येही गुरुवंदनेसह अनेक कार्यक्रम पार पडले. बीड जिल्ह्यातल्या सिरसाळा इथं गुरुपौर्णिमेनिमित्त काल एकाच दिवसात 20,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. जलनायक मयंक गांधी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या अभियानात सहभागी सर्वांनी पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प केला. गुरुवंदन 2026 राष्ट्रीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्राला काल बीड इथं प्रारंभ झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी यावेळी बोलताना शिक्षणासंबंधी मंथनातून आत्मभान आणि आत्मचिंतनाची जडणघडण व्हावी असं मत व्यक्त केलं. नांदेड जिल्ह्यात 4,42,406 शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक असून शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत परभणी इथं काल जिल्हास्तरीय विविध स्पर्धा तसंच जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. नशेला नकार, विकसित भारताला होकार हा संदेश युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं घेतलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जालना इथं या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित कॅम्पस उभारणीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 देशात 18 स्थान मिळवलं आहे. विद्यापीठाला 100.91 गुणांसह गोल्ड रेटिंग प्रदान करण्यात आलं. ग्रीन मेंटर्सतर्फे आयोजित करण्यात आलेली नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग ही देशातल्या उच्च शिक्षण संस्थांच्या शाश्वत विकास, पर्यावरण व्यवस्थापन आणि हरित उपक्रमांचं मूल्यमापन करणारी

0: राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्रक्रिया आहे. शिर्डीतून साईबाबांचं दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा धाराशिव रोडवर टोलनाक्यापुढे आळणी पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 22 ते 23 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून 2 वयोवृद्ध व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त वाहनातले भाविक उमरगा तालुक्यातले रहिवासी आहेत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅराथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 स्पर्धेत नाशिकच्या दिलीप गावितनं सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताच्याच मोहम्मद बासिलनं रौप्य पदक जिंकलं. लांब उडीमध्ये मुरली श्रीशंकरनेही रौप्य पदक पटकावलं. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 15 पदकं जिंकली आहेत. लातूर जिल्ह्यात अनेक भागात काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असलं तरीही सुमारे 50% पेरण्या खोळंबलेला शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं उसंत घेतल्यामुळे विविध प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 26,513 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी सुमारे 68.67% पोहोचली आहे. हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित मराठवाड्यात येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक लोकसभेत संमत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा. आणि शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच जाहीर करणार सहकार मंत्र्यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोत्याहो आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र.
2: श्रोत्याहो आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण. FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 7:20 झाले आहेत. जाहिरात संदेश.
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
5: सचिन ज्वेलर्स, ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं. अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
6: अस्थि रोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
7: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
6: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
8: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.
9: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य, आरोग्य, माहिती, मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण, उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मैत्रिणींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे. तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

यानंतर आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी आज सकाळी 7:40 भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर गायक स्वर्गीय वसंतराव देशपांडे स्मृतिदिन विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. तसंच आज सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता 2023 रोहन बहिर यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. आणि आजच्या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाचं प्रसारण नियमित सकाळी 11 आजच्या कार्यक्रमात पार्श्वगायक सोनू निगम बर्थडे स्पेशल आजचा कार्यक्रम निवेदन विजय पालगावकर यांचा असेल. सादरकर्ते योगीराज बच्चे. आमच्या आजच्या महत्वपूर्ण कार्यक्रमाविषयी आता आपण जाणून घेतलं. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर 7:25 माहिती जनसंपर्क माफ करा माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येत आहे.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेली आहे, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या कार्यालयीन कामासाठी आहेत आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचं फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेलं आहे. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते BLO डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिटकू शकतात. ते झाले पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी मॅपिंग साठी आहे, म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 3 किंवा 2004 मध्ये पुनरीक्षण झालेलं आहे. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ECA Net मोबाईल ॲपमध्ये, तसेच voters.ECA.gov.in या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. BLO आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी

0: करायचं असेल तर तिथे माहिती भरायचं आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल आई वडील किंवा आजोबा आजीचा माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायचं आहे. जुळवणी स्वतःच्या झाला तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही. स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले चांगलं आहे, परंतु मिळालं नाही त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणनापत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक हे मागणी केलेले आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावा लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये. ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून हे भरून सही करून द्यावे. माझे जुळवणी झाले नाही झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून बीएलओ कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राच्या पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत. ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या वितरित काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काही फरक असेल, समजा आपल्या सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपल्या नाव गेझेटला नोटिफाई करून आपण बदललेले आहेत, तसा काय बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलंही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काय फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तो वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे. ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे? आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात. जन्मताकला आपण 87 पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10वीचा मार्कशीट म्हणजे मेट्रिक्युलेशनच्या कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट, त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असं 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11च द्यायचं असं नाहीये. 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहीत धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचं मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वी पर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या ताकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठले डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहेत, त्या वेळेला दिलं तर पुरेसं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील एक महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, तर त्याविषयी पण तुम्ही सांगितलं ते फक्त ओळख म्हणून ती ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे.
0: हो,
1: आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी एसआयआर मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली

0: मतदारांनी फॉर्म भरताना, तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण यासाठी बीएलओ बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे. ती नेमकी कशी आहे आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात?
1: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे बीएलओ.

0: महत्त्वाचा घटक म्हणजे बीएलओ. त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी 1 लाख बीएलओ आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत. ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या 2 महत्वाचे उद्देश आहेत. त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. बीएलओ ला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचे लोड घ्यावे जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्डमध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या व्यतिरिक्त हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमचं कार्यालयीन भाग आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ईसीआयच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे बीएलओला या काम जास्त आहेत त्या ठिकाणी डिजिटेशन करण्यासाठी त्यांचा असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे जेणेकरून बीएलओचा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व बीएलओ, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे. त्यांच्यामुळे बीएलओचं काम थोडं सोपं झालेलं आहे.
1: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण एसआयआर म्हणजे काय, त्याबरोबरच त्याची गरज काय आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, बीएलओंना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत, याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस टोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभुळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
2: भरधाव वेगात वाहन चालवाल,
3: लाख मुलाचा जीव गमवाल,
2: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
3: जन्मभर सुखान प्रवास कराल. वाहन वेगान चालवू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
3: अवजड सामान वाहू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
3: वाहन चालवताना अतिभार नको,
2: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
3: प्रवासाचा वेळ मजेत घालवा.

0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक सात
4: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होत आहे असं म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे, संगीत रंगभूमीवरचं अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व. अशा या दिग्गज हर हुन्नरी प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा आज स्मृती दिन. वसंतराव देशपांडे यांचा जन्म 2 मे 1920 रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथला. त्यांना बालपणापासूनच गाण्याची विलक्षण आवड. वयाच्या 8व्या वर्षी वसंतराव देशपांडे यांच्या प्रतिभेशी दखल प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी घेतली. त्यांची कौशल्य पाहून भालजींनी त्यांना कालिया मर्दन हिंदी चित्रपटात कृष्णाच्या भूमिकेसाठी निवडलं. वसंतराव देशपांडे यांना अनेक गुरूंकडून संगीत ज्ञान लाभलं. नागपुरात त्यांनी शंकरराव सप्रे यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांना भेंडी बाजार घराण्याचे अमान अली खान आणि अंजलीबाई मालपेकर, किराणा घराण्याचे सुरेश बाबू माने, पटियाला घराण्याचे असद अली खान आणि ग्वाल्हेर घराण्याचे रामकृष्ण बुवा वझे यांच्याकडून गाण्याचे धडे मिळाले आणि त्यांचं गाणं बहरतच गेलं.

0: श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात वाराकांत यांचं गीत आता आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात यानंतरचं गाणं. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
0: जाहिरात संदेश आता आपण ऐकले. स्वागत परत एकदा भावधारा सुगम संगीत कार्यक्रमात. संगीत क्षेत्रात वसंतराव यांनी नेहमीच नवं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला. ते दादरा, ठुमरी आणि गझल या हिंदुस्थानी शास्त्रीय शैलीमध्येही पारंगत होते. मराठी नाट्यसंगीत हे आणखी एक क्षेत्र ज्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलं. मेघ मल्हार, कट्यार काळजात घुसली, वीज म्हणाली धरतीला, हे बंध रेशमाचे या नाटकात त्यांनी कामं केली होती.

0: यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात प्राध्यापक अनिल रावजी देशपांडे यांचं गीत आता आपण ऐकलं भावधारा या कार्यक्रमात एक अल्पविराम.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, चावडी नाका, अहमदनगर.

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: हे जाहिरात संदेश आणि आता स्वागत परत एकदा भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात। वसंतरावांनी 80 अधिक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं। अष्टविनायक, दूधभात, करिया मर्दन चित्रपटात त्यांनी अभिनय सुद्धा केला। कट्यार काळजात घुसली या नाटकात खान आफताब हुसैन खान साहेबांची आव्हानात्मक भूमिका साकारून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली। त्यांच्या आयुष्यावर आधारित मी वसंतराव हा चित्रपट प्रदर्शित झाला। या चित्रपटात त्यांचे नातू शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांनीच वसंतराव देशपांडे यांची भूमिका साकारली आहे। संगीत विषयात PhD प्राप्त या दिग्गज गायकाचं 30 जुलै 1983 साली निधन झालं। या दिग्गज गायकाचा आज स्मृती दिन, या निमित्त एक आठवण। जाता जाता गाई नमी, गाता गाता जाई नमी, जाता जाता गाई नमी, गाता गाता जाई नमी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधूनही राही नमी।

श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात वारा कांतेंचं गीत आता आपण ऐकलं. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात भावधारा. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज पार्श्वगायक वसंतराव देशपांडे स्मृतिदिन विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन विजय पारगावकर यांचं होतं. सादर करते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख, बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार, आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोकचळवळ मोहीम असेल.

या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे.

ग्रामोपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन, उच्च तंत्रज्ञान, स्टार्टअप, लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन, विकास आणि नवोन्मेषासाठी 1,00,000 कोटींच्या निधीची तरतूद, तसंच भारताचं AI धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम, मधुबनी इथल्या साक्रीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकट यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं असे एकंदर 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4,00,000 नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्व

0: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील तीन विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 102.9 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी बीड केंद्र. प्रातकालीन सभा आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झालेत. लोकसंगीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात हे सुरुवातीचं गाणं.

माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधी न झुकली ती दिल्लीचा दरबारी। तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला। धर्म रक्षणास सदा सहज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली। महाराष्ट्र

करतो मी महाराष्ट्रावर स्वारी, पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे अजमावयास शत्रूला। शाहिस्त्याच्या घरात शुभारात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले। केला शिवाने गनी मी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तवा या अल्लाह। केला

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला कृष्णा शिंदे सह कार्यक्रमच्या स्वरात अनिल भारती यांचं लोकगीत, आता आपण इथलं संगीत मधुकर पाठक यांनी दिलं होतं. यानंतर एक निवेदन.
1: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.

0: संत मुक्ताबाई यांची गवळण आता आपण ऐकली. गायिका वैशाली सामंत, संगीत कमलेश जाधव यांनी दिलं होतं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. यानंतर आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी आज सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता 2023 रोहन बहिर यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं असेल, सादर करते योगीराज बच्चे. त्याचप्रमाणे आज सकाळी 11 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं प्रसारण असेल. आजच्या कार्यक्रमात अवश्य ऐका सोनू निगम बर्थडे स्पेशल विशेष कार्यक्रम. निवेदन विजय पारगावकर यांचं असेल, सादर करतील योगीराज बच्चे. आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी आत्ता आपण ऐकलं.
1: कॉलेज कॅम्पस कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.
1: काही संदेश आता आम्ही प्रसारित केले लोकसंगीत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाश बावडेकर यांच्या स्वरात मोहन पवार यांचं लोकगीत आता आपण ऐकलं. संगीत विद्यानंद तांबे यांनी दिलं होतं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आता सकाळचे 9 वाजतायत. यानंतर सहक्षेपित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण.

श्रोतो, विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आपण ऐकत होता. हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून FM 102.9 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत न्याय विभाग विशेष प्रायोजित कार्यक्रम. आजचा भाग क्रमांक 3 प्रसारित करत आहोत.

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: You had been listening to a talk on India's new labor codes by Dr. Pradeep Kumar Jena, Director, Ministry of Labor and Employment. This talk was part of a webinar conducted by the Department of Justice.
2: श्रोतोहो न्यायो विभाग विशेष प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आज हा भाग क्रमांक 3 आम्ही प्रसारित केला. न्यायो विभाग विशेष प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रावरून आपण ऐकत होतात. माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 10:15 झाली आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म. आणि आजच्या एक ही फिल्म कार्यक्रमात कुठला चित्रपट आहे आपण थोड्याच वेळात अंदाज लावूयात.

मंडळी आनंद चित्रपटाचं थोडक्यात कथानक याप्रमाणे. आनंद हा तरुण कर्करोगानं आजारी असतो, पण तरीही तो प्रत्येक क्षण आनंदानं जगतो. त्याचा हा हसमुख स्वभाव गंभीर आणि दुःखी असलेल्या डॉक्टर भास्करचं आयुष्य बदलून टाकतो. यात आनंद अभिनेते राजेश खन्ना तर डॉक्टर भास्कर बॅनर्जी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. रचना गुलजार आणि योगेश यांच्या आहेत, तर संगीत सलील चौधरी यांचं आहे.

दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए।

0: सलील चौधरी यांच्या संगीत नियोजनातलं हे गीत आनंद चित्रपटातला कार्यक्रम एक ही फिल्म एक अल्पविराम.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकलात. आनंद मरे नाही, आनंद मरते नाही हा संवाद आणि जिंदगी कैसी हे पहेली हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

मन्ना डे यांच्या स्वरातलं हे गीत आता आपण ऐकलं. एके फिल्म कार्यक्रम आपण ऐकत होता. आज आनंद चित्रपटातली गाणी रचना योगेश आणि कवी गुलजार यांच्या होत्या. संगीतकार सलील चौधरी. एक ही फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. एक आठवण आज सकाळी 11 वाजता पार्श्वगायक सोनू निगम बर्थडे स्पेशल गाता रहे मेरा दिल अवश्य ऐका. निवेदन विजय पारगावकर यांचं असेल. सादर करतील योगीराज बच्चे. गाता रहे मेरा दिल पार्श्वगायक सोनू निगम बर्थडे स्पेशल. आपण ट्यून केलंय FM 102.9 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणी बीड केंद्र. आमच्या प्रातकालीन सभेचं हे प्रसारण रसिकांसाठी आणि रसिकांपर्यंत. प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 10:30 झाली आहेत. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आजच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता 2023 रोहन बहिर यांची सुप्रभा जोशी

0: मी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं, सादर करते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस.
1: कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस. आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मित्रमैत्रिणींनो, आज एक अतिशय धाडसी असा मित्र आपल्याला भेटायला आलेला आहे. तर त्याचं नाव रोहन बहिर. रोहनला 2023 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1,00,000 रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र असं त्या पुरस्काराचं स्वरूप होतं. नवी दिल्ली इथं पार पडलेल्या विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या वतीनं हा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला. त्यात आपल्या बीडचा रोहन याचं नाव पूर्ण भारतभर झालं आणि तोच रोहन आज आपल्या भेटीला आलेला आहे. रोहन, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम.
0: रोहन, खरं तर हा पुरस्कार तुला 2023 मध्ये प्राप्त झालेला आहे. आता आम्हाला तुझी आठवण अजून खास या विषयासाठी आली की या वर्षीच्या मराठी बालभारती इयत्ता 6वीच्या पुस्तकात तुझी कथा समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि 12वा धडा आहे तो धाडसी रोहन नावाची ही शौर्य कथा त्या मराठी बालभारतीच्या पुस्तकात समाविष्ट झालेली आहे. तर तुला कसं वाटतंय?
1: नक्कीच भरपूर खूप असा आनंद झालेला आहे मॅम. आणि ही माझ्यासाठी एकट्याची गोष्ट नसून सार्थ महाराष्ट्राचा अभिमान म्हणून ओळखला जाईल. लेखक आहेत दिलीप फलटणकर सर, यांनी खूप असे मोलाचे मार्गदर्शन केले आणि लेखक आहेत त्या धड्याचे धाडसी रोहन म्हणून आणि हा धडा प्रकाशित केला आहे सरांनी. तर त्याबद्दल सरांचेही खूप खूप आभार. आणि या कथेमुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जनसेवा, ईश्वरसेवा, समाजसेवा, देशसेवा यांमध्ये त्यांचा एक उच्च आदर्श निर्माण होईल आणि संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी एक प्रोत्साहित असा पाठ म्हणून ओळखला जाईल. नक्कीच
0: खरंच. आणि आता धाडसी रोहन हे जे शीर्षक आहे याच्यावरनं रोहननी काहीतरी धाडस केलं असणार आहे याची जाणीव तुम्हाला नक्कीच झाली असणार आहे. तर ते नेमकं धाडस काय होतं हे आपण पेपरमधून वाचलं होतं, पण आज रोहन प्रत्यक्ष आपल्या सोबत आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे धाडस करण्यासाठी हे आज रोहन आपल्याला सांगणार आहे. तर रोहन, नेमक्या तुझ्या धाडसाचं जे कौतुक झालं होतं तर तो धाडसी प्रसंग कसा होता, काय होता, कधी झाला, कुठे झाला याबद्दल आम्हाला 24 माहिती सांग.
1: नक्कीच. ही घटना आहे 2021 सप्टेंबर महिना.
0: बर,
1: 2021 सप्टेंबर महिन्यामधली ही गोष्ट आहे. रविवारची सुट्टी होती मॅम आणि रविवारची सुट्टी असल्या कारणानं मी आईची स्कूटी खराब झाली होती. पावसाळ्याचे दिवस मी नदीला खूप पाणी आलेलं होतं. मी ती डेअरिंग माझ्यामध्ये होती त्याच वेळेस. मी गाडी घेऊन गेलो, नदी काठावर गेलो आणि आपल्या गावाकडे आपण पाहत असतो की नदी किनारी काही महिला कपडे धुत असतात गावाकडे, तशाच काही महिला तिथे कपडे धुत होत्या. मी त्यांच्याकडून एक बकेट घेतली आणि मी माझी गाडी धुत बसलो आणि त्याच वेळेस छाया काकू गावातल्या एक महिला त्यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या.
0: बर,
1: त्यावेळेस मला म्हणजे मी बघितलं नाही पडल्या, पण ज्यावेळेस त्या वाहू लागल्या आणि पुराच्या पाण्यामध्ये त्या खूप दूरपर्यंत गेल्या, त्यानंतर आरडाओरड झाली तिथल्या बायकांनी केली. त्याच वेळेस मी पाहता क्षणी कोणत्याही प्रकारचा न विचार करता त्या पाण्यामध्ये उडी घेतली आणि त्यांच्यापर्यंत पोहत पोहत पोहोचलो. त्यानंतर

0: त्यांना धीर दिला, काकू मला धरू नका नाहीतर दोघे पण उभाहून जातील म्हणलं.
1: कारण घाबरलेलं असतं आणि बुडणाऱ्याला कधी कुणाचा आधार घेऊन मी वरती तरंगू असं एक भावना असते.
0: बरोबर आहे, नक्कीच ते मिठी मारायची शक्यता असते. आणि त्याच वेळेस मग मी त्यांना आधार देऊन त्यांचा एक हात पकडून मी खूप कसरत करून नदी किनाऱ्यावर त्यांना घेऊन आलो. कारण पाणी सरळ वाहत होतं आणि मला त्याचं विरुद्ध डायरेक्शन यायचं होतं,
1: विरुद्ध पोहायचं होतं.
0: हा बरोबर आहे, आणि पाण्याच्या विरुद्ध पोहण्यासाठी म्हणजे शक्यच नाही होत. पुराच्या पाण्यात विरुद्ध येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे ते क्रॉस क्रॉस
1: होतं.
0: माझं वय त्यावेळेस 14 वर्ष होतं, मी 8वी 9वी होतो.
1: त्या ज्या महिला होत्या त्यांचं वय काय होतं?
0: त्यांचं बरंच होतं, म्हणजे 41-42 वय होतं त्यांचं त्यावेळेस.
1: खूप अवघड गेलं असेल नाही?
0: हो.

0: आणि सरळ वाद होता आणि मला त्याचं विरुद्ध डायरेक्शन यायचं होतं,
1: विरुद्ध पोहायचं होतं.
0: हा बरोबर आहे. आणि पाण्याच्या विरुद्ध पोहण्यासाठी म्हणजे शक्यच नाही होत. पुराच्या पाण्यात विरुद्ध येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ते क्रॉस क्रॉस
1: होतं.
0: माझं वय त्यावेळेस 14 वर्ष होतं. मी 8वी 9वीला होतो.
1: त्या ज्या महिला होत्या त्यांचं वय काय होतं?
0: त्यांचं बरंच होतं, म्हणजे 41-42 वय होतं त्यांचं त्यावेळेस.
1: खूप अवघड गेलं असेल नाही?
0: हो नक्कीच. म्हणजे पाण्यामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट बाहेर काढायची असते त्यावेळेस ती खूप जड लागते. आणि पुराचं पाणी असल्या कारणाने मला त्या पाण्याच्या विरुद्ध दिशेने वापस यायचं होतं. खूप कठीण प्रसंग होता. पण ज्यावेळेस मी किनाऱ्यावर त्यांना घेऊन आलो त्यावेळेसचा आनंद म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण मी कोणाचा तरी जीव वाचवला, मी कोणाच्या तरी मदतीला पडलो, माझ्या हातून एक काहीतरी चांगलं काम घडलं याबद्दल मला खूप आनंद झाला होता त्यावेळेस.
1: आणि ही गोष्ट जेव्हा आईला कळली घरी की आपल्या मुलांनी असा पराक्रम केलाय, तर तेव्हा आईची काय प्रतिक्रिया होती?
0: आईने फक्त मारायचं ठेवलं होतं.
1: खरंच ना रे, आईचं मन तिचं.
0: बरोबर.
1: आणि तुझं वय छोटस पण तू त्या क्षणी दाखवलेलं धाडस आज त्या ज्या काकू असतील ज्यांचा जीव तू वाचवलास, प्रत्येक क्षणी तुला तो आशीर्वाद देत असेल की याच्यामुळे माझा जीव वाचला म्हणून.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि आई म्हणून तिला काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक आहे.
0: बरोबर आहे.
1: बरं मला हे सांग तू की तुला पोहायला यायचं का आधीपासून, याचं काय कथा? म्हणजे
0: मला लहानपणापासून पोहायला आवडत होत.
1: बर.
0: आणि मी 2021 अगोदर 2-3 वर्ष अगोदर पासून पोहत होतो कंटिन्यू.
1: बर.
0: म्हणजे मी शाळा वगैरे करून मी पोहायला जायचो डेली.
1: बर. मग ते गावाकडे
0: विहिरीमध्ये?
1: विहिरीमध्ये.
0: विहिरीमध्ये. हो. तर मला 2 वर्ष अगोदर पासून पोहायला येत होत नक्कीच.
1: हा जो सगळा प्रवास होता, तर या प्रवासामध्ये गावातल्या काय प्रतिक्रिया होत्या?
0: सगळे तर खूप आनंदी होते की एक छोट्या मुलाकडून एक चांगलं कार्य घडलं. त्याबद्दल सगळ्यांचा म्हणजे चेहऱ्यावर ते हसू निर्माण झालं होतं. म्हणजे गावामध्ये चर्चा होत असती की काय झालं काय नाही, तर सगळीकडे तीच चर्चा त्या कालावधीमध्ये चालू होती. कुठं पण गेलं, कुणी पण बोलवलं की काय झालं, कसं काय झालं, कसं झालं, हा प्रसंग सगळ्यांना म्हणजे खूप एक दुर्घटना टळली म्हणून गावामध्ये.
1: अगदीच. बरं, तुझ्या गावाचं वर्णन काय करशील, कसं आहे तुझं गाव? आणि तुझं बालपण त्या गावात गेलं का?
0: हो नक्कीच. मी लहानाचं मोठं राजुरी नवगण मध्ये झालो.
1: बरं.
0: आणि आमच्या गावामध्ये गणपती बाप्पाचा आशीर्वाद लाभलेला आहे. गणपती बाप्पाचं खूप मोठं मंदिर आहे. आणि एक गाव संपूर्ण म्हणजे मोठा आहे, संपूर्ण सगळं समावेश होतो गावामध्ये.
1: शाळा कॉलेज
0: आणि नदीच्या काठी, म्हणजे गावाच्या एकदम चिटकून अशी नदी वाहते आमची.
1: कुठली बरं नदी ती?
0: ती डोंबरी नावाची नदी आहे.
1: बरं, डोंबरी नदी.
0: हा
1: अच्छा. तर छान अशा डोंगराच्या कुशीतलं तुमचं गाव आणि टुमदार असं हे सगळं वातावरण तिथलं.
0: बरोबर बरोबर.
1: आज जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीच्या घडल्याच्या नंतर की तुला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे हे कधी कळलं, कसं कळलं?
0: त्यानंतर खूप चर्चा झाली या गोष्टीचा. वाऱ्यासारखे भरभराटीने हा प्रसंग, ही गोष्ट पसरली जनतेमध्ये. त्याच वेळेस बीड जिल्ह्याचे समाजसेवक डॉक्टर संजय तांदळे सर यांनी आमची भेट घेऊन सत्कार समारंभ केला. आम्हाला एक योग्य ते मार्गदर्शन केले.
1: बरं.
0: की अशी घटना घडल्यानंतर आपण एक शासनाकडे ऍप्लिकेशन करू शकतो की पुरस्कारासाठी. मग नंतर त्यांनी खूप सहकार्य केले.
1: बर.
0: आणि त्याचं आपण ऍप्लिकेशन 2022 करणार होतो, कारण 21 घटना होती, 22 डिसेंबर मध्ये ऍप्लिकेशन करणार होतो. आपली फाईल रेडी झाली नव्हती, 21 झाली नव्हती, तर 22 आपण डिसेंबर मध्ये फाईल रेडी करून सबमिट केली शासनाकडे.
1: बर.
0: आणि 23 हा पुरस्कार जाहीर झाला होता. म्हणजे त्याचा कालावधी 1.5-2 वर्ष मध्ये फक्त फाईल रेडी करण्यासाठी गेला होता. जे सगळ्यांचे प्रूफ यांचे त्यांचे म्हणजे सगळ्याचे सर्टिफिकेट जोडावे लागते, घटना योग्य आहे खरी आहे तपासणी सगळं करून,
1: हा
0: पुरावे जोडून करावे लागले. तर नंतर आणि त्या कालावधीमध्ये म्हणजे सामाजिक संस्था असतील, आपल्या राज्याचे राज्यपाल त्यावेळेस भगतसिंग कोश्यारी साहेब होते, तर एबीपी माझा या न्यूज चॅनल कडून माझा विघ्नहर्ता 8 सप्टेंबर 2022 मला पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराने

0: सुद्धा मुंबई येथील राजभवन येथे त्यांच्याकडून सुद्धा मला पुरस्कार प्राप्त झाला माझा विघ्नहर्ता म्हणून. आणि हीच कंडिशन होती, सामाजिक कार्य होतं तिथं दाखवली. म्हणजे परत मला उडान फाउंडेशन सिन्नर नाशिक या सामाजिक संस्थेकडून त्यांच्याकडून राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले. म्हणजे हा प्रसंग खूप होता की 1.5 ते 2 वर्ष फक्त सामाजिक संस्थांचे सहकार्य, मुलाचे मार्गदर्शन आणि त्यांनी एक सामाजिक कार्यासाठी आपण केलेल्या कार्याचा एक म्हणजे खूप असं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मिळालं, आशीर्वाद मिळाले. आणि नंतर डिसेंबर 2022 आपण फाईल सबमिट केली प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी. तर आपल्याला 21 जानेवारी रोजी मेल आला, मेलद्वारे आपल्याला जाहीर झाला असं कळालं. त्या क्षणापासून तर मग दिल्लीला जाऊपर्यंत खूप असा आनंद म्हणजे वेगळाच होता की आपण एक छोटं कार्य केलं त्याच कार्याचा एक फळ म्हणून आपल्याला खूप मोठं भेटू शकतं. त्यावेळी स्वतःचा अनुभव माझा त्यावेळेस समजला.
1: खरंच आहे, कारण त्या घटनेमध्ये कुणाचा तरी जीव वाचला होता आणि तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे कार्य केलंस, त्यामुळे याचं मोल होणं शक्यच नाहीये माहितीये का. हा पुरस्कार खरं तर त्या गोष्टीला एक आपण म्हणतो ना त्याचा आदर करण्यासाठी किंवा त्या गोष्टीचा सन्मान केला गेला, तुझ्या शौर्याचा सन्मान केला गेला, तर हे एक गोष्ट झालीय. तर मग आता जेव्हा दिल्लीला जायची वेळ आली, राष्ट्रपती भवन पहिल्यांदाच पाहिलं असेल.
0: हो नक्कीच, आयुष्यामध्ये मी दिल्लीला पहिल्या वेळेस गेलो आणि ते पण विमानाने जायचं होतं, त्यात तर खूप एक्सायटेड.
1: कोण कोण होतं सोबत?
0: मी, आई आणि बाबा.
1: बर,
0: तिघ जण होत.
1: राष्ट्रपती भवनात तिघांना पण
0: परमिशन होती तिघांना.
1: बर, हो मग तिथं कसं असतं रे, काय सांगितलं होतं की किती पावलं चालायचं, कुठून चालाय, असं काय असतं का रे?
0: हो, खूप नियमावली आहे तिथे, कारण आपण राष्ट्रपतींच्या इथे जातोय तर खूप स्ट्रिक्ट असे वातावरण, सिक्युरिटी. त्यावेळेसचा आनंद आणि त्यावेळेसच म्हणजे आपण भविष्यात किंवा असं काही होईल असा स्वप्नातही विचार करत नाही की इथपर्यंत मी जाऊ शकतो, किंवा विचार केला तरी आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आणि ती गोष्ट माझ्यासाठी सामारून आले, म्हणजे ज्यावेळेस समोरून एखादी गोष्ट आपल्या विचारसरणीच्या पलीकडची असते त्यावेळेसचा आनंद म्हणजे खूप वेगळा क्षण आहे आणि अविस्मरणीय क्षण असा माझा त्यावेळेस तयार झाला आहे. तर मग राष्ट्रपती भवनामध्ये आम्ही पुरस्कारासाठी गेलो, त्यावेळेस आम्हाला 2 वेळेस प्रॅक्टिस करून घेतली, तुम्ही कुठून कसं यायचं, किती पावलं चालायचं, कुठं जायचं, कुठं थांबायचं आणि कुठं जागेवरती जाऊन बसायचं, म्हणजे पूर्ण नियमावली आम्हाला 1 दिवस अगोदर प्रॅक्टिस करून घेतली होती. अवॉर्डीज होते 11 मुलं आम्ही 2023 आणि प्रत्येक अवॉर्डीज आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले होते. म्हणजे मी होतो ब्रेव्हरी, म्हणजे बहादुरीमध्ये आपल्या महाराष्ट्राला एक पुरस्कार मिळाला होता 2023 आणि ब्रेव्हरीसाठी एकच होता तो म्हणजे संपूर्ण इंडियामधून. म्हणजे ही गोष्ट खूप अभिमानास्पद या महाराष्ट्रासाठी लाभलेली आहे आणि आनंद वाटतो की माझ्या हातून या महाराष्ट्राचं, आपल्या बीड जिल्ह्याचं नाव खूप मोठं झालं.
1: आणि हा कौतुक सोहळा पाहताना आई बाबांच्या काय प्रतिक्रिया होत्या, आई बाबा काय म्हणाले नंतर, काय होते आई बाबांची प्रतिक्रिया?
0: नक्कीच त्यांची दिलेली शिकवण त्यांची यशस्वी झाली आणि त्यांनी दिलेले आजपर्यंत माझ्यावरती संस्कार ते म्हणजे एक विशिष्ट असे ठरलेले आहे.
1: बरं, आई बाबा काय करतात तुझे?
0: माझे बाबा शेती करतात आणि आई आरोग्य सेविका म्हणून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे.
1: बरं,
0: सामाजिक क्षेत्रात आमच्या कुटुंबाचं जास्त म्हणजे कार्य आहे.
1: बरं, त्यामुळे तुझ्यात कुठेतरी समाज सेवेचं बीज रोवलं गेलं आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून तू आता नर्सिंगच्या फर्स्ट इयरला आहेस.
0: हो बरोबर आहे.
1: आणि आपल्या मित्रमैत्रिणींना तुझं आजचं वय पण सांगूया, म्हणजे ही घटना घडली तेव्हा तू किती वर्षाचा होतास आणि आज किती वर्षाचा आहेस?
0: आज मी 19 रनिंग,
1: अच्छा,
0: म्हणजे 19 वर्ष चालू आहे मला आणि मी त्यावेळेस 14-15 वर्षाचा होतो. 8वी-9वीची गोष्ट होती, घटना घडलेली. त्यावेळेस मी खूप लहान होतो आणि माझी पण तेवढी मेंटॅलिटी नव्हती की मी असं करू शकतो, काय करू शकतो, किंवा विचार केला. मी त्या क्षणी कोणताही विचार केला नाही की बाबा मी जाईल, मी पुरात वाहून जाईल, मला काय होईल, कारण माझ्यात म्हणजे डोक्यात तोच विचार चालू होता, ती बाई वाहून चालले, त्या काकू चालल्यात, त्यांना बाहेर काढायचंय. आणि मी ते बघता क्षणी सगळं टाकून दिलं, कपडा वगैरे.

0: त्यातला आणि डायरेक्ट त्यांच्या म्हणजे त्यांच्या दिशेने मी डायरेक्ट पोहायला लागलो. म्हणजे माझ्या डोक्यात काय नाही, आई मारेल, बाबा खवळतील, पाण्यात गेला, नदीला गेला, असं तसं म्हणजे या गोष्टीचा कोणताही विचार नाही केला. कारण एक आपला माणूस म्हणून एखाद्या व्यक्ती जर खूप अडचणीमध्ये असेल तर त्याची मदत करणं हा आपलं माणुसकी म्हणून कर्तव्य आहे.
1: बरोबर. आणि आई जेव्हा हे सगळं झाल्याच्या नंतर तू घरी गेलास तेव्हा आईनी म्हणजे काय प्रतिक्रिया होती? तू फक्त बोललास की मारायचं बाकी राहिलं, पण तिचे ते शब्द नेमके काय होते? आणि तिने नक्कीच तुला एक घट्ट मिठी मारली असेल मला असं वाटतं, कारण तिचा आईचा जीव काय म्हणत असेल किंवा काय वाटत असेल याची कल्पना येते. तर काय झालं होतं एक्झॅक्टली?
0: म्हणजे एक्झॅक्टली मी सांगितलंच नव्हतं की दडपण होतं माझ्यावर. मी सांगितलं तर आई ओरडेल मारेल. मग नंतर मी एक दोन तास थोडं रिलॅक्स झालो आणि नंतर मी सांगितलं की असं असं झालं, बाबा पण आले होते घरी आणि असं असं झालं. प्रथम मला आईनं रागाने बघितलं माझ्याकडे आणि म्हणजे काळजीपूर्वक आईनं माझ्याजवळ आली आणि शेजारी बसून विचारू लागली काय झालं काय नाही, संपूर्ण गोष्टीचं हे केलं आणि माझे कान वगैरे फुकले. तर आईची म्हणजे माया ही खूप वेगळीच असते.
1: बघरे किती छान. म्हणजे मला आठवतं लहानपणी असं ना म्हणजे कान फुंकणं हे कशासाठी की माझं लेकरू घाबरलं असेल आणि त्याच्या मनातली ती भीती जाऊ दे. पण बघ त्या आईच्या पोटी अशा धाडसी मुलगा जन्माला आला आणि तुमच्यातलं हे नातं खरंच खूप आनंद देणारं आणि असंच राहू देत. आता मला एक सांगशील, आता तू नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये आता फर्स्ट इयरला तू ऍडमिशन घेतलेलं आहे, कुठे तुझं शिक्षण चालू आहे?
0: माझं अकलूज विजय सिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग या ठिकाणी शिक्षण चालू आहे आणि त्याचबरोबर माझे डिग्री आणि डिप्लोमाला मुक्तमध्ये ऍडमिशन सुद्धा आहेत.
1: बरं.
0: आणि परत नर्सिंग क्षेत्र मी आईच्या विरोधात निवडलं की कारण आई म्हणत होती मी अगोदरच आरोग्य सेविका आहे आणि कोणत्याही आईचं स्वप्न असते की आपला मुलगा आपल्या एक पाऊल पुढे असावा. नक्कीच. तर आई म्हणायची तू नर्सिंग नको करू, तू नीट दे, तू डॉक्टर हो, माझं स्वप्न आहे माझा मुलगा डॉक्टर असावं. माझ्या मनात एक होतं की सर्वात जास्त समाजाचा आपण सेवेसाठी कार्यतत्पर राहू ते म्हणजे नर्सिंग. प्रत्येक वेळेस आपण एका अत्यंत गरजू व्यक्तीला ती मदत होणार आहे ती म्हणजे आपल्या नर्सिंग क्षेत्रामधून. प्रत्येक अशा पेशंट असेल, घायाळ व्यक्ती असेल, दुखापत झालेली व्यक्ती असेल, त्यांचा आपल्याला एक कार्य म्हणून त्यांच्या मदतीची एक ओढ म्हणून मला ती नर्सिंग क्षेत्र आवडलं आणि मी नर्सिंग करून अजून खूप पुढे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. माझा अभ्यास चालू आहे आणि मी नक्कीच स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी चालू आहे माझी.
1: खरंच रोहन आम्हाला तुझा अभिमान वाटतो, इतक्या कमी वयामध्ये तुझे हे विचार आहेत आणि जसं तू सांगितलंस की आईला वाटतं की एक पाऊल पुढे जाऊन माझ्या मुलांनी असं काहीतरी व्हावं, पण तुझा हा दृढ निश्चय आणि तुझी ही सामाजिक क्षेत्रामधली जी ओढ आहे कार्य करण्याची, मदत करण्याची, तर त्याच्यासाठी खरंच तुझं मन भरून कौतुक आहे.
0: नक्कीच. एका गोष्टीमुळे जर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो तर आपण नक्कीच असेच विचार करायला हवेत की या देशाच्या, या समाजाच्या, या माणसांच्या आपण मदतीला धावलं पाहिजे. नक्कीच.
1: बरं, जेव्हा तू ही घटना घडली तेव्हा 14 वर्षाचा होतास, म्हणजे तू 8वीला असेल जेमतेम.
0: आठवीला.
1: शाळेमध्ये तुझ्या वर्गमित्रांच्या सरांच्या काय प्रतिक्रिया होत्या? बरं,
0: तो क्षण म्हणजे खूप म्हणजे आनंदी होता. मुलांमधली प्रतिक्रिया, सगळ्यांची चलबिचल कालवा, सर्वांना एक अभिमानाची गोष्ट वाटत होती त्यावेळेस सुद्धा. म्हणजे एक कर्तृत्व घडलं होतं आणि आपल्या सोबतच्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आनंद होतो की बाबा हा माझा मित्र आहे. गर्वाने सांगतायत की माझा मित्र आहे, कोणी भेटलं तर तो माझ्या वर्गात आहे, मी त्याच्या सोबत बसतो, आम्ही एका बेंचवर बसतो, एक सोबत डबा खातो. फोटो वगैरे खूप माझ्याकडे आठवणी आहेत सर्वांच्या आणि शाळेमध्ये खूप सुद्धा कौतुक झालं त्या गोष्टीचं आणि भरारीने ती बातमी पसरत गेली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळालं.
1: बरं, आता ही शाळा कशी आपली बीड जिल्ह्यातली तुझ्या गावातली, त्यामुळे गावातल्या लोकांना आता हे सगळ्या गोष्टींची माहिती
0: झाली.
1: पण आता तू गावाबाहेर म्हणजे बीड जिल्ह्याच्या बाहेर आहेस, अकलूजला आहेस, आता तू नर्सिंगसाठी तिथे शिक्षण घेत आहेस, कॉलेजच्या मुलांना माहितीये माझ्या बाजूला बसलेला हा मुलगा किंवा माझ्यासोबतचा हा जो विद्यार्थी आहे हा राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित आहे, कुणाला सुगावा आहे या गोष्टीचा?

0: जे मी कोणाला सांगितलं नव्हतं कॉलेजला गेल्याबरोबर.
1: हाँ
0: नंतर मग हळूहळू कळालं फोटोज वगैरे बघून. मुलांना तर एक आश्चर्यचकित झाले होते
1: हाँ
0: की बाबा एक आमच्यासोबत असा पण मुलगा आहे की तो राष्ट्रपतींना स्वतः भेटून आलाय, त्यांच्याकडून पुरस्कार घेऊन आलाय. त्यावेळेसची फिलिंग म्हणजे प्राऊड फिलिंग होती सगळ्यांसाठी, एक नंबर. आणि सगळ्यांना एक आनंद वाटत होता की आम्ही ज्याच्यासोबत शिकतोय किंवा आमच्यासोबत जो शिकतोय तो म्हणजे खूप उंचावर गेलेला विद्यार्थी आहे आणि एक चांगला असं सामाजिक कार्यामधून खूप उंच असं नाव झालेलं आहे. तर आणि त्यानंतर सर्वांना कळालं की ह्या सर्व घटनेचा पाठ्यपुस्तकामध्ये प्रदर्शित झाला आहे धडा म्हणून. त्यावेळेस तर सगळे विद्यार्थी खुश झाले, सगळे सोबतचे मित्र वगैरे सगळ्यांनी स्टेटस वगैरे ठेवले आजच्या काळामध्ये आणि सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या, सपोर्ट केला आणि खूप खूप असा आनंद झाला की एक कॉलेजला सुद्धा परत एक ओळख निर्माण झाली. आणि मी सांगितलं नव्हतं शिक्षकांना वगैरे, कारण आपलं काम चालू होतं, माझ्या मनामध्ये माझं जे प्रयत्न आहेत ते चालू होते. ज्यावेळेस सर्वांना कळालं त्यावेळेस मोलाचा असं खूप खूप आभार, म्हणजे त्यांनी खूप आनंद असं झालं, सगळ्यांना आनंदाचं वातावरण निर्माण झालं कॉलेजमध्ये आणि सर्वांनी भरभरून अशा खूप शुभेच्छा दिल्या.
1: बर, त्या दिल्लीची जी आपली 26 जानेवारीची परेड असते त्या परेड मध्ये सुद्धा तुला सहभागी होण्याची संधी मिळाली असं ऐकलं, तर तो अनुभव कसा होता?
0: नक्कीच, म्हणजे तो क्षण अनफॉरगेटेबल आहे.
1: हा,
0: कारण दिल्लीला मी 6 दिवस होतो आणि जातानीच म्हणजे खूप मी असं माइंड मध्ये वेगळं चालू होतं की बाबा मी दिल्लीला चाललोय, फ्लाइटने चाललोय
1: आणि आई बाबा सोबत होते.
0: हा, आई बाबा पण सोबत होते, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी एक नवीन गोष्ट होती आयुष्यामध्ये की आम्ही विचार न करता ही ह्या अशा गोष्टी घडायल्यात आणि हे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी होत्या सगळ्या आमच्यासाठी. मग त्यावेळेस आम्ही सर्वजण खुश होतो, तिघजण आणि छोटी बहीण होती 2 वर्षाची, तिला आम्ही आजोबांकडे ठेवलं होतं आणि एक एवॉर्डी आणि 2 पेरेंट्स असं अलाव होतं तिकडे. तर फ्लाईटनं दिल्लीला गेलो, आम्हाला 5-स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था ते मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड अँड डेव्हलपमेंट त्यांच्याकडून झाली होती. तर तिथं 6 दिवस आम्ही दिल्लीला होतो. त्याचबरोबर आपले पंतप्रधान भारत देशाचे मोदी साहेब यांच्याकडून सुद्धा बक्षीस स्वीकारलं आहे, त्यांच्याकडून एक असं अनमोल असं सत्कार समारंभ कार्यक्रम त्यांनी सुद्धा घेतला. तो एक क्षण म्हणजे आयुष्यातला कधी न विसरणारा क्षण म्हणून ओळखला जाईल आणि मरेपर्यंत लक्षात राहील की मी इथपर्यंत पोहोचलो होतो. आणि नक्कीच मॅडम, परेडचा विषय तर 26 जानेवारी 21 जानेवारीला आम्ही दिल्लीला पोहोचलो आणि 6 दिवस आमचे ते प्रोग्राम ते त्यांचं मॅनेजमेंट सगळं चालू होतं.
1: रंगीत तालीम असते त्याची?
0: हो, रंगीत तालीम वगैरे. आम्ही 3 दिवस रंगीत तालीमसाठी होतो परेडला फायनलच्या. आणि लाल किल्ल्या समोरून जी आपली परेड जाते ती म्हणजे एक खूप असं बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी एक खूप उच्च लेवलचं एक म्हणजे चांगला असा क्षण आहे.
1: म्हणजे जो क्षण आपण लहानपणीपासून
0: टीव्हीवरती पाहतो 26 जानेवारीला
1: परेडचा आपण एक भाग आहोत,
0: अभिमान म्हणजे खूप असा गर्व एक महाराष्ट्राचा विद्यार्थी असल्याचा मला त्या ठिकाणी, कारण ज्यावेळेस महाराष्ट्राचा विद्यार्थी दिल्लीच्या तख्तावर झळकतो त्यावेळेस नक्कीच आपल्या राज्याचा आपल्याला अभिमान वाटतो. की त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला त्या जिप्सी कार होत्या स्पेशल अवॉर्डीसाठी, तर त्या कारमध्ये आम्ही 2-3 अशा 4 कार होत्या सजवलेल्या पूर्ण त्याच्यावरती नाव की प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेते. म्हणजे तो क्षण म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आणि भारत बघणार होता. या गोष्टीचा खूप असा आनंद वाटत होता की मी कुठपर्यंत पोहोचलोय आणि माझ्या मनात असा विचार आला नव्हता. जी गोष्ट आपण टीव्हीवर पाहतो तीच गोष्ट आता माझे सगळे मित्र, माझे सगळे नातेवाईक आणि गावामधील लोक आज मला त्या टीव्हीवर पाहतील, या गोष्टीचा खूप अभिमान वाटला.
1: खरंच आहे,
0: तो क्षण म्हणजे खूप असा आनंददायी क्षण होता की आपण एक खूप उच्च स्तरावरती पोहोचलो. आणि म्हणजे असं आता बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही,
1: तो
0: अनुभवलेला क्षण आहे.
1: मी जर तुला असं विचारलं की तुझा हा सगळा आनंद एखाद्या गीताच्या माध्यमातून सांगशील तर कुठलं गाणं सुचवशील? बरं,
0: प्रथम तर मी इथपर्यंत पोहोचलो त्याचा मला सार्थ राज्याचा अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर जय जय महाराष्ट्र माझा.

0: नक्कीच रोहन, तुझ्या गावाकडच्या आठवणी, तो प्रसंग ज्यात तुझं धाडस पूर्ण भारताने पाहिलं, त्या धाडसासाठी तुझं झालेलं कौतुक पाहिलं, तुझे आजचे विचार आम्हाला खूप छान कळले, आणि इतक्या कमी वयात तुझी ही परिपक्वता नक्कीच तुझ्या मित्रांसाठी, तुझ्या आई वडिलांसाठी कौतुकाची बाब आहे. तर तुझ्या मित्रांकडनं, तुझ्या सहकाऱ्यांकडनं आणि तुझ्या आईबाबांकडनं तुझ्यावर असाच प्रेम, तुझ्यावर असाच कौतुकाचा वर्षाव असू देत, होऊ देत, ह्याच शुभेच्छा आमच्या कॉलेज कॅम्पस या टीमकडून मी देते.
1: एक बोलण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी या संपूर्ण आकाशवाणी टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.

0: आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. बाय.
1: कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.
2: श्रोतो, आत्ताच आपण कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम ऐकला. आजच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता 2023 रोहन बहिर यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित केली. निवेदन सुप्रभा जोशी यांचं होतं, सादर करते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.
0: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर. सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.
2: हा जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऐप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं आहे. सादर करते योगीराज बच्चे गाता रहे मेरा दिल.

रसिक श्रोते हो नमस्कार। आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।

रसिको, बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि बहुगुणी गायक सोनू निगम. सोनू निगम यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या मधुर आवाजासाठी आणि वेगवेगळ्या शैलीत गाण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाणारे सोनू निगम केवळ एक उत्तम गायकच नाही, तर एक चांगला माणूस, एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, संगीत दिग्दर्शक आणि अभिनेते देखील आहेत. आज 30 जुलै सोनू निगम यांचा जन्मदिन आणि आजचा गाता रहे मेरा दिल सोनू निगम बर्थडे स्पेशल.

तर असे कहो, सोनू निगम यांचा जन्म 30 जुलै 1973 रोजी हरियाणातील फरीदाबाद इथं झाला। लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार। दिल्लीतील जेडी टाइटलर स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथूनच शालेय शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली। पुढे नशिबानं त्यांना संगीताकडे नेलं। सोनू निगम यांनी वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी पहिल्यांदाच स्टेजवर गायलं ते गाणं होतं मोहम्मद रफी यांचं प्रसिद्ध गाणं क्या हुआ तेरा वादा। बालपणी त्यांचे वडील अगम कुमार निगम यांच्यासोबत ते लग्न आणि पार्ट्यामध्ये गायला जात असत। वयाच्या 19व्या वर्षी ते मुंबईत आले आणि खूप संघर्षानंतर 1995 मध्ये बेवफा सनम चित्रपटातील अच्छा सिला दियातुने या गाण्यानं त्यांना जबरदस्त ओळख मिळाली।

सोनू निगम बर्थडे स्पेशल आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम लेखन निवेदन विजय पाळगावकर यांचं आहे आणि या कार्यक्रमाची सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे।

रसिको बेवफा सनम चित्रपटातील या गीतानंतर संदेशे आते हे कल हो न हो सूरज हुआ मध्यम सारख्या सुपरहिट गाण्यांनी त्यांना ओळख करून दिली. भारतातील टॉप सिंगर बनवलं. सोनू निगम यांनी केवळ हिंदीतच नाही तर कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, उडिया, नेपाळी, भोजपुरी, गुजराती, बेंगोली, मल्याळम आणि इतर अन्य भाषा

0: पार्श्वगायक सोनू निगम बर्थडे स्पेशल आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आणि गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं हे प्रसारण. एक अल्पविराम आणि त्यानंतर लगेचच आपण कार्यक्रमात परत भेटणार आहोत.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
0: स्वागत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आणि आजच्या कार्यक्रमात बर्थडे सेलिब्रेशन पार्श्वगायक सोनू निगम यांचं.

सोनू निगम फक्त चित्रपट गाण्यांपुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी गझल, भजन, सूफी, रॉक, पॉप आणि देशभक्ती अशा विविध शैलीमध्ये आपली प्रतिभा दाखवली. इतकंच नव्हे तर त्यांनी हिंदू आणि इस्लामिक भक्ती अल्बम देखील रिलीज केले आहेत आणि बौद्ध भक्ती संगीतातही काम केलेलं आहे.

रसिको हो, सोनू निगम यांनी अभिनयात नशीब आजमावलं. बालकलाकार म्हणून तकदीर चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाच्या बालपणीची भूमिका त्यांनी साकारली. त्यानंतर जानी दुश्मन एक अनोखी कहाणी, काश आप हमारे होते आणि लव इन नेपाळ यासारख्या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत. त्यांना लवकरच जाणवलं की अभिनय हा आपला मार्ग नाही आणि त्यानंतर त्यांनी चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवलं आणि मग त्यानंतर संगीतावरच प्रेम केलं आणि संगीतावर फोकस ठेवून संगीतातच आपली कारकीर्द केली.

0: गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत.
1: हमको क्या लेना है सबसे तुमसे ही सब बातें अब से.
0: सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024 42 29 59 01 फोन

सोनू निगम एक उत्तम होस्ट देखील आहेत. त्यांनी सारेगामा, इंडियन आयडल सारख्या अनेक गायन रियालिटी शोमध्ये होस्ट आणि जजची भूमिका बजावलेली आहे. ते त्यांच्या मजेदार शैली, विनोदी स्वर आणि मिमिक्रीसाठी देखील प्रसिद्ध आहेत.

सोनू निगम यांना 2003 मध्ये कल हो ना हो या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी 2 फिल्मफेअर पुरस्कार, 4 आयफा पुरस्कार आणि 2 फिल्मफेअर पुरस्कार, 4 आयफा पुरस्कार, 2 साऊथ फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले आहेत. 2022 मध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं आहे.

सोनू निगम बर्थडे स्पेशल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत होता. लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं होतं आणि हा कार्यक्रम सादर केला योगीराज बच्चे यांनी. परत याच कार्यक्रमात भेटूयात. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल। हा कार्यक्रम आपण ऐकलात, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला।
1: रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र
0: माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र। आता दुपारचे 11:45 झाले आहेत। मिश्र संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत। कार्यक्रमाची सुरुवात एका भक्ती गीतानं।

0: संत जनाबाईंची भक्ती रचना आता आम्ही प्रसारित केली. गायिका अश्विनी भिडे तर संगीत अभिजित लिमये यांचा. कार्यक्रमानंतर जाहिरात संदेश.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

अंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

हा स्वर रचना आणि संगीत आशिष विटेकर यांचा. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटचं गाणं ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: जाहिरात संदेश आता आपण ऐकला, आणि आता कार्यक्रमात समारोप नाट्यपदाना।

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वर संगीत नियोजनात हे बंध रेशमाचे नाटकातलं नाट्यपद आता आपण ऐकलं. याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं आम्ही प्रस्तुत केला. आता दुपारची 12 वाजता आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत वनिता मंडळ. हा आमच्या भगिनींसाठी कार्यक्रम.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छान पाऊस पडतोय आणि वातावरणात एक प्रकारचा छान गारवाही पसरलाय. जिकडे बघावं तिकडे सृष्टी अगदी हिरवीगार झाली आहे. काही दिवसातच आषाढ महिना संपून श्रावण महिन्यालाही सुरुवात होईल आणि सणावारांच्या या यादीत आपण पुन्हा एकदा कामामध्ये हरवून जाऊ. पण या कामांच्या यादीत आपल्या लोकांच्या सुरक्षिततेच्या

दृष्टीनं मात्र सदैव सतर्क राहू. हल्ली आपण नेहमीच ऐकतोय वाचतोय की काही मुलं काही स्त्रियांना पकडून नेलं जातं, कोणी बेपत्ता झालेलं. आपल्याकडे मानवी तस्करीच्या घटना सतत घडत असतात. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या प्रत्येक भागात मानवी तस्करीचं जाळं घट्ट पसरत चाललंय. अनेक गुन्हे यांच्या विरुद्ध करवल्या जातात, अनेक प्रकारचे अत्याचार यांच्यावर होतात. मैत्रिणींनो, ही मानवी तस्करी रोखण्यासाठी त्याबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 30 जुलै हा दिवस मानव तस्कर विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मैत्रिणींनो, आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं समाजातील अशा घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यांना मदतीचा हात देऊया, त्यांना मदत करूया. मैत्रिणींनो, चला तर वळूया आपल्या या कार्यक्रमातील पुढच्या मालिकेकडे. आपल्या या कार्यक्रमात हितगुज या मालिकेमध्ये ऐकूया लेखिका प्राध्यापिका मिनल येवले यांचीही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मिनलताई येवले यांचं. नमस्कार मिनलताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, मिनलताईंनी अनेक कविता, ललित लेख, वृत्तपत्र लिखाण, दिवाळी अंक यामध्ये सुद्धा लिखाण केलं आहे. त्यांचं लिखाण बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा आहे आणि यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला आहे. अशा साहित्य क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या प्राध्यापिका मिनलताई येवले यांच्या साहित्य प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणीनं सुरुवात करूया मिनलताईंच्या मनाला भावलेल्या एका कवितेपासून. कविते, तू भेटली नसती तर कुणी दिलं असता हात चालताना सुखदुःखाच्या वाटेवर? घायाळलेल्या स्वप्नांना कुणी उचलून घेतले असते कडेवर? ओथंबलेलं आभाळ कुणी पचवलं असतं उरात? वळवाच्या पावसाला कुणी घेतलं असतं घरात? कविते, तू भेटली नसतीस तर. खूप सुंदर कविता आहे मिनलताई तुमचीही. तर मिनलताई, निसर्ग असू द्या, मनातल्या भावभावना असू द्या, स्त्रीविषयक कविता असू द्या, अशा सगळ्या विषयांवरती तुमचं लेखन, तुमच्या कविता अगदी मनाला स्पर्श करून जातात. तर अशा या साहित्याशी तुमचं नातं कधी जुळलं हे सांगा.
1: अतिशय छान आवडीचा प्रश्न. माझं माहेर सुरजी अंजनगाव, अमरावती जिल्ह्यातलं, आणि राधाबाई सारडा महाविद्यालयात माझं BA झालं. तर तसं तर प्रागतिक विद्यालय सुरजी येथे शिकत असताना 8वी 9वी पासूनच कविता आवडायला लागली होती.
0: अच्छा.
1: डकरे सर इतकं सुंदर शिकवायचे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की कविता शिकवली, एक एक कडवं समजवून सांगितलं की त्याचा ते अर्थ विचारायचे. तर मला त्या कडव्याचा अर्थ सांगता यायचा 10वी पर्यंत. आणि खरोखरच कवितेचा अभ्यास करायला, मराठीचा अभ्यास करायला आवडायचा आणि परीक्षेत मार्क्स पण मिळायचे. त्याच्यानंतर 11वी मध्ये सीताबाई संगई आणि त्याच्यानंतर 12वी पासून BA पर्यंत राधाबाई सारडा महाविद्यालयात सुरजी अंजनगाव येथे शिकत असताना BA पासून MA वाङ्मय हा विषय घेतला. आणि डॉक्टर मधुकर वाकोडे सर इतकं सुंदर शिकवायचे, इतकं मधुर की त्यांच्या त्या शिकवण्यातनं त्या मराठी विषयी, साहित्याविषयी इतकी गोडी वाटली की एक साधा म्हणजे धडा असला पाठ्यपुस्तकातला तरीही सर त्याच्या खोलात शिरून त्याचा संदर्भ द्यायचे, त्या लेखकाचा परिचय, त्याच्या इतर साहित्यकृतीचा परिचय, असं करताना इतकी त्या साहित्याविषयी आवड निर्माण झाली की वाटायला लागलं की आपण लिहिलं पाहिजे. आणि BA प्रथम वर्षापासूनच कविता जन्माला आली.
0: वा वा, खूप छान. म्हणजे बघा ना, मला वाटते तुम्हाला अगदी बालपणी असं माहिती पण नसावं की आपण पुढे प्रख्यात लेखिका होणार आहोत.
1: कोणीच नाही.
0: हा, तर तुमच्या त्या सरांमुळे म्हणा, शाळेमुळे, अभ्यासामुळे किंवा मराठी वाङ्मयामुळे तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आणि तुम्ही तुमचं साहित्य क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. तर ते पहिलं पाऊल तुम्ही कधी ठेवलं हे सांगा.
1: हा, ती गोष्ट आहे 1983 ची, जेव्हा मी BA प्रथम वर्षाला होते. BA प्रथम वर्षाला असताना पोस्टर पोएट्री कॉलेजमध्ये लागायची. तर त्या पोस्टर पोएट्रीमध्ये एक कविता, अगदी पहिली कविता, माझी या कवितेने सुंदर एक शब्द माला ओवावी, पूज्य साहित्य देवते सत्या प्रेमाने मी अर्पण द्यावी. माझी या कवितेने हसावे, मी तिच्यावर उगीच रुसावे, हसने रुसने

0: सारुनी दोघींनी मग एकच व्हावे. ही कविता त्या पोस्टर पोएट्रीवर झळकली आणि माझी कवयित्री म्हणून ओळख झाली.
1: वा वा किती छान.
0: आणि त्या काळात जे अनियतकालिक निघायचे तर त्या अनियतकालिकामध्ये वृत्तपत्रामध्ये सुद्धा कविता छापून यायच्या. आणि एक तर खूपच छान आश्चर्य की एका मोठ्या वृत्तपत्राने काव्य स्पर्धा घेतलेली होती वसंत विशेष. तेव्हा मी BA द्वितीय वर्षाला असेल तर त्या काव्य स्पर्धेमध्ये माझ्या अभंग रचनेला अगदी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. आणि ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची होती. आपण काय म्हणू त्याला की एक तो एक असा ऊर्जेचा स्रोत ठरला की आपण लिहू शकतो, आपली कविता लोकांना आवडू शकते. तर अशी ती लिहिण्याची सुरुवात झाली
1: तुमची. मग या साहित्य क्षेत्रामध्ये नेमकं असं ठरवून आपण एकाच विषयावरती लिखाण करायचं आणि मग त्या दृष्टीने वाचन मनन किंवा चिंतन करायचं आणि मग त्या विषयावरती आपण लिखाण चांगल्या प्रकारे करू शकतो, तर असं होतं का कधी?
0: खरं म्हणजे आपल्याला जर लेखक व्हायचं आहे, लिहायचं आहे, कवी व्हायचं आहे तर वाचन अत्यंत महत्वाचं आहे. तो एक पहिला टप्पाच आहे. वाचता वाचताच आपल्याला सुचतं अगदी आपल्या जवळ जे आहे, आपल्या आतमध्ये जे आहे त्याच्याच भरवशावर आपण जास्त काळ तग धरू शकत नाही. वाचन खूप महत्वाचं आहे. नवनवीन पुस्तकं सांगताना आनंद होतो की 11वी मध्ये सीताबाई संगई महाविद्यालयातल्या छोट्याशा वाचनालयात नाटक कादंबरी 11वीचं कसं रेस्ट इयर असतं ना, तर इतकी सारी पुस्तकं वाचून झाली. आणि 12वी पासून तर BA पर्यंत राधाबाई सारडा महाविद्यालयाची इतकी समृद्ध वाचनालय की तिथे तर भरपूर पुस्तकं वाचून झाली. याशिवाय डॉक्टर मधुकर वाकोडे सरांनी आपल्या घरचं वाचनालय आम्हा दोन चार हुशार विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे, जे लिहायला लागलेले आहेत, अशांना खुलं करून दिलं. तेव्हाच आमच्याकडून मी नंतर नागपूरला MA करायला आली तेव्हा जे अभ्यासाला पुस्तकं होते आत्मचरित्र ते माझे त्या काळामध्ये अंजनगावलाच वाचून झाले BA पर्यंत.
1: खूप छान. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे सांगा की लेखनामधून सामाजिक समस्यांवरती प्रकाश टाकता येतो का किंवा जनजागृती करता येते का, तर तुम्हाला काय वाटतं?
0: ही तर चर्चा साहित्यामध्ये खूप गाजली. दोन प्रवाहच होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे साहित्याने समाज जागृती करावी की साहित्य म्हणजे एक कला, तिनं मनोरंजन करावं. तर मी असा कुठल्याच एकेरी वाटेनं जाणार नाही. मला या सगळ्यांचा मध्य साधायचा आहे की एखादी समाजात घटना घडली की त्याचे प्रतिसाद आपल्या आतमध्ये उमटतात आणि आपल्या हातून काहीतरी कविता किंवा लेख त्या प्रसंगावर, म्हणजे आपण त्यावर लिहून प्रतिक्रिया देतो. प्रत्येक वेळी असं होतं असंही नाही, एखाद्या घटनेवर आपल्याला नाही बोलावं असं वाटत, पण आपल्या आतमध्ये जे विचार भावनांची कल्पनांची जी स्पंदनं असतात ती आपली स्वतःची असतात. त्याला काही कुठलं बंधन नसते, त्याला कुठली अट नसते. कोणी लिहावं, कोणी या विषयावर तू लिही असं म्हणावं आणि आपण लिहावं असं नाही. माझं तरी असं मुळीच नाही. मला जेव्हा वाटतं स्वतंत्रपणे माझ्या आतून तेव्हाच मी लिहिते. जबरदस्तीनं शक्यतोवर मला लिहिणं जमत नाही.
1: अच्छा. म्हणजे एक सृजनशील मन असं असतं की ज्यावेळी काहीतरी स्फूर्त त्यावेळी कागद हातात घ्यायचा आणि उतरवायचा त्यावरती. आपण त्यानंतर मग आपण विसरून जातो का असं तुम्हाला वाटतो का की जेव्हा आपण लगेचच हातात कागद घेऊन लिहिलं, पेन घेऊन लिहिलं, तरच ते स्फूर्त त्याच्यानंतर विसरून जातो, असं कधी होतं का?
0: असं बरेचदा होतं. त्याला चितघन चपला म्हटलेला आहे की क्षणात क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास, केशवसुतांनी म्हटलंय. होतं असं, आपल्या मनामध्ये एखादी कल्पना स्फुरली तर कुठंतरी तिला एक तर आपल्या डोक्यामध्ये एक तर घट्ट रुजवून ठेवावं लागते आणि जर ती जर आपण पकडून ठेवली नाही तर खरंच ती निष्ठू शकते. पण बाईचं तर तुम्हाला माहिती आहे असं आहे, रांधा वाढा यामध्ये नाही म्हटलं तरी आज आपण किती सुशिक्षित असलो, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेरचेही कामं सांभाळत असलो तरीही कुठंतरी आपल्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो हेही तितकंच खरं. रोज अगदी लेखणी घेऊन जरी लिहिणं होत नाही तरीही रोज आपल्याला आपला ठराविक वेळ लिहिण्यासाठी द्यावा लागतो, एवढं मात्र.
1: अगदी बरोबर आहे तुमचं. तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या तुमच्या लिखाणाविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तुमचा मोहोर हा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे, परीघ हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे, त्याच्यासोबतच मी मातीचे फूल, वेदनेला फुटे पान्हा, विखुरलेले स्वप्न चांदणे, अशा सारख्या अनेक कविता संग्रह तुमचे प्रसिद्ध आहेत. आणि आंदण हा ललित

0: एक प्रसिद्ध आहे. त्याचसोबतच एकांताचे कंगोरे, रुजवाई अशा अनेक प्रकारचे तुमचे ललित लेख सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर तुमच्या या एकंदर लिखाणाविषयी काय सांगू शकाल?
1: अगदी विद्यार्थी दशेतल्या कविता मोहोर या कविता संग्रहात समाविष्ट झालेल्या आहेत. तो जरा उशिराच आला, म्हणजे कविता आधीच्या पण तो लग्नानंतर आला माझ्या. त्यानंतर परीक कविता संग्रह आला, त्यानंतर लिहितीच राहिले. त्याला एक कारण होतं, लग्न झाल्यानंतर थोडं माझ्या साथीदाराची सोबत असल्यामुळे त्यांनी त्यांना या सगळ्या गोष्टीचं कौतुक आणि आवड असल्यामुळे माझ्या लेखन प्रवासाला चांगली गती मिळाली. म्हणजे एक प्रकारची ती ऊर्जा माझ्या लेखनाला मिळाली. मला ते कुठल्याही परिस्थितीत सोबत करायचे, त्यामुळे माझ्या लिहिण्याची गती खूप वाढली. आणि नुसती लिहून ठेवलं असं नाही, तर एका मागे कवितांचे संग्रह सुद्धा आले. मोहर नंतर परीघ आला, परीघ नंतर 2019 मध्ये वेदनेला फुटे पान्ना आणि मी मातीचे फूल कविता संग्रह, असे दोन कविता संग्रह आले. त्याचसोबत 2017 मध्ये अंधन नावाचा ललित लेख संग्रह आला. 2019 मध्ये एकांताचे कंगोरे हा ललित लेख संग्रह आला. आणि 2022 मध्ये रुजवाई. असा हा लिहिण्याचा प्रवास सतत सुरू आहे, तो थांबलेला नाही. परंतु त्यानंतर मात्र थोडं काळानं वेगळं वळण घेतलं, म्हणजे माझ्या लिहिण्याला थोडस वेगळं वळण लागलं, माझे विषय बदलले.
0: अच्छा अच्छा. तुम्ही इतकं छान बोललात की तुम्हाला कसं कसं सुचत गेलं, तुमच्या घरच्यांची तुम्हाला कशी साथ मिळाली, तर यासाठी एक खूप छान अशा तुमच्या झोळी मला लक्षात राहिल्या आहेत की ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवेदयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. खरंच खूप सुंदर अशा ओळी आहेत ह्या. तर मिनलताई, आता हे सांगा की एक साहित्यिक जो असतो त्याच्या कविता म्हणा लेख म्हणा हे त्याची सगळी अपत्य असतात, ती सगळी आपल्यासाठी समान असतात, पण त्यातही तुम्हाला सगळ्यात जास्ती आवडलेली तुमची कविता कोणती आहे ते सांगा.
1: आताच अगदी तुम्ही ज्या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला ती हिरवे वैभव नावाची माझी कविता आहे. तर या हिरवे वैभव या कवितेने मला खूप प्रेम दिलं, ओळख दिली. 2022 ची गोष्ट आहे. विदर्भ साहित्य संघ आणि सिपेंड बेरार महाविद्यालय या दोघांनी संयुक्त विद्यमाने एक निसर्ग कवितांवरची स्पर्धा घेतलेली होती. तर मला सांगताना आनंद होतो की नागपुरातील आणि बाहेरील अनेक चांगले लिहिणारे दिग्गज कवी कवयित्री या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. आणि माझ्या दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा माझी कविता प्रथम क्रमांकावर आली आणि एक मोठं सन्मान पत्र आणि भवभूती पुरस्कार मला प्राप्त झाला.
0: खूप छान.
1: ती कविता म्हणजे हीच हिरवे वैभव. त्यानंतर पुन्हा एक आंतरराष्ट्रीयच म्हणू आपण काव्य स्पर्धा झाली, ती घेतली अक्षर क्रांती या समूहाने. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या कवितेला पारितोषिक मिळालं.
0: अच्छा.
1: आणि अजून आनंदाची गोष्ट की या वर्षी 2026 मध्ये नागपूर विद्यापीठात ही कविता बीकॉम भाग 2 यासाठी जे मराठीचं पुस्तक आहे अनुबंध भाग 2 या पुस्तकामध्ये ही कविता सहभागी आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी.
0: खूप छान खूप छान. तुमचं खूप खूप अभिनंदन यासाठी. तर या कवितेच्या 2 ओळी तुम्ही आम्हाला म्हणून दाखवू शकता.
1: ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवेतयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. पानगडीच्या शिशिर व्यथांनी काळीज माझे हलते, दुःख सोसता मनफांदीवर वसंत वैभव झुलते. लाल केशरी जांभळ पिवळ्या फुला फुलांचे झुंबर, ग्रीष्म पोळतो जीवास तेव्हा नभास येई हंबर. माती व्याकुळ कुठवर साहिल देह मनावर भेगा, वर्षा येते वहीत हिरव्या ओढीत सरसर रेघा. या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे एका कवितेत सगळे ऋतू आलेले आहेत, सहाही ऋतू. शेवट घेते. निसर्ग माझ्या नसानसांवर बोटे फिरवित राही, संवेदनांची नाजूक झणझण जीवास सुचते काही. धडका देते फिरते मागे असह्य होती वेणा, गलबलतो जीव ऐकून घेता आकांत जीव घेणा. सृजनाचे दीप मनी लकाकत उरात येई भरते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते.
0: खूप सुंदर कविता आहे आणि म्हणूनच तुम्हाला यासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. खरंच खूप मनाला अशी स्पर्शून जाणारी ही कविता आहे आणि अगदी आठवणीत राहणारी कविता आहे.
1: धन्यवाद ताई.
0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि आज आपल्यासोबत आहेत

0: ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मीनल येवले. तर मीनलताई, आता आपण तुमचा प्रवास पुढे जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: मला आवडते सुधीर मोघेंची रचना, सांज ये गोकुळी सावळी सावळी.

0: तर मैत्रिणींना पुन्हा वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर मिनलताई, आता थोडस तुमच्या पुरस्कारांकडे वळूया. तर आतापर्यंत तुम्हाला किती पुरस्कार मिळाले आहेत? मला वाटतं तुमच्या पुरस्कारांची यादी अशी आहे की ते सांगतपर्यंत आपला कार्यक्रम पण संपून जाईल. पण काही महत्वाचे पुरस्कार तुम्ही सांगा आणि त्याबद्दलच्या तुमच्या भावना कशा होत्या हे सांगा.
1: पुरस्काराची अपेक्षा ठेवून मी नक्कीच लिहिलं नाही, मी फक्त लिहित गेले. त्यापैकी काही पुस्तकांनी तो टप्पा गाठला. मी मातीचे फूल हा कविता संग्रह जो शब्दालय प्रकाशन यांनी काढलेला आहे श्रीरामपूर येथून, तर या संग्रहातील कविता अशा आहेत की अगदी शेती मातीशी निगडित आहेत. त्याच्यामध्ये माझं माहेर आलं आहे, मी तिथे अनुभवलेली शेती, शेतीवर कष्ट करणारी माणसं, त्यांचं जीवन, कष्ट करणारा भाऊ, हे सगळं जे स्वानुभव आहेत आणि आजूबाजूचं जे निरीक्षण आहे ते त्या संग्रहातील कवितांमध्ये आलेलं आहे. तर या पुस्तकाला 2020 म्हणजे 2019 अंतिम टप्प्यात हा कविता संग्रह आला. तर 2020 अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळालेले आहेत. सगळ्यात सुरुवात झाली विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार यांच्यापासून. 2020 शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार मी मातीचे फूल या कविता संग्रहाला मिळाला आणि अतिशय आनंद झाला. त्यानंतर राजगुरुनगरचा कवी नामदेव ढसाळ पुरस्कार, त्या वर्षीचे अनेक सन्माननीय पुरस्कार या संग्रहाला मिळालेले आहेत. त्यानंतर 2017 आंदन हा ललित लेख संग्रह आलेला होता, तर आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये स्वर्गीय सूर्यकांता देवी पोटे पुरस्कार अमरावतीचा हा अतिशय सन्मानाचा समजला जातो, तो पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आता असं नाव घेऊनच नाही सांगता येणार मला, परंतु अनेक सन्माननीय असे पुरस्कार या आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा मिळालेले आहेत. एका गोष्टीचा मला अधिक उल्लेख करावासा वाटतो की 2017 एक ललित लेख स्पर्धा झालेली होती, प्रकाशित ललित लेख स्पर्धा, आणि तो उपक्रम होता साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांचा. तर मी तिथे लेख पाठवला आणि विसरून पण गेले. तर खूप दिवसानंतर मला कळलं की एकुलता एक तो पुरस्कार माझ्या पाऊस गाणे या ललित लेखाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आंदन ललित लेख संग्रहातील वसंतवेणा नावाचा लेख 2017-2021 अमरावती विद्यापीठात BA प्रथम वर्षाला मृदगंध भागी एक या पुस्तकात समाविष्ट होता.
0: हो का?
1: हाही एक सन्मान मिळालेला आहे.

0: आपण जे काही करतो त्याची ही पावती असते, बाकी काही नाही. पण ही पावती मिळते पण आपली जबाबदारी सुद्धा तितकीच वाढत असते. ही गोष्ट तेवढीच महत्वाची की आपण जबाबदारीनं लिहिलं पाहिजे, आपण अभ्यास पूर्ण लिहिलं पाहिजे, ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मी म्हणजे माझ्या मनामध्ये तशी भावना नक्कीच निर्माण झालेली असते.
1: तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांसाठी. तर मिनल, ते आता हे सांगा की निसर्ग, प्रेम, मैत्री, स्त्रियांच्या भावभावना यावर आतापर्यंत तुम्ही अनेक कविता, ललित लेख लिहिलेले आहेत. पण परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसंच तुमच्या लिखाणाचे विषय सुद्धा बदललेत. मला वाटतं तुम्ही यापूर्वी थोडासा उल्लेख पण केला होता की माझे लिखाणाचे विषय बदलले आहेत, तर याचं कारण काय सांगू शकाल?
0: हो, आहे त्याला एक कारण. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की माझा सहचर जो माझ्या लेखनासाठी ऊर्जा होता, मला जपायचा, आणि माझ्या मला जपायचा म्हणजे माझ्या या लेखणीला जपायचा. त्यामुळे माझी लेखणी प्रेमाने, तृप्तीने, समाधानाने अशी भरभरून व्हायची.
1: अच्छा.
0: हा, त्यांच्यासाठी एक केलेली कविता म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल. तो कृष्ण होऊन आला वेदनेला फुटे पान्ना, संग्रहातील ही कविता आहे. चढण जरी ही दुस्तर अवघड, नितकर्माचे ओझे अवजड, विश्वासाने हात दिला अन प्रवास सुकर झाला, तो कृष्ण होऊन आला. लाभले मला जे जे हवे, फुलण्यासाठी विश्व ही नवे, ध्येय स्वप्नांच्या नभात माझ्या दीप उजळून गेला, तो कृष्ण होऊन आला. अशी कविता अगदी तृप्तीने भरलेली असायची. सारे ऋतू सुखाचे ओटीत घातले तू, वळले फिरून मागे फुलने पुन्हा नव्याने, नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी, वितळून जन्म सारा घडलो पुन्हा नव्याने, स्वामित्व श्रेष्ठतेची झाली तुला न बाधा, जपते तुझी असोशी जगते पुन्हा नव्याने. अशी प्रेमाने ओतप्रोत भरलेली अशी कविता असायची. आणि मग अगदी मी निवृत्त झाले 2022 ला, आणि अगदी 8 दिवसातच माझ्या पतीचं अकाली निधन झालं हृदयविकाराने. आभाळ कोसळलं दुःखाचं, पायाखालची माती सरकली आणि जीव सैरभैर झाला. सगळं कसं एकाएकी झालं. आणि ही आता हा सगळा आगडोम आतमध्ये कसा पचवायचा, वाईट परिस्थिती, एकाकी पण आलं, परंतु यावेळी मला कवितेनं सोबत केली. हा सगळा आगडोम, हा सगळा आकांत मी कवितेला सांगत गेले, आणि त्यातून माझा पतीच्या, ज्याला आपण अक्कर मासे म्हणतो, त्या दिवशी एक कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. त्याचं नाव आहे विखुरलेले स्वप्न चांदणे. अगदी त्या माझ्या पतीला समर्पित असलेल्या अशा सगळ्या कविता आहेत.
1: की
0: त्या कवितांचा विषय अगदी दुःख वेदना असाच आहे.
1: अच्छा अच्छा.
0: अंधार उजेडल्या पहाटेपासून गच्च काळोख्या रात्रीपर्यंत तू नाहीस, कुठेच दिसत नाहीस, माझ्या प्रत्येक कृतीला तू असण्याचे फक्त भास, निमग जीवघेना भ्रम निरास, माझं पार बदलून गेलंय जग, हरवलं चैतन्य तनामनात सळसळणार. त्यानंतर जळजळीत सत्य उरी मनी रिचवताना, उदास एकटेपण अंगोपांगी पचवताना, उठतात आठवणीचे आगडोम कानात भरून आवाज त्या दिवसांच्या आक्रोशाचे, जीवघेणे मौन हातांवरच्या भाग्यरेषांचे, नियतीने केलेल्या विश्वासघाताच्या वेदना, कोण ऐकणार तुझ्याशिवाय कविते, कोण ऐकणार तुझ्याशिवाय, असं जे जे आतमध्ये जो काही आकांत आहे, जे दुःख आहे, जे एकटेपण आहे, उदासी आहे, ती सगळी त्या कवितेला सांगत गेली. आणि मग आधीच्या माझ्या कवितेत जे प्रेम, निसर्ग, मैत्रभाव, सौंदर्य दृष्टी असं सगळं यायचं, तर कुठेतरी त्याला थोडस वेगळं वळण लागलं. आणि एक जळजळीत वास्तव, एक वाट्याला आलेलं एकटेपण, दुःख आणि नियतीने केलेला आघात, असं सगळं त्या कवितांमध्ये आलं. आणि तो संग्रह, पाचवा कविता संग्रह झाला विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: आणि अशा रीतीने तुमचा लिखाणाचा विषय बदलला.
0: कुठल्याही गोष्टीचं काळ हे औषध असतं असं आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि मला सुद्धा म्हणजे मैत्री ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि

0: या मैत्रीनं मला वारंवार माझ्या उदासीनतेतून एकटेपणातून बाहेर काढलं. वेळोवेळी जगण्याचं बळ दिलं, ऊर्जा दिली, आणि त्यामुळे थोडंफार मी त्या एकटेपणातून स्वतःला बाहेर काढू शकले आणि एका निरपेक्ष दृष्टीने लेखनाकडे पाहायला लागले. आता मी माझ्या मूळच्या पदावर हळूहळू करून येऊ लागलेली आहे. माझ्या लिखाणाचा जो पूर्वीचा जो धागा होता तो मला आता गवसू लागलेला आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, हे सांगा की तुम्ही तर साहित्य क्षेत्राला खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहेच, पण या साहित्य क्षेत्रातून तुम्हाला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
0: साहित्य क्षेत्रातून मला खूप काही मिळालं असं म्हणते की मला स्वतःची ओळख या साहित्य क्षेत्रानं दिली. मला जगण्यासाठी बळ दिलं, मला सन्मान दिला. आज नागपुरातील अनेक साहित्य संस्थांची मी सदस्य आहे. हे सगळं करताना, वाचत असताना अनेक साहित्य कृती माझ्याकडे समीक्षणासाठी येतात, स्वतःहून पाठवतात.
1: अच्छा.
0: म्हणजे माझ्यावर, माझ्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींची अपेक्षा अशी असते की मी त्यांच्या साहित्य कृतीला अभिप्राय द्यावा. आणि सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 15-20 वर्षांपासून ज्या कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेख संग्रह, चरित्र, आत्मचरित्र यावर मी लिहिलेलं आहे, ज्याला समीक्षा म्हणू आपण, त्याचा संग्रह आकलनाची आस्वाद रूपे तो सुद्धा प्रकाशित झालेला आहे. अतिशय सुंदर ग्रंथ झालेला आहे तो, नागपूरच्या ज्ञानपथ प्रकाशनाने काढला. त्याला प्रज्ञाताई आपटे, नागपुरातील सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक, यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी या पुस्तकाचं कौतुक करताना म्हटलं प्रस्तावनेत की प्रतिभेचा स्पर्श लाभलेली एक एक कलाकृती अनन्य असते याचे भान ठेवणाऱ्या मिनल येवले यांनी वाचन लेखनाच्या प्रचंड आवडीतून प्रत्येक कलाकृतीचे अंतरंग उकलत हे विषय केंद्रीय मर्यादाबद्ध आणि व्यासंगपूर्ण लेखन केलेले आहे आणि त्यासाठी त्यांचे मनापासून मी कौतुक करते.
1: खूप छान
0: हा अभिप्राय प्रज्ञाताई आपटे यांचा माझ्यासाठी खूप ऊर्जादायी आहे. मला लिहित ठेवणारा आहे, माझ्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देणारा आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, साहित्य क्षेत्रात मोलाचा वाटा तुमचा आहे, त्यामुळे वाचकांपर्यंत तुमचं लेखन पोचतं. तर आता हे सांगा की भविष्यात आणखी कोणत्या विषयावर लिहिण्याचा तुमचा मानस आहे?
0: अतिशय सुंदर प्रश्न, खूप अगदी मनातला. ही लिहिण्याची ओढ, हा प्रवास, ध्यास, ही आकांक्षा अगदी न संपणारी, अगदी समोर प्रकाशनाच्या वाटेत आहे माझं एक पुस्तक रसग्रहणाचं. त्याचं नाव आहे काव्यास्वाद. आवडलेल्या कवितांचं रसग्रहण केलेलं आहे. 30-40 कवितांचं ते रसग्रहण आहे. त्याचा एक संग्रह येणार आहे, प्रकाशनाच्या वाटेत आहे. त्यानंतर एका कविता संग्रहाचं, 6-व्या कविता संग्रहाचं काम सुरू आहे. ललित लेखनाचं 4th पुस्तक प्रकाशनाच्या वाटेत आहे. सोबतच आकलनाची आस्वाद रूपेचा 2रा भाग आज तयार होऊ शकेल एवढे समीक्षेनं लिहून तयार आहेत.
1: खूप छान. खूप छान मिनलताई. आणि तुमची बाई ही जी कविता आहे ती पण खूप सुंदर कविता आहे. सोनेरी पिंजऱ्याचं दार उघडून बाई उडू बघते आहे मुक्त मोकळी, अजमावू लागली आहे ती स्वतःच्या पंखातलं बळ. खरंच खूप सुंदर अशी कविता आहे, प्रत्येक स्त्रीसाठी यातून प्रेरणा तिला नक्कीच मिळणार आहे. मिनलताई, तुमची एखादी आवडती आणखी एखादी कविता तुम्ही आम्हाला नक्कीच म्हणून दाखवू शकता?
0: माझी एक छोटीशी कविता, या कवितेने सुद्धा मला खूप सन्मान मिळवून दिला असंच मी म्हणेन. ती कविता आहे बाई आणि माती. अनादि काळापासून दोघींनाच रुजवता येत गर्भात सृजनाचं बीज, आपल्या उदरात सामावून घेतात त्या अबोध खुना नवांकुराच्या. उमलतात, शहारतात, मोहरतात, फुलतात, गहीवरून येतात हळव्या जाणीवांनी, आश्वस्त होत जातात भविष्याच्या सुखस्वप्नांनी. त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा, त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. मातीच्या कुशीत धान्य, अनबाईच्या कुशीत जीव. मातीच्या कुशीत धान्य, अनबाईच्या कुशीत जीव. लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची, जातकुळी एकच बाई आणि मातीची.
1: खूप सुंदर मिनलताई. खरंच तुमच्या अशा इतक्या कविता आहेत की मला वाटतं प्रत्येक आपल्या मैत्रिणींनी नक्कीच त्या कविता वाचाव्यात. तर तुम्ही इथे आलात आणि

तर मैत्रिणींनो, लेखिका मिनल येवले यांची हितगुज या मालिकेमध्ये स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर आपल्या या कार्यक्रमात सुग्रण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. सुग्रण मी या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, सँडविच आणि मोमोज हे जगभरात आणि भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले फास्ट फूडचे प्रकार आहेत. आपण जर का हिल स्टेशनवर फिरायला गेलो ना की आपल्याला ठिकठिकाणी हे मोमोजचे स्टॉल पाहायला मिळतात, हो ना. आणि ब्रेडपासून बनवले जाणारे सँडविच हे तर मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडतात. चला तर आज सुग्रण मी या आपल्या मालिकेत याच मोमोज आणि सँडविचचे काही नाविन्यपूर्ण प्रकार जाणून घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आहारतज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभुळकर. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: शुभदाताई, आज आपण मोमोज आणि सँडविच या फास्ट फूडचे प्रकार पाहणार आहोत.
1: हो.
0: तर आजकाल सर्वांनाच फास्ट फूड खूप आवडतं.
1: लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने फास्ट फूड खातात.
0: अगदी. पण या फास्ट फूडला जर आपण त्याच्या स्वादासोबतच पोषण मूल्यांची जोड दिली तर ते जास्त चांगलं होईल. आपलं काय मत आहे?
1: मला असं वाटतं की जर हा पदार्थ जर इतके लोकप्रिय आहेत, लोक अगदी आवडीने खातात, तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये काही बदल करून याला आपण याचे पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: कारण लहान मुलांना मोमोज खूप आवडतात.
1: हो.
0: आतलं स्टफिंग आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: हो.
0: पण वरच्या कव्हरलाही आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: अगदी बनवू शकतो. आणि आपल्या अगदी घरगुती आपल्या घरी ती पीठं असतात, ती वापरून आपण त्याचं पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: तर मग आजच्या कार्यक्रमात मोमोजचा कुठला प्रकार सांगणार आहात आपण?
1: सगळ्यात आधी तर आपण बघूया की मोमोजचे बरेच प्रकार आहेत, त्याच्याबद्दल आधी आपण थोडंसं बोलून घेऊ की कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे आपल्या भगिनींना त्याची माहिती मिळेल. तर मोमोज हा मुख्यतः तिबेट आणि नेपाळमधून आलेला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं, भारतातही हल्ली मोमोजचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. आणि मोमोजचे जे प्रकार आहेत ते मुख्यतः त्याच्या सारणावरून आणि त्याच्या बनवण्याच्या पद्धतीवरून ठरतात. आपण मुख्यतः आणि शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारामध्ये ते उपलब्ध असतात, बनवले जातात. तर सारण आणि बनविण्याच्या पद्धतीनुसार जर बघितलं तर त्याचे स्टीम मोमोज जे अतिशय लोकप्रिय आहेत आणि आरोग्यदायी पण आहेत, आणि ते बनवताना मैदा आणि काही भाजीपाला यांचा वापर केला जातो. तसेच फ्राईड मोमोजही आहेत, तेही इतक्या लोक आवडीने खातात. फ्राईड मोमोज मध्ये स्टीम केलेले मोमोज तळल्या जातात. सारण तेच असतं, तळल्या जातात आणि त्याची चव वाढवली जाते. त्याच्यात तंदुरी मोमोज हाही प्रकार लोक आवडीने खातात. तंदुरी मोमोज मध्ये फ्राय किंवा स्टीम केल्यानंतर त्यांना मसाले आणि दह्याच्या मॅरिनेशन मध्ये बुळवून ठेवतात आणि मग तंदुरी किंवा भट्टीमध्ये त्याला भाजतात. त्याच्यानंतर झोल मोमोज आपल्याकडे लोकप्रिय होत आहे. बरं, इतक्यात
0: अगदी
1: तुम्ही ऐकलं असेल, झोल मोमोज हे नेपाळी पद्धतीचे सूप मोमोज आहेत. म्हणजे त्या एक लाल रंगाच्या सूप मध्ये ते बुळवून सर्व केले जातात. हे सुद्धा लोक आजकाल खातात. त्याच्यात कुरकुरे मोमोज, या कुरकुरे मोमोजला कॉर्नफ्लेअरच्या घोळात बुळवून आणि ब्रेड क्रम्सचा चुरा लावून डीप फ्राय केलं जातं आणि ज्यामुळे ते खूप क्रिस्पी वाढतात आणि लहान मुलांना ती इतके आवडतात, आवडीने खातात मुलं. नंतरचा प्रकार आहे व्हेज मोमोज. आता आपण बघूया सारणामधल्या प्रकारामध्ये की सारण बदललं की त्याचं नावही बदलतं. जसं व्हेज मोमोज, यामध्ये पानकोबी, गाजर, शिमला मिरची, कांदे याचं सारण भरलं जातं. त्याच्यात पनीर मोमोज, याच्यामध्ये मुख्यतः किसलेला पनीर आणि काही मसाले वापरून हे मोमोज बनवले जातात. आणि चिकन मोमोज मांसाहारी लोकांचा अतिशय आवडता असा हा प्रकार आहे. चिकन मोमोज मध्ये चिकनचे बारीक केलेले काप असतात आणि कांद्याचं सारण भरलेलं जातं त्याच्यात. चीज मोमोज, याच्यामध्ये चीजचं सारण असतं ज्यामुळे ते खाताना आतुर मऊ आणि चीजही लागतात आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना अतिशय आवडतात. आणि साधारणतः हे सर्व जे मोमोज आहेत ते लाल चटणी आणि मेयो

0: मी सोबत सर्व केला जातो,
1: कारण शुभदाताई मोमोची मजाच चटणी सोबत खाण्यात आहे, कारण त्याची चटणी पण अगदी खास असते,
0: अगदी वेगळी असते.
1: शुभदाताई मोमोज तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते, आणि चटणी सोबत तर ते अगदी आवर्जून खाल्ले जातात. पण त्याच्यात एकच ड्रॉबॅक वाटतो की त्याचं जे कव्हरिंग असतं ते मैद्यापासून बनवलं असतं, आणि मैदा आपण अनहेल्दी समजतो. तर या

0: हेल्दी समजतो. तर या कव्हरिंग मध्ये काही आपण वेगवेगळे प्रकार आणू शकतो का?
1: हो, निश्चितच आणू शकतो. बघा, जर आपण मैद्याला जर आपण रिप्लेस करायचं म्हटलं तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, रागीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ओट मिल, जे आजकाल लोक ओट्स खातात, त्या ओट्सला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचंही पीठ वापरू शकतो आपण. पण आता करायचं कसं? कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की ज्वारी, बाजरी, रागीमध्ये ग्लुटेन नसतं, त्याला अशी चिक्की नसते जशी गव्हाच्या पिठाला असते किंवा मैद्याला असते. तर याच्यासाठी आपल्याला 100% म्हणजे पूर्णतः आपण ते पीठ वापरू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला मैद्याशिया पर्यायी आपल्याला थोडा मैदा आणि थोडं हे पीठ, म्हणजे आपण 50-50% करू शकतो. जर आपण 50% मैदा घेतला तर 50% आपण ज्वारीचं पीठ, 50% आपण बाजरीचं पीठ असं घेऊन त्याचं सारण, त्याची पाती बनवू शकतो. आणि इतकी चांगली वाटते ती पाती खायला आणि आपल्याला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी हेल्दी खाल्लेलं आहे.
0: म्हणजे मोमोजही खाल्ले जातात आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू पण मिळते.
1: कारण की जर आपण रागीचा फ्लार आपण युज करतोय, वापरतो आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला चांगल्या प्रकारचं कॅल्शियम मिळतं. रागीमध्ये कॅल्शियम खूप असतं आणि लहान मुलं खात नाही. रागीचा ड्रॉबॅक असा आहे की त्याचा जो अपिअरन्स आहे तो थोडासा डार्क असतो, गळद रंग असतो त्याचा, तर खाल्ला जात नाही. तर या प्रकारमध्ये आपण दिलं तर कॅल्शियमही खाल्लं जातं, मुलांना कॅल्शियम मिळतं.
0: तर आमच्या बच्चे मंडळींसाठी खास पहिली मोमोजची रेसिपी कुठली सांगणार आहात आपण?
1: आता आपण आधी स्टीम मोमोज बघूया की साधे व्हेजिटेबल स्टीम मोमोज. याच्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला पातीचं आपण बघूया की पाती कशी करतात. त्याची पातीसाठी आपल्याला मैदा लागेल, एक वाटी मैदा. फार काही साहित्य आपल्याला लागत नाही, घरी जे साहित्य असतं त्याच्यामध्ये ही अगदी आरामात बनतं. तर एक वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून कोमट पाण्याने आपण त्या मैद्याला मळून घ्यायचं. 10-1 मिनिटं त्याला मळून घ्यायचं आणि मग वरून थोडस तेल लावून त्याला कापडाने झाकून ठेवून द्यायचं. मग इकडे आपल्याला आता सारण करताना पानकोबी, कांदा, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि थोडस मिरेपूड, एवढं साहित्य लागतं आणि चवीपुरता मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागतं. सगळ्यात आधी कॅबेज जो आहे बारीक बारीक चिरून, म्हणजे मीठ घालून त्याला थोडं ठेवून द्यायचं 5-10 मिनिटांमध्ये. मग त्याला पाणी सुटतं, ते पाणी दाबून काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये तेल घेऊन, जवळपास 2 चमचे तेल घेऊन, त्याच्यामध्ये कॅबेज म्हणजे पत्ताकोबी, किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, हे सगळे साहित्य, आपली लसण अद्रकाची पेस्ट, हे सगळं साहित्य घालून छान त्याला परतून घ्यायचं. आणि ब्लॅक पेपर आणि सॉल्ट हे स्पायसेस घालून छान परतून झालं की आपलं सारण रेडी होतं. मग त्याच्यानंतर तोपर्यंत आपला मैदा जो भिजवून ठेवलेला आपण तो पण चांगला मुरलेला असतो, तो मैदा घेऊन घ्यायचा, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छान पाती लाटायची, त्याची एक मोठी पोळी जशी आपण करतो ना तशी पोळी करायची आणि त्याला थोडासा मधला भाग जो आहे तो जाड ठेवायचा आणि काठ थोडीशी पातळ ठेवायचे आणि एका गोल एक स्टँडर्ड आकाराने त्याला कापून घ्यायची, म्हणजे त्याची अशी बांगडीच्या आकाराची आपण त्याला गोल गोल पुऱ्या त्याच्या कापून घ्यायच्या, म्हणजे एकसारखी होतील. ते झालं की त्याच्यामध्ये आपण मधल्या भागामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि त्याला जसं आपण करंजी जशी करतो, जसं हाताने आपण मोदक जसे करतो तसं हळूहळू त्याला बंद करायचं. आणि बंद करून झालं की आपल्या म्हणजे आधीच गरम केलेल्या स्टीमर मध्ये आपण त्याला 10-1 मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवायचं,
0: म्हणजे इडली पॉट मध्ये ठेवू शकतो,
1: इडली पॉट मध्ये ठेवू शकतो किंवा आपण गंजामध्ये चांगली ठेवून आपण त्याला आपण वापरू शकतो. म्हणजे अगदी घरगुती साध्या पद्धतीने आपण हे घरच्या घरी चांगले मोमोज बनवू शकतो. आता पोषण मूल्याचं जर तुम्ही विचारलं मगाशी तर आपली पद्धत जी आहे ती हीच राहील, फक्त आपण मैद्याच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पीठ वापरून त्याची पाती करायची,
0: कव्हरिंग बदलायचं,
1: कव्हरिंग बदलायचं. त्याच्यामध्ये मैदा आपण याच्याकरता घेतोय कारण की जेव्हा आपण लाटू पाती तेव्हा ती तुटायला नको, म्हणून थोडस मैदा किंवा तुम्ही 100% गव्हाचं पिठे वापरू शकता, त्याचे पण परिणाम खूप चांगले येतात, त्याचे मोमो चांगले बनतात.
0: कुठली कुठली मोमोजची रेसिपी आहे?
1: मोमोजचं एक एक ठराविक जे पद्धत आहे ती ही आहे आणि याच्यामध्ये आपण सारण पनीरचं बनवायचं आपल्याला तर सारण आपण बदलत राहायचं, चिकनचे बनवायचे आपल्याला तर चिकन मीन्स चिकन बारीक केलेला चिकन पण घालून आपण वेगळ्या पद्धतीचं सारण बनवून मोमोज बनवू शकतो.
0: शुभदाताई, मोमोज सोबत जर छान मजेदार चटणी असली तर त्या मोमोज खाण्याची मजा काही न्यारीच असते, तर चटणी आम्हाला नक्की सांगा.
1: हो, आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की लाल चटणी मिळते मोमोज सोबत खायला, तर त्याच्यासाठी मुख्यतः आपल्याला साहित्य

0: काही लागतं ते बघून घेऊ आपण आधी. त्यासाठी आपण टमाटर म्हणजे साधारणतः किती प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे याच्यानुसार आपण घरगुती पद्धतीने ठरवू शकतो. पण मी जे सांगते ते 3 मोठे टमाटर, 10 ते 12 काश्मीरी लाल मिरची या दोन्हींना चांगलं उकळून घ्यायचं आधी. उकडल्यानंतर अगदी मऊ झाल्यानंतर त्यात 5 लसणाच्या कड्या घालायच्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचा, 1 चमचा साखर घालायची आणि चवीपुरता मीठ घालून या सगळ्या यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं. म्हणजे टमाटर आणि काश्मीरी लाल मिरची या सगळ्यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आणि त्याची चांगली पेस्ट बनली की मग इकडे कढईमध्ये 2 चमच तेल घालून या पेस्टला त्या तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं शिजवलं की त्याला छान तेल सुटायला लागतं आणि आपली चटणीचा रंगही बदलतो आणि त्याचा फ्लेवरही खूप सुंदर येतो आणि आपली लाल चटणी एकदम तयार होते मोमोसोबत.
1: म्हणजे मोमोची जी चटणी असते अगदी लाल चुटुक्का रंग असतो तशी तयार होते.
0: तशी
1: शुभदाताई आपल्या पाककृती तर अशा सुरू राहतील, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: मला आशा भोसलेंनी गायलेलं रुपेरी वाढवत्या माडांच्या बनात येईना.

0: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकता आहात सुग्रण मी या मालिकेत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. आणि आज आपल्या सोबत आहेत आहारतज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. चला परत वळूया आपल्या गप्पांकडे. मग यानंतरचा कुठला पदार्थ आहे?
1: यानंतर आपण सँडविचेस बघूया.
0: हा शुभदा, ते सँडविच म्हटलं की ब्रेड हा तर एक कॉमन पदार्थ असतो, मग त्यात तुम्ही पांढरी ब्रेड वापरू शकता किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकता, पण न्यूट्रिशियस म्हणाल तर ब्राऊन ब्रेड. आणि त्यातही आतलं स्टफिंग बदललं की पदार्थाची चव बदलते. तर सँडविचचा कुठला प्रकार सांगणार आहात?
1: बघा, सँडविचचे जर प्रकार आपण बघितले तर ते मुख्यतः ग्रिल्ड, टोस्टेड म्हणजेच गरम प्रकारात येतात. आणि साधी चटणी लावून टमाटर काकडी घालून केले तर ते थंड प्रकारात येतात, ज्याला आपण रिबन सँडविचही म्हणतो. तर मुख्यतः सँडविचेसचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आज आपण बघूया की व्हेजिटेबल सँडविच आहेत, त्याच्यानंतर चीज कॉर्न सँडविच, पनीर सँडविच, दह्याचे बनलेले सँडविच ज्याला कर्ड सँडविच म्हणतात, किंवा बॉम्बे मसाला सँडविच जे खूपच लोक आवडीने खातात,
0: फेमस आहे.
1: तर सगळ्यात आधी आपण बघूया व्हेजिटेबल सँडविच. ब्रेड तर आपण घेणारच, तर आपण तुम्ही म्हटलं की व्हाईट ब्रेड न घेता आपण ब्राऊन
0: ब्रेडचा वापर करू शकतो.
1: तर त्याच्यामध्ये आधी आपण कांदे, टमाटर आणि काकडी घालून हिरवी चटणी त्याच्यामध्ये ब्रेडला लावली जाते. घरगुती पद्धतीने जर आपण सँडविच बघायला घेतलं तर ते अगदी सोपं आहे. घरी आपण चांगलं बनवू शकतो सँडविच. जर आपल्याकडे ग्रिलर नाही आहे, टोस्टर नाही आहे, तर आपण तव्यावरती पण सँडविच बनवू शकतो. तर घरगुतीने जर सँडविच बनवायचं आहे आपल्याला तर आपण तव्यावरती कसं बनवायचं ते आपण बघूया. सगळ्यात आधी ब्रेडच्या आतल्या भागाला बटर आणि हिरवी चटणी लावून घ्यायची. नंतर त्यात स्टफिंगसाठी उकडलेल्या आलूची चटणी किंवा आपल्या आवडीनुसार आपण इतर भाजीपण त्याच्यात घालू शकतो. सिमला मिरची घालू शकतो, गाजर घालू शकतो किंवा पनीरही घालू शकतो. ते स्टफिंग घातल्यानंतर त्याच्यावरती दुसरी ब्रेड ठेवायची आणि त्याला कव्हर करायचं त्या स्टफिंगला, आणि त्याला थोडं हाताने प्रेस करायचं. गॅसवरती आपण तवा ठेवायचा, तव्याला थोडंसं बटर टाकायचं आणि मध्यम आचेवरती तवा

0: गरम करून घ्यायचा. सँडविच आपण ऑलरेडी स्टफ करून ठेवलेलं आहे ते तव्यावरती थोडं रोस्ट करून घ्यायचं आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करायचं, दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आणि आपलं सँडविच अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतं. हे झालं आपलं घरगुती पद्धतीने सँडविच कसं बनवायचं. ग्रिल सँडविच आपण करू शकतो जर आपल्याकडे ग्रिलर आहे किंवा टोस्टर आहे तर याच पद्धतीने सँडविच बनवायचा आणि तो ग्रिलरमध्ये ग्रिल करून घ्यायचा तर तो पण छान चांगला वाटतो. आता आपण हा जो प्रकार बघितला याच्यामध्ये आपण आलू न घालता आपण पनीरचे तुकडे करून पनीरला तव्यामध्ये थोडस फोडणी देऊन त्याचं स्टफिंग पण याच्याऐवजी युज करू शकतो तर ते आपले पनीर सँडविच बनतात आणि पनीर सोबत छानपैकी शिमला मिरची टमाटरचे काप आणि काकडी घातली गाजर घातला की त्याचं पोषणमूल्य अजून वाढतं. म्हणजे आपल्याला प्रथिनांसोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात. तसंच चीज सँडविच, मोझरेला चीज तर मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे. म्हणजे मोझरेला चीज कुठे पण घाला, पिझ्झामध्ये आपण घालतोच. इव्हन या सँडविचमध्ये जरी घातला ना तर त्याची लज्जत अजूनच काहीतरी नॅरिस होते.
1: तर त्याच्यामुळे आपण सँडविच म्हटलं आणि चीज घातलं नाही तर मग मजाच नाही.
0: तर म्हणून आपण चीज सँडविच मध्ये सुद्धा, म्हणजे इव्हन आपण पनीर सँडविच मध्ये पण चीज ग्रेट करून घालू शकतो आणि जेव्हा ते ग्रिल होतं तेव्हा ते जेव्हा मेल्ट होतं आणि तेव्हा ते इतकं म्हणजे अप्रतिम लागतं खायला की काय विचारू नका.
1: खूप छान सांगितलं. पांढऱ्या ब्रेड ऐवजी जर ब्राऊन ब्रेडचा वापर केला या सँडविचचे पण पोषण मूल्य आपण वाढवू शकतो, तर याबद्दल काय सांगाल.
0: हो, कारण की व्हाईट ब्रेड जी आहे, पांढरी ब्रेड जी आहे, ती पूर्णतः मैद्यापासून बनलेली असते आणि ब्राऊन ब्रेड जी आहे त्याच्यामध्ये मैद्यासोबतच काही प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घातलं जातं. जेव्हा आपण गव्हाचं पीठ घालतो त्याच्यामध्ये तेव्हा निश्चितच त्याचं पोषण मूल्य वाढतं. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढतं, तंतूचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे ते आपल्याला पोषण आपल्या स्वास्थ्यासाठी ते फायद्याचं असतं.
1: आणि शुभता ते आणखी आपण एक करू शकतो की बाहेरच्या ब्राऊन ब्रेडवर जर आपला विश्वास नसला तर घरी पण ब्राऊन ब्रेड तयार करू शकतो.
0: हो, निश्चितच करू शकतो. ज्या गृहिणी बेकरी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, त्यांना आवडतं बेकरी मध्ये करायला काम, तर त्या निश्चितच घरी बनवू शकतात. त्याच्यामध्ये आपण जर ईस्ट घातलं आणि तर ब्रेड घरी बनवू शकते, अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकते. आणि आतमधलं स्टफिंग जर आपण जास्त पोषक बनवायचं असेल तर आपण आपल्या आवडीनुसार आपल्या मुलांना काय आवडतं त्याच्यानुसार आपण आपलं स्टफिंग बदलवू शकतो. जसं आता पनीर आहे, पनीर हे प्रथिन मूल्यांमध्ये समृद्ध आहे, त्याच्यामुळे जर मुलांना आपण जर पनीरचे सँडविचेस दिले तर निश्चितच त्यांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं प्रथिन मुबलक प्रमाणात मिळेल. त्याच्यामुळे म्हणजे आयांना पण निश्चिंती असते की जरा माझा मुलगा काहीतरी चांगलं हेल्दी फूड खातोय घरचं, तर तो एक चांगला ऑप्शन एक हा आहे की पनीरचे सँडविचेस किंवा त्याला जर मुलगा खात नसेल त्याला चीज घालून अट्रॅक्ट करायचं आणि ते आवडीने खातात मुलं.
1: आणि मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा आयांचा नेहमीचाच प्रश्न असतो, त्याच्यामुळे वेगवेगळे मोमोजचे प्रकारासोबत सँडविचचे वेगवेगळे प्रकार आपण त्यांना डब्यातून देऊ शकतो.
0: आता जर आपण सँडविचच्या प्रकाराला जर भारतीय पद्धतीमध्ये बदलवायचं म्हटलं तर आपल्याकडे आपण पोळ्या बनवतो घरी, सेम स्टफिंग म्हणजे हे स्टफिंग जर आपण पोळीला लावलं आणि पोळी अशी पोल केली तर ते सुद्धा इतकं चविष्ट पद्धतीने मुलं खातात, त्याच्यामुळे आपण तो एक भीती पण निघून जाते की अरे मी माझ्या मुलाला मैदाच खायला देते आहे, तर ती गव्हाची पोळी जी आपण घरी बनवतो तर त्याला आपण या पद्धतीमध्ये बदलू शकतो.
1: म्हणजे आजकाल रेस्टॉरंट मध्ये मिळणारा जो काठी रोल असतो त्यात पोळीमध्येच अशा वेगवेगळ्या भाज्या स्टफ केल्या जातात, तर असा एखादा प्रकार सांगा ना.
0: हो बघा, काठी रोल जो बनतो तो निव्वळ मैद्याचा बनलेला असतो.
1: हा,
0: तर आपण निव्वळ मैद्याचा न बनवता घरी गव्हाच्या पिठाची पोळी करून त्याच पद्धतीने त्याला बटर किंवा तेल लावून हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरायचं जे आपण सँडविच करता बनवतो आणि त्याच्यामध्ये रॉ कच्च्या भाज्या म्हणजे कच्चा पानकोबी, कच्चा शिमला मिरची, कच्चे किसलेले गाजर हे घालून त्याला अजून चांगल्या पद्धतीने हेल्दी बनवू शकतो.
1: खूप छान. शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले, पण हे दोन्ही प्रकार बनवत असताना काही महत्वपूर्ण टिप्स पण असतील तर त्या सांगा ना.
0: हो, मोमोजची पाती करताना एक काळजी आपण नक्की घ्यायची की जेव्हा आपण त्याची पाती लाटतो आणि जेव्हा ती कट करतो तेव्हा आपण ही काळजी घ्यायची की मधला जो भाग आहे तो थोडासा थिक ठेवायचा, थोडासा जाड ठेवायचा, कारण की सारण त्याच्यात भरायचं असतं आपल्याला. खूप पातळ केला तर ते सारण फुटून बाहेर येतं, म्हणून ते जाड ठेवायचं आणि आपण साईडची जी पाती आहे ती थोडी पातळ ठेवायची, म्हणजे आपल्याला त्याला पॅक करायला सोपं जातं. ही एक महत्वाची काळजी घ्यायची. आणि सँडविच बनवताना आपल्या भगिनींना पण अनुभव आला असेल की जेव्हा आपण ब्रेड घेतो तर ब्रेडला आपण डायरेक्ट जर चटणी लावली तर ती ब्रेड ऍब्झॉर्ब करून घेते, त्याच्यामध्ये सॉगी होतं. तर त्याच्या

0: साठी काळजी घ्यायची की आधी ब्रेडला बटर लावून घ्यायचं. बटर लावल्यानंतर मग आपण टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी लावायची आणि मग आपण आपलं स्टफिंग भरायचं. तर त्याच्याने काय होतं की ते खूप सॉगी होत नाही ब्रेड आणि आपलं सँडविच छानपैकी अगदी कुरकुरीत होतं.
1: म्हणजे चटणीने ब्रेड मऊ पडत नाही.
0: हा मऊ पडत. आणि बरी आपल्याकडे ग्रिलर नाही आहे, टोस्टर नाही आहे, तरी पण आपण गॅसवरती तव्यावरती छानपैकी बनवू शकतो.
1: तर शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले. तर मैत्रिणींनो, शुभदाताईंनी सांगितलेल्या या मस्त चविष्ट मोमोज आणि सँडविचचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि ते कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा. तर शुभदाताई, आज आपण इथं आलात आणि मोमोज आणि सँडविचचे इतके छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

सुग्रण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेतलेत आहारतज्ज्ञ शुभदा जांभूळकर यांच्याकडून. संवाद साधला होता आपलीच मैत्रीण कविता कोहळे यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी घेऊया मैत्रिणींनो या छानशा गीताचा आनंद.

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार. लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी

विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला. मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे. मतदानाला 7 वाजता सुरुवात झाली असून 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे. IASV त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी 19 पदकं जिंकून पदक तालिकेत 8 क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. समाज माध्यमावरच्या चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरियो इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय
संघानं

अमेरिकन भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23वी तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,200

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग विधेयक मांडताना म्हणाले. या विधेयकात पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यास ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड अॅक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते.

लागते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंमली पदार्थ हे भारताला आतून पोकळ करायचं कारस्थान असून आपल्याही देशातल्या काही शक्ती यात सामील आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई साधी नाही तर त्यासाठी सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. संबंधित सरकारी विभाग शिक्षण यंत्रणा पालक विद्यार्थी युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय गरजेचा आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथही दिली. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित उपाहारगृहाचा अन्न परवाना रद्द करायचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. भांडी धुण्याच्या ठिकाणी आणि गोड पदार्थांच्या विभागात आलेले 2 कीटक वगळता इतर बाबींमध्ये सदर उपाहारगृहाची कामगिरी चांगली असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे. ही बाब प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अधोरेखित केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित याने सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल याने रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर याने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी 19 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. धाराशिव जिल्ह्यात येडशीजवळ काल रात्री झालेल्या एका पिकअप आणि ट्रकच्या अपघातात 2 यात्रेकरू ठार झाले तर अन्य 17 जण जखमी झाले. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी यात्रेकरूंना धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व यात्रेकरू गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाला शिर्डीला गेले होते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अमरावती मार्गावरच्या लाखापूर इथं आज सकाळी झालेल्या ST बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या आहेत तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या

0: 28 जुलै 1886 रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे त्यांचा जन्म झाला. 1907 साली त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश केला. तिथे प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. आणि 1912 साली 7 गोल्ड मेडल सह त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्या मद्रास येथे महिला आणि मुलांच्या सरकारी रुग्णालयात हाऊस सर्जन बनल्या. मुथुलक्ष्मी वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. त्यावेळी थोर स्वातंत्र्य सैनिक तथा कवयित्री सरोजिनी नायडू त्यांच्या महाविद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी मुथुलक्ष्मी यांची भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी महिलांचे हक्क तथा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंग्लंडला जाऊन पुढील शिक्षण घेण्याची संधी नाकारली आणि विमेन्स इंडिया असोसिएशन साठी काम करण्यास प्राधान्य दिले. महिलांना सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सशक्त करण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत. त्यांच्या कार्यामुळे त्या तामिळनाडूत आणि देशभरात आदर्श ठरल्या. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची आठवण म्हणून तामिळनाडू सरकारने 30 जुलै हा दिवस हॉस्पिटल डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जयंती निमित्त हा दिवस आरोग्य सेवेच्या प्रचारासाठी समर्पित आहे. त्यासोबतच मुथुलक्ष्मी यांनी महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करताना बालविवाह प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रथेचा अंत, वेश्यागृह बंद करण्यासाठी आणि महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात महत्वाचं योगदान दिलं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी 19 ते 25 जानेवारी 1931 पर्यंत लाहोर येथे झालेल्या पहिल्या आशियाई महिला संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं. 1933 ते 1947 पर्यंत भारतीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षाही त्या राहिल्यात. त्यांच्या धाकट्या बहिणीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता आणि या जबर धक्क्यातून सावरून त्यांनी 1954 साली चेन्नई येथे अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि दक्षिण भारतातील हे पहिले तर देशातील दुसरे सर्वसमावेशक कर्करोग केंद्र आहे. आज ही संस्था जगातील सर्वात मोठ्या कॅन्सर रुग्णालयांपैकी एक मानली जाते. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची दखल घेत सरकारनं 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर 22 जुलै 1968 साली त्यांचं चेन्नईत निधन झालं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जीवन प्रवास म्हणजे निष्ठा, करुणा आणि सामाजिक बदलांच्या अथक प्रयत्नांचा संगम होता आणि त्यांचा वारसा आजही लाखो जीवनांना प्रेरणा देत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. आता ऐकूया वेगळ्या वाटा ही मालिका आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह.
1: नमस्कार मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात रोज नवीन नवीन माणसांना आपण सतत भेटत असतो. काहींना प्रत्यक्षात भेटतो तर काही माणसं ही आपल्याला टीव्ही स्क्रीन्स द्वारे किंवा रेडिओ द्वारे भेटत असतात. रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून भेटणारी ही माणसं कधी आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातात हे आपल्याला समजत नाही. आज आपण अशाच एका आपल्या कुटुंबातील सदस्याला भेटणार आहोत ज्याने अभिनयाने सगळ्यांच्या मनावर छाप पाडली. आई कुठे काय करते या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय मालिकेतील अनिश अर्थात आपल्या नागपूरचा सुमंत ठाकरे आज माझ्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत. मित्रांनो, सुमंतचं शालेय

0: शिक्षण हे सोमलवार हायस्कूल रामदास पेठ इथून झालेलं असून रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्याने कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केलं. सुमंत, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद स्वर्णिमा, आणि युवावाणी आणि या कार्यक्रमाचे सगळे जे श्रोते आहेत त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.
0: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनय क्षेत्रात करिअर, सो हे सगळं कसं जमून आलं आणि सुरुवात कशी झाली याची?
1: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनयाची सुरुवात याचं उत्तर देण्याआधी मी थोडं मागे जातो.
0: ओके.
1: एका चांगल्या अर्थाने हे किडे म्हणूया आपण. तर ही जी कला आहे आणि याची जी आवड आहे ती अर्थातच शाळेपासून सुरुवात झाली. कारण नागपुरातल्या श्रोत्यांना माहिती असेल सोमलवार हायस्कूल रामदास पेठ आणि तिथले सगळे गुरुवर्य आणि शिक्षक वृंद जे आहेत ते, तर तिथून याची खरं तर सुरुवात झाली. तिथे नाटक करण्यापूर्वी तिथे आमच्या वर्गशिक्षिका होत्या हेमा दास्ताने, किंवा आता त्या लग्नानंतरच्या हेमा सगदे. तर त्यांना कुठेतरी असं वाटलं असावं की या मुलाचा आवाज चांगला आहे, हा गाऊ शकतो. तर दुसऱ्या वर्गात असताना त्यांनी एका स्पर्धेसाठी, गाण्याच्या स्पर्धेसाठी त्यांनी वर्गात सगळ्यांना एक एक ओळ, दोन दोन ओळ अशी गायला लावली आणि मग त्यांनी काही मुलांची निवड केली त्यात.
0: ओके.
1: तर तेव्हा त्या मुलांमध्ये माझी निवड झाली. तेव्हा मला असं वाटलं की ओके, बाईंनी काहीतरी आपल्यात बघितलेलं आहे किंवा त्यांना काहीतरी आपल्याबद्दल कळलेलं आहे. गाणं स्पर्धा हे सगळं सुरू झाल्यावर एके दिवशी स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना बाईंनी सरळ माझा हात धरून एका नाटकात त्यांनी मला उभं केलं आणि ती तालीम सुरू झाली आणि मला कळेच ना की ओके आता आपण काय करतोय. आणि हळूहळू दोन तीन दिवसांनी मला कळलं की ओके हे नाटक असतं, याला नाटक म्हणतात, असा अभिनय करावा लागतो. आणि त्यात एक वेगळी गंमत अशी होती की आम्हाला बोलायचं कोणालाच नव्हतं, एक रेकॉर्डेड नाटक होतं, प्री रेकॉर्डेड होतं, आम्हाला फक्त त्यावर लिपसिंग करायची. एक दिवस असं त्या नाटकाचं नाव होतं. तर त्यात शेतकरी एक दिवस काय करतो, विविध क्षेत्रातले लोक एक पर्टिक्युलर दिवशी काय करतात, असं ते इंटरेस्टिंग नाटक होतं. तर ते करत असताना मला हे कळलं की माझ्या वर्गातले जे माझे मित्र आहेत जे स्नेहसंमेलनाच्या दिवशी ऑडियन्स मध्ये बसले होते, तर त्यांना खूप मजा आली मला बघून आणि मी जे स्टेजवर करत होतो ते. त्यानंतर मला ही गोष्ट हळूहळू कळत गेली की ओके आपण मंचावर असताना जे काही करतो ते लोकांना बघून खूप चांगलं वाटतंय. हा, म्हणजे कधी ते हसतायत, कधी अगदी लक्ष देऊन ऐकतायत आपण काय बोलतोय. हे सुरू असताना आई बरेचदा मला कीर्तन ऐकायला घेऊन जायची. रामदास पेठ हा जो एरिया आहे तिथे बरीच मंदिर आहे आणि तिथे कीर्तन होत असतात. कीर्तनात जाताना तिकडले काही कीर्तनकार असतात तर ते बघत असतात की कोण बालक गण आहे इथे, चमू कोणी असतील तर त्यांना बोलवायचं, त्यांना काहीतरी सांगायचं की आता तुम्ही हे करा, किंवा आधी बोलवून जरा त्यांच्याकडनं काही सीन्स बसवून घ्यायचे की मी कीर्तन करत असताना तुम्ही हे करा. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की आपण जे काही करतोय त्यामुळे हसतायत. मग ती भारुड असो, एकपात्री प्रयोग असो शाळेतले, की काहीतरी काय फॅन्सी ड्रेस असेल त्यामध्ये आपण भाग घ्यायचा, आपण काहीतरी त्यात फनी केलं किंवा काहीतरी इम्पॅक्टफुल आपण काहीतरी बोललो, तर हे लोकांना लोकांना चांगलं वाटतंय आपण जे करतोय ही जी भावना हळूहळू येत गेली, त्यामुळे खरं तर अभिनयाची ओढ लागली. आपण रंगमंचावर काहीतरी आपण तयार करतोय जे पुढच्या माणसाला आवडतंय आणि आपणही त्यात काहीतरी ओततोय आपलं. ऑफकोर्स हे अगदी बालवयात नाही कळलं पण हळूहळू ते
0: सुरुवात तिथून झाली,
1: सुरुवात शाळेतून. आणि ऑफकोर्स हळूहळू मग पुढे या हे कळलं की हे इतपतच मर्यादित नाही, खूप मोठं दालन आहे आणि याबद्दल आपण माहीत करून घेतलं पाहिजे. की त्यानंतर आपण हे बघतो की अशा प्रकारची कामं कोण करत आहेत, आपल्या आजूबाजूला कोण आहेत, आपण कोणाला बघतोय, पण कोणाला ऐकतोय, टीव्हीवर बघतो, नाटकं बघतो, तिथे जी माणसं ज्यांचं कौतुक होत असतं, आपले आई वडील किंवा वयस्कर लोक ज्यांचं कौतुक करत असतात की यांचं काम किती चांगलं आहे, तर नेमकं काय करतायत ते, त्यांचं काम चांगलंय म्हणजे काय आहे याचा अभ्यास करणं. आणि ऑफकोर्स ते वयानुसार हळूहळू येत गेलं. तर पहिलं शाळा इथून सुरू झालं आणि ऑफकोर्स नंतर पुढे कॉलेजमध्ये आणखीन मित्र मिळाले, तिथले काही टीचर्स होते त्यांच्यासोबत काही आणखीन नवीन गोष्टी कळल्या. वयानुसारच्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत जातं की टीन एज मध्ये जेव्हा आपण असतो. आता अभियांत्रिकी हे एक असं रसायन आहे, म्हणजे तुला माहित असेल आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी जेही कोणी इंजिनियर्स असतील त्यांना माहिती आहे की ती चार वर्ष आपण फक्त अभ्यास नाहीच करत. त्या चार वर्षांमध्ये आपल्याला आयुष्याचं असं काहीतरी सूत्र सापडतं. एक खूप फेमस कोट आहे जे मला खूप आवडतं. त्यात त्या कोटमध्ये असं म्हटलंय की इफ यू आर गुड ॲट समथिंग डू इट आफ्टर इंजिनिअरिंग.

0: कारण इंजिनिअरिंग हे जे चार वर्षाचा आपण जो वेळ घालवतो त्यात आपण आयुष्य कसं जगायचं याचं एक सूत्र आपल्याला नक्की कळतं. म्हणजे हे मला, मी या गोष्टीवर अगदी 100% कोणी मला विचारलं तर मी ठाम असतो की इंजिनिअरिंगमुळे हे बदल घडलेले आहेत आयुष्यात. तर इंजिनिअरिंग शिकत असताना त्यातला अभ्यासक्रम आणि आपण जी कला अंगीकारायचा प्रयत्न करतो आहे ती, त्यात बऱ्यापैकी कुठेतरी साम्यस्थळ मला जाणवायला लागली आणि त्यामुळे एक नट जसं आपलं मन तयार करतो तर त्यात खूप मदत झाली. तर असा आतापर्यंतचा हा सगळा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
1: ओके, पण मग आवड म्हणून सुरू झालेलं हे सगळं प्रोफेशन म्हणूनच करायचं हे कधी ठरवलं? आणि ह्या सगळ्यात आपण पण जेव्हा बोललो तेव्हा फॅमिलीचा रोल काय होता, त्यांची काय रिएक्शन होती?
0: फॅमिली म्हटल्यावर एक जी व्यक्ती असते

0: कनेक्शन होती.
1: फॅमिली म्हटल्यावर एक जी व्यक्ती असते आणि ऑफकोर्स आमच्या मालिकेचं नाव ज्या म्हणजे ज्या व्यक्तीवर आहे ती म्हणजे आई, तर तिचा विरोधच आहे, तिचा अजूनही विरोध आहे. पण ॲट द सेम टाइम त्याच वेळेला ती जेव्हा मला मालिकेत बघते, आत्ताही आई कुठे करते ही मालिका पुन्हा प्रसारण सुरू आहे, तर ती न चुकता रोज बघते आणि स्क्रीनवर जेव्हा जेव्हा मी तिला दिसतो तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी एक वेगळी चमक असते. आणि सुरुवातीलाही जेव्हा मी दिसलो होतो तेव्हा ती जरा चार लोकांना आणखीन सांगायची की आमचा मुलगा इकडे काम करतो, कोणी विचारलं नाही तरी सांगायची. नंतर नंतर लोकच येऊन तिला विचारायचे. पण त्या आधीचा जो तिचा आणि माझा एक स्ट्रगल होता, तिला अजिबात या क्षेत्रात काम केलेलं आणि आपली मराठी काय मध्यमवर्गीय जी समज असते की काहीतरी एका साचेबद्ध पद्धतीने आपण जगत असतो की मुलाने किंवा मुलीने नोकरी करावी, लग्न करावं आणि काही नाही प्रपंचाला लागावं. तर तो एक संवाद घडणं घरी, त्या बाबतीत माझे वडील खूप पुरोगामी आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत ते, त्यांना तेही त्यांच्या कॉलेजच्या वेळात त्यांनी नाटकं केलेली आहे आणि बरेचदा ते आम्हाला घरी सीन्स करून दाखवायचे. तर मला असं वाटतं की हे मिश्रण माझ्या त्या दोघांमधून आले. पण तेच स्थिरता नसल्यामुळे आईला त्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे. पण तेच आहे की आपल्याला एका वयात आल्यावर काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात, तर तो तसा तो एक निर्णय होता आणि जो बहुतेक तिला नंतर आवडतो आहे, आवडला असावा, तरी ती जरा साशंक असते या बाबतीत की करावं करू नये. पण हो, अभियांत्रिकी हा कोर्स केला असल्यामुळे मी पूर्णपणे या क्षेत्रावर कधी डिपेंडंट नव्हतो, अजूनही नाहीये मी, कारण मला तेही इक्वली आवडतं. आणि मी जसं सांगितलं की साम्यस्थळ मला दिसत असतात की या कोर्स मध्ये आणि माझ्या कलेत, तर ते होत असल्यामुळे मला इथे अजूनही कनेक्टेड राहायला आवडतं. तर त्यामुळे मी तिला ही खात्री देतो की मी पूर्णपणे यावर अवलंबून नाहीये अजूनही, माझं बरंच माझं टेक्निकल कामही सुरू असतं, तर त्यामुळे ती जरा रिलॅक्स असते आणि ती सतत विचारत असते की सुरू आहे ना ते काम तुझं, हे तर सुरू आहे आम्हाला माहितीये. तर हो, तर सपोर्ट असा संमिश्र पद्धतीचा होता की आईचा नाही, वडिलांचा हो, भाऊ बहीण, मला दोन भावंड आहेत, मोठा भाऊ आणि मोठी बहीण, तर त्यांनाही आवड आहे आणि ते तर कायम सपोर्ट करतात. तर आई वर्सेस आम्ही चौघ.
0: ओके, ज्या वेळेला तुझ्याकडे एखादी भूमिका येते, जसं ठरवतोस की ही घ्यायची की नाही घ्यायची आणि काम कसं करतोस?
1: मला असं वाटतं की भूमिकेवर काम एखादा नट किंवा नटी, ते नट आणि नटी असल्यामुळे त्यांचं काम भूमिका मिळाल्यानंतरच सुरू होतं असं नाही. म्हणजे नटासाठी एखादी सुंदर प्रक्रिया कामाबद्दलची इज रोजचं जगणं. आपण रोज सजगतेने जगतो आहे, संवेदनशीलता आहे, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, राजकीय दृष्ट्या काय घडत आहे, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये काय घडत आहे, आपण कुठे मोडतोय ते हात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण बघत असतो, कधीतरी आपल्याला डिस्टर्ब होतं त्याने, कधीतरी एखादी गोष्ट कौतुकास्पद वाटते, कधीतरी काही माणसं असं काम करून जातात की आपल्याला असं वाटतं की अरे कुठून आली आहे ती माणसं आणि यांनी काय केलं आहे.
0: बरोबर.
1: तर ही सजगता ठेवणं हे रोजचं जगणं जे आहे आणि त्यातून आपण काहीतरी आपल्या आत मुरवत असतो. तर एखादी भूमिका जेव्हा आपल्याला मिळते, आता एक तर ती मिळते किंवा आपण तयार करत असतो काही भूमिका, म्हणजे लेट सपोज उद्या मला असं वाटलं की मला एक नाटक करायचं आहे कारण मला यातलं मला हे नाटक आवडते आणि ही भूमिका आवडते, तर ते असंही असू शकतं की मी माझी टीम तयार करतो आहे, मी दिग्दर्शकांना जाऊन भेटतो आहे की हे नाटक करायचं का आम्हाला. आणि त्या उलट तू जसं म्हणाल की भूमिका मिळाली की कोणाला तरी असं वाटलं की हा मुलगा हे काम करू शकतो, तर याला आपण विचार
0: अप्रोच केलं पाहिजे.
1: बरोबर. तर या स्टेप पर्यंत येण्याआधीच आपलं जे रोजचं जगणं आहे की आपण गोष्टी बघत असतो, माणसं बघत असतो, निसर्ग बघत असतो, ते आपण जे आत साचवतो, भूमिका मिळाल्यानंतरचा भाग हा आधीच्या भागावर खूप अवलंबून असतो. कारण एखाद्या भूमिकेमध्ये तुला काय आवडत आहे, आता आमच्याच मालिकेतली अरुंधतीची जी भूमिका आहे, तर ती करत असताना मला असं वाटतं की त्यात बऱ्याच वेगळ्या गोष्टी होत्या की आई घराबाहेर निघते आहे किंवा आईचा एखादा मित्र आहे, या गोष्टी हायलाइट करणं किंवा ही गोष्ट ती भूमिका म्हणून मला खूप भावते आहे. तर मला जी गोष्ट आवडते की यातलं हे द्वंद्व पण असू शकतं जे मला पोर्ट्रे करायला आवडेल, यातली ही गोष्ट मला हायलाइट करायला आवडेल, तर भूमिका मिळाल्यानंतरचा अभ्यास जो आहे तो खरं तर आपल्या आधीच्या प्रक्रियेतून सुरू होतो. आपण हे कुठे बघितलंय का, आपल्याला याबद्दल काय वाटतं,

0: एकदा ते नक्की झाल्यावर मग बऱ्याचशा पद्धती आहेत, तांत्रिक गोष्टी त्यात आहेत. ही भूमिका नेमकी कुठली आहे, कुठून येतं, हिचं बालपण काय आहे, त्या भूमिकेचं मन आपल्याला तयार करता येत आहे का, आणि आपल्या मनापेक्षा ते किती वेगळं आहे, किंवा तिथपर्यंतचा प्रवास आपण कसा करतो आहे, त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे त्या भूमिकेपर्यंत पोहोचायचे बरेच मार्ग असतात. तर त्या त्या भूमिकेनुसार आणि त्या त्या वेळेनुसार आणि त्या त्या माध्यमांनुसार आपण कुठला मार्ग अवलंबतो आहे, कुठली पद्धत मला आता करून बघायची आहे, आणि कसं मला त्या भूमिकेच्या जगात जाता येईल. आणि बऱ्याच गोष्टी असू शकतात की त्याबद्दल मी रोज वाचतो आहे, त्या पात्राची मी एक डायरी रोजनिशी लिहितो आहे की माझ्या सोबत आज काय झालं, ते पात्र इतर पात्रांसोबत कसं वावरत आहे, बालपणी काही झालं आहे का त्या पात्राच्या, काही असे इन्सिडेंसेस घडले आहेत का, आपणही तसेच तयार होत असतो बालपणापासून. तर अशा विविध गोष्टी आहेत, विविध टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत त्याची. तर त्या त्या वेळेला जे सुटेबल असेल त्या पद्धतीने मी अप्रोच करतो.
1: ओके. आता आपला मालिकांचा आणि भूमिकांचा विषय चालूच आहे, तर मला अनिशच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल.
0: अनिश चं कॅरेक्टर आपण बघितलं की तो एक गाणारा मुलगा आहे. तर याची सुरुवातही खरं तर अशीच झाली की त्यांना या ऑफकोर्स या भूमिकेसाठी एक गाणारा नट हवा होता.
1: ओके.
0: तर जसं मी आधी सांगितलं की मी शाळेत पासून माझं थोडं गायन सुरू झालं होतं, तर त्यामुळे मला गाणं गायला तितकंच आवडतं. मी शिकलो नाहीये कुठे, मला गाणं गायला आवडतं खूप. तर पुण्यात मी बऱ्यापैकी नाटकांमध्ये काम केलं आहे आणि तिथे मी अशी अभिनयाची शिबिरं पण केली आहे. तर पुण्यात एक रंगकर्मी आहे ज्यांचं नाव आहे प्रदीप वैद्य. त्यांचं तिथे एक द बॉक्स नावाचं खूप छान थिएटर आहे. प्रायोगिक असो किंवा व्यावसायिक नाटकं असो किंवा कुठल्याही पद्धतीचे शोज असो, त्या द बॉक्स या हे जे थिएटर आहे तिथे ते घडत असतात. आणि प्रदीप वैद्य स्वतः हे एक उत्तम रंगकर्मी आहेत, ते लेखक आहेत, तेही उत्तम गातात, डिरेक्टर आहेत आणि बऱ्याच गोष्टी ते करतात. आणि त्याच्याही वर ते सगळ्यात उत्तम प्रकाश योजना करतात नाटकांचं. जे लाइट्स असतात तर कमाल, म्हणजे आपण जी फेमस काही नाटकं बघितली असतील पुण्यातली, तर बऱ्यापैकी त्यांचं प्रकाश योजनेचं काम त्यांचं असतं. त्यात त्यांचं एक नाट्य शिबिर होतं द एक्सप्रेशन लॅब म्हणून, तर पुण्यात ते मी शिबिर केलं होतं आणि त्यांच्याबरोबर दोन तीन मी कामं केली होती. आता आई कुठे काय करते, आई जी आहे अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर, मधुराणी प्रभुलकर आणि प्रदीप वैद्य यांनी सोबत बरंच काम केलेलं आहे. तर जेव्हा अनिशच्या पात्राची रिक्वायरमेंट होती तेव्हा असं होतं की आपण त्या मालिकेत असतो तर आपल्याला कळतं की हे पात्र येणार आहे नवीन, आणि मग ते आपल्याला विचारत असतात की कोणी आहे का ओळखीचं, म्हणजे आम्ही ऑडिशन्स घेतोच आहेत, पण कोणी ओळखीचं असेल तुमच्या या पात्राला फिट होणार, कारण मालिकांमध्ये खूप एक फास्ट काम सुरू असतं, त्यांना रोजचे एपिसोड काढायचे, ते पात्र लवकर आणि, त्यामुळे सगळ्यांचा असा शोध सुरू झाला. आणि प्रदीप वैद्य आणि मधुराणी प्रभुलकर यांची ओळख असल्यामुळे तिने त्यांनाही विचारलं की असं कोणी मुलगा आहे का आम्हाला, आणि प्रदीप दादाला हे माहिती होतं की मी गाणं गातो आणि मी नटही आहे. तर ती भूमिका अशी फिरत चालत माझ्या ओंजळीत येऊन पडली. त्यांचा मला फोन आला की असं असं काम आहे, असं एक पात्र आहे, त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर तुला फोन येईल, मी तुझा नंबर दिलाय. तर त्यांना म्हटलं ओके, आणि तेव्हा मला कळलं नाही की ही कुठली मालिका आहे, ते म्हणाले की ही सिरीज आहे. तर मला असं वाटलं की आपण सिरीज म्हटल्यावर आपण वेब सिरीजची कनेक्ट. तर मला अरुंधतीचाच फोन आला, म्हणजे मला मधुराणीचाच फोन आला, कारण त्यांनी नंबर शेअर केला होता. आणि तेव्हा मला कळलं की ओ, ही मालिका आई कुठे काय करते. आता गमतीचा भाग असा आहे की ही मालिका ऑलरेडी माझ्या घरी बघितल्या जायची आणि येता जाता, कारण ही
1: प्रत्येक घराघरात पोहोचलेली अशी ही मालिका आहे, त्यामुळे
0: आणि बरेच मित्रही माझे त्या मालिकेत काम करत होते. तर येता जाता आई बघत असताना माझं एक दोनदा लक्ष जायचं की अच्छा हो, हा आपला मित्र आहे या मालिकेत, ही आपली मैत्रीण आहे या मालिकेत. आणि या फोन नंतर मला असं कळलं की ओके, ही मालिका म्हणजे आई कुठे काय करते आहे आणि ऑलरेडी या मालिकेने धुमाकूळ घातलेला आहे. इंटरेस्टिंग गोष्ट हीच होती की त्यांना गाणारा मुलगा हवाय. तर अरुंधती सोबत म्हणजे सॉरी मधुराणी सोबत माझं बोलणं झालं. मग आमच्या डिरेक्टरचा फोन आला मला. मग एक ऑडिशन त्यांनी माझी ऑडिशन मागितली की ती शूट करून पाठवायची. तर त्यात एक नाट्यगीत गायचं होतं आणि एक मोनोलॉग होता. तर तो शूट करून मी पुढे पाठवला. मग ती माझी ती जी ऑडिशन होती ती आमची प्रोजेक्ट हेड जे आहेत नमिता वर्तक, नमिता नाडकर्णी, त्यांच्याकडे ती गेली आणि तिथून मग त्यांना ते आवडलं.

0: तसं माझं प्रोसेसिंग झालं. तर ही एक मोठी प्रक्रिया अनिशची म्हणजे प्रवास असा सुरू झाला. आणि त्यानंतर ऑफकोर्स तिथे गेल्यानंतर ऑलरेडी ही मालिका जी महाराष्ट्रभर सुरू आहे आणि ती माणसं आपल्याला बघायला मिळणं, त्यांच्यासोबत काम करायला मिळणं, सिनियर माणसं, सिनियर नट आहेत, इला भाटे सारख्या नट तिथे आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळत. हळूहळू ते एपिसोड सुरू झाले. मला एक माझे मित्रांचा फीडबॅक हा होता की आम्हाला कुठेही असं वाटत नाहीये की तू आत्ता जॉईन केलेला आहेस, तू आम्हाला रुळलेला वाटतोय. तर प्रयत्न तोच होता की असंच वाटावं, एका फ्लो मध्ये सगळी मालिका सुरू. हा, मग लोकांना आवडलं ते पात्र, त्याचे वेगवेगळे इक्वेशन्स तयार व्हायला लागले आजूबाजूच्या पात्रांसोबत. असा तो एक एकंदरीत प्रवास सुरू झाला.
1: सुमंत आणि अनिश हे किती सारखे किंवा किती वेगळे?
0: आधी सांगितल्याप्रमाणे भूमिकेचा अभ्यास आपण जसा करतो, तर त्यात मला अनिश या पात्रामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या की एक गाणं पण शिकलो नसल्यामुळे एक माझा भाग, आणि अनिश हा एम ए म्युझिक करत होता तर ते एक शिक्षण घेतलेला एक तो मुलगा. आता गाणं ही जी अशी एक कला आहे की ती बऱ्यापैकी आपल्याला आपल्या डिस्टर्बिंग मोमेंट्स मध्ये शांत करणारी. आपण मोठ्या मोठ्या गायकांना जेव्हा बघतो आपण, तर त्यांचं एक काहीतरी त्यांच्या मनावर परिणाम झालेला असतो त्या कलेचा. तर ते एक इंटरेस्टिंग वाटलं. ते साम्य नाहीये, म्हणजे मी शांत स्वभावाचा असेन किंवा मी थोडा मिक्स स्वभाव आहे माझा, पण ते पात्र तयार करताना मला असं वाटलं की हे दिसावं की या कलेचा काहीतरी परिणाम झालेला आहे. अनिश ही व्यक्तिरेखा म्हणजे केळकर कुटुंबच खरं तर. मला एक गोष्ट खूपच चांगली वाटली की इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणारं कुटुंब आहे. असं प्रत्येकदा होत नाही की आई चहा करून आणते आहे किंवा घरात कोणी स्त्री आहे तीच सतत चहा करते आहे. आशुतोष माझा जो काकांचं काम करायचं, कधी तो चाचू आम्ही चाचू कॉफी बनवते आहे, मग मी करतो आहे. हे इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणं हे किती घरांमध्ये होतं मला माहिती नाही, पण ते एक जे कुटुंब तिथे तयार झालं आणि त्यांची जी इक्वॅलिटी प्रॅक्टिस करण्याची जी पद्धत होती ती एक इंटरेस्टिंग वाटली. आजूबाजूच्या स्त्रियांसोबत त्या मुलाचं वागणं कसं आहे, म्हणजे आपण खूप पुरुषीपणाने वागतो आहे, आपण स्त्रियांबद्दल कसा विचार करतो आहे, हेही बऱ्यापैकी इंटरेस्टिंग ते पात्र होत गेलं पुढे. तर या काही समान गोष्टी होत्या ज्यांच्याबद्दल मी खूप आधी विचार करायचो आणि मला असं वाटलं की ही एक चांगली वेळ आहे असं पात्र पोर्ट्रे करायची जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आणि त्यातून आपण या गोष्टी आणखीन हायलाइट करू शकतो. तर ही काही साम्यस्थळ होती अनिश आणि सुमंत मध्ये.
1: ओके, अशी कुठली ड्रीम भूमिका आहे का की जी साकारायला आवडेल किंवा असं डोकेत की अशा पद्धतीचा रोल मिळाला तर मी नक्की करेन?
0: मला टू बी ऑनेस्ट हे सगळ्याच नटांचं असतं, पण मला खरंच बरीच नाटकं आहेत आणि उत्तम नाटककारांची नाटकं आहेत ज्यांनी इतकी कमाल पात्र तयार केलेली आहेत. मला लेखकांच्या बाबतीत कायम हा प्रश्न पडतो, या सगळ्या प्रोसेस मधली आवडती व्यक्ती जी असते ती लेखक असते माझ्यासाठी पर्सनली, कारण कुठून ते तयार करतात या भूमिका आणि प्रत्येक पात्रांच्या मनातून जाणं. तर अशी पात्र ज्यात द्वंद्व आहे, कॉन्फ्लिक्ट आहे आत, की एका बाजूला जसं आपण आयुष्यात असतो आपण असे 100% आपण गोडू गोडू नसतो किंवा 100% आपण पॉझिटिव्ह नसतो, ग्रे एरियाज असतात, काही निगेटिव्हिटी असते आपल्यात, काही भावना असतात ज्या निगेटिव्ह असतात त्या ड्राईव्ह. तर अशी पात्र ज्यांच्यात द्वंद्व आहे, आत द्वंद्व आहे, अशा भूमिका करायला आणखीन आवडतील, ज्यातून आणखीन कॉम्प्लेक्स आपल्याला चॅलेंज होतील अशा गोष्टी करायला नक्की आवडेल.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय सांगशील?
0: खरं तर हा खूप कठीण प्रश्न आहे, कारण आता ही सगळी माध्यमं इतक्या वेगाने बदलत आहेत आणि त्यासोबत नवीन माध्यमही तयार होत आहेत. म्हणजे तुला माहित असेल इंस्टाग्राम हे जे एक आहे प्रकरण, किंवा फेसबुक फॉर दॅट मॅटर सोशल मीडिया, यावरही बऱ्याच पद्धतीचं कॉन्टेंट क्रिएट होत आहे. त्यासोबतच चित्रपट हे माध्यम आहे, नाटक आहे आणि मालिका. तर हे सगळं जसं मी आधी म्हणालो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सजगतेने आपण जगणं, आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व करणं काय होत आहे, संवेदनशीलपणे आपण ते प्रोसेस करू शकतो का नाही, आपण काय वाचतो आहे, हे हा सगळा ऐवज जेव्हा आपण तयार करतो त्यानंतर आपण हे बघू शकतो की आपल्याला या क्षेत्रात का यायचं आहे. बरीच कारण असू शकतात, काय ग्लॅमर आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, लोक एका पद्धतीने ट्रीट करतात या क्षेत्रातल्या व्यक्तींना. तर

0: आपला वाय जो आहे, कारण जे आहे या क्षेत्रात यायचं, मला ते वाटतं की हे पक्क केलं पाहिजे आपण की आपल्याला काय यावं असं वाटतंय. असू शकतं की मला प्रसिद्धी हवी आहे त्यामुळे मला जावं असं वाटतंय, किंवा खरंच असू शकतं की मला अभिनयाची आवड आहे, मी बरंच साहित्य वाचलेलं आहे आणि मला हे असं आवडतं की हे जेव्हा मी सादर करतोय कोणाचं, तर ही सादर करण्यातली मजा आहे ती, ते मला आवडतंय, सादरीकरण मला आवडतंय. आणि या क्षेत्रात येणं म्हणजे फक्त अभिनय करणं असं नाही, लेखन असू शकतं, दिग्दर्शन असू शकतं, तांत्रिक बाजू असू शकतात, फिल्म मधल्या, मालिकेमधल्या, नाटकातल्या. तर का यायचं आहे हे नक्की असलं पाहिजे. आणि त्यासोबतच खरंच या फील्डमध्ये अस्थिरता खूप आहे, आज काम मिळेल उद्या मिळणार नाही, त्यामुळे याचं नियोजन पण नक्की असलं पाहिजे की तुम्हाला अस्थिरतेसोबत तसं आपण जगतच असतो, पण या क्षेत्रातल्या अस्थिरतेसोबत आपण जगू शकतो आहे का, आपलं आर्थिक नियोजन आपण केलेलं आहे का, कारण काहीच सांगता येत नाही कोणाचं काय वर्क होईल उद्या. एखादी व्यक्ती जिचा खूप अभ्यास आहे, सुंदर अभिनय पण आहे, शिकून आली, तरी कामं मिळत नाहीये किंवा काही पुढे होत नाही, किंवा असं असू शकतं की एखादा रील स्टार आहे जो इंस्टाग्रामवर फेमस आहे आणि त्याला लगेच कुठलं तरी ब्रँड किंवा कुठलं तरी प्रोडक्शन हाऊस त्याला काम. तर ही सगळी अस्थिरता डोक्यात ठेवून यातली आर्थिक बाजू लक्षात घेऊन हा प्रत्येकाचा तसा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे.
1: ओके,
0: पण हा या क्षेत्राबाबत या गोष्टी लक्षात ठेवून आपण यावं असा एक छोटा सल्ला देण्यात मी मोठा नाहीये, पण एक मित्र म्हणून मला असं सांगेल. पण त्याबरोबर मला हे नक्की वाटतं की पुन्हा मी त्या गोष्टीकडे वळतोय की बऱ्याच लोकांनी खूप सुंदर लिखाण करून ठेवलेले आहेत, काही फिल्म्स तयार केलेले आहेत, काही नाटकं तयार केलेली आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं एक तंत्र आहे आणि ते शिकावं माणसाने, निदान त्या प्रोसेसमधून जावं, ते वाचावं, ते अनुभवावं, आपल्या आत त्याने काय होत आहे, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात काय होत आहे. तर डोळसपणे या क्षेत्रात यावं.
1: येस, खूप महत्वाचा आणि अत्यंत छान पद्धतीने तू आपल्याच्या युवा मित्रांना सांगितलेस की हे क्षेत्र निवडताना मुळात कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवून निवडायला पाहिजे. सो मला असं वाटतं की आपला आजचा हा भाग जे कोणी ऐकत असतील आणि ज्यांना अभिनय या क्षेत्रात करिअर करायचं असेल त्यांना याचा अगदीच उपयोग होणार आहे. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि इतके छान मुलाखत झाली आपली, मस्त गप्पा झाल्या, सो छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर कमिंग.
0: आणि थँक्यू सो मच आकाशवाणी, युवावाणी आणि वेगळ्या वाटा हा जो उपक्रम तुम्ही सुरू करतायत हा खरंच स्तुत्य आहे. आणि याच्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला स्पेशली धन्यवाद, इथे मला बोलवलं आणि तुम्हाला असं वाटलं की मी जे काम केलंय ते चांगलं आहे, माझी मुलाखत आपण घेऊ शकतो. खरं तर मुलाखत देण्यात मी मोठा नाही असंच मला वाटतं, पण मला खूप मजा आली इथे येऊन तुमच्याशी बोलायला आणि इथली इथली कामाची पद्धत समजून घेताना. सो त्यासाठी मनापासून धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आताच आपण वेगळ्या वाटा ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

आशा भोसले आणि सुरेश वाडकरी यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आर डी बर्मन यांचं होतं आणि चित्रपट सुखी संसाराची 12 सूत्रे. शेवटी ऐकूया

सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. किशोर कदम यांचं हे गीत होतं, गायिका आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, नमस्कार कामगार मित्रांनो। कामगार सभा या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कामगार हे देशाच्या विकासात खूप महत्वाचे आहेत। उद्योगाचा पाया म्हणजे कामगार। विविध कारखाने, बांधकाम, शेती किंवा वेगवेगळ्या प्रकारची ऑफिसेस यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामगार अहोरात्र काम करत असतात। त्यामुळे कामगारांचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे। आरोग्यामध्ये आपण शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे दोन्ही जर चांगलं असेल तर कामगारांची कार्यक्षमता नक्कीच जास्त असेल किंवा ते जे काम करतात ते नीट होईल यात शंका नाही। त्या दृष्टीनंच आज आपण कामगारांना एकूणच कोणत्या आरोग्यविषयक समस्या उद्भवतात किंवा कोणते आजार विशेषत्वाने होतात याविषयी जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर प्रतीक शहाणे यांना। डॉक्टर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत।
1: धन्यवाद।
0: श्रोते हो, आपण डॉक्टरांकडून हे सगळं जाणून घेणार आहोतच, त्याआधी मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय सांगते। डॉक्टर प्रतीक शहाणे हे MBBS MS ENT आहेत। गेली 13 वर्ष ते आरोग्य क्षेत्रात काम करतायत आणि गेली 3 वर्ष ते वालावलकर रुग्णालय डेरवण इथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतायत। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आपण मुलाखतीकडे वळताना सुरुवातीलाच एकूणच कामगारांना शारीरिक कोणकोणत्या समस्या उद्भवतात याविषयी सांगा।
1: कामगारांना काम करत असताना सतत कारखान्यामध्ये खूप वेळासाठी उभे राहावे लागते, त्यामुळे त्यांना पायाचे त्रास उद्भवू शकतात। तसेच जास्ती वेळ बसल्या कारणाने त्यांना मणक्याचे व कमरेचे आजार तसेच मानेचे आजारही होऊ शकतात। धुळीमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास, नाकाची ॲलर्जी, त्वचेची ॲलर्जी या सगळे त्रास त्यांना उद्भवू शकतात। मी मुख्यतः कानाक घसा तज्ज्ञ असल्या कारणाने माझ्याकडे जे कामगार येतात त्यांना कानाक घशाचे त्रास असतात। जसे की मेटल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार यांना जास्त आवाजात काम केल्यामुळे कमी ऐकू येणे, बहिरेपणा लवकर येणे तसेच कानात सुई असा आवाज येणे हा त्रास त्यांना उद्भवू शकतो। त्याचप्रमाणे ॲलर्जीचा त्रास जो होतो तो धुळीमध्ये काम केल्यामुळे किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो, ज्यामुळे नाकातनं पाणी येणे, शिंका येणे, नाक चोंदणे असे त्रास त्यांना होऊ शकतो। तसेच त्वचेची ॲलर्जी म्हणाल तर त्वचेवरती पुरळ उठणे, त्वचा खाजणे, त्वचा लालसर होणे हे सर्व त्रास कामगारांना होत असतात। कामगार हे व्यसनाधीन जास्ती असतात, त्यांना तंबाखू, सिगरेट, बीडी या सर्वांचे व्यसन असते, त्यामुळे त्यांना तोंडाचे व फुफ्फुसांचा कर्करोगही जास्त प्रमाणात आढळतात।
0: विविध प्रकारच्या आजारांना एकूणच कामगारांना सामोरं जावं लागतं। आता आपण टप्प्याटप्प्याने असं सांगूया की ज्या कामगारांना उभ्याने काम करावं लागतं किंवा जड वस्तू उचलाव्या लागतात अशा कामगारांना होणारे आजार टाळण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना करावी।
1: बऱ्याच कामगारांना 8-8 तास उभे राहून काम करावे लागते। उभे राहून काम केल्यामुळे जो आपल्या शरीराचा रक्तस्राव आहे तो खाली पायाकडे साचल्या जातो आणि त्यामुळे बऱ्याच कामगारांना वेरिकोज वेन्सचा आजार होऊ शकतो। या आजारामुळे अशुद्ध रक्त जे पायापासून हृदयापर्यंत जातं ते खाली पायांमध्ये साठल्या जाते आणि त्यामुळे पाय काळसर पडणे, पायामध्ये दुखणे, पाय सुजणे असा त्रास कामगारांना होत असतो। अशा कामगारांनी ज्यांना 7-8 तास कारखान्यामध्ये सतत उभे राहायचे आहे त्यांनी विशिष्ट प्रकारचे मोजे घालणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे घरी असताना पायवर करून झोपणे किंवा पायाचे नियमित व्यायाम करणे हे अतिशय गरजेचे आहे। बऱ्याच कामगारांना उभे राहिल्यामुळे टाचदुखीचाही त्रास होत असतो, कारण की या कामगारांचे वजनही जास्ती असते आणि टाच तेवढा भार पेलू शकत नाही, त्यामुळे आपल्याला वजन नियंत्रित करणे तसेच पाय व्यायाम केल्यास टाचदुखीचाही त्रास कमी होऊ शकतो।
0: डॉक्टर, हे झालं उभं राहून काम करणाऱ्या कामगारांना ज्या समस्या येतात त्यांच्याविषयी। पण काही वेळा आपण बघतो की रस्ते

0: रस्त्यावरचे कामगार असतील किंवा अनेक ठिकाणी जड वस्तू उचलाव्या लागतात कामगारांना, त्यांना विशेषत्वाने कोणते आजार होताना आढळतात?
1: जे आपल्याला काम दिलंय ते तर आपल्याला करावेच लागणार. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी जे काम आहे ते करणे अतिशय गरजेचे आहे. पण जड उचलल्या कारणाने आपल्याला पोटाच्या समस्या जसं की हर्निया होऊ शकतो, आणि हर्निया टाळण्यासाठी जास्ती जड न उचलणे, थोडं थोडं उचलणे, त्याचप्रमाणे जास्ती चक्रा मारून जर आपण थोडा सामान नेऊ शकू तर ते जास्ती सोयीस्कर पडेल. त्याचप्रमाणे हाडांची झीज तर आता सगळ्यांचीच होतीये, कारण की आपण जो आहार आणि विहार करतो आहोत त्यामध्ये कॅल्शियम कमी आहे, दूध ओरिजिनल आहे की नाही माहीत नाही, भेसळयुक्त पण आजकाल मिळतंय, तर या सगळ्या गोष्टी तर आहेत. तर आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, उन्हात दररोज 10 ते 20 मिनिटं चालणे आणि दररोज नियमित व्यायाम केला तर आपल्याला या गोष्टींपासून बचाव करता येईल.
0: हे झालं आता कष्टाची कामं करणाऱ्यांचं आपण म्हणू, पण आज बैठं काम करणाऱ्या कामगारांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. ते एकदा ऑफिसमध्ये येऊन बसले की 8-8, 9-9 तास बसून काम करावं लागतं, समोर लॅपटॉप वगैरे असतो. कोणकोणत्या समस्या जाणवतात बैठं काम करणाऱ्या कामगारांना किंवा बैठं काम करणाऱ्या माणसांना, आणि मग त्यावर त्यांनी काय उपाय केले पाहिजेत?
1: आजकाल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचं युग आहे. बऱ्याच कामगारांना 8-8, 9-9 तास बसून काम करावे लागते आणि त्यांना कॉम्प्युटरच्या समोरून उठताही येत नाही. अशा कामगारांना मेनली मणक्याचे आजार, मानेचे आजार हे आजार होत असतात. त्यासाठी कामगारांनी एक लक्षात ठेवावे की काम करताना 2 तासानंतर 5 ते 10 मिनिटाची विश्रांती घ्यावी. विश्रांती म्हणजे जागेवरनं उठण्याची गरज नाही, पण फक्त आजूबाजूला बघणे किंवा थोडी मान हलवणे यामुळे मानेवरती व कमरेवरती येणारा जो भार आहे तो कमी होईल. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्यांमध्ये वजन वाढणे, पोट सुटणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी आहार आणि विहार व्यवस्थित ठेवला पाहिजे. वेळच्या वेळ जेवण करणे, दररोज व्यायाम करणे, काही न जमल्यास कमीत कमी 40 मिनिटे चालणे हे जरी केले तरी त्यांचे वजन नियंत्रणात राहील व पोटाचा त्रास त्यांना काही होणार नाही. सतत कॉम्प्युटर व लॅपटॉप बघून डोळ्याचाही त्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी 10 मिनिटाची विश्रांतीमध्ये इतकं लांब होईल तितकं लांब बघणे आणि हिरव्या गोष्टींकडे बघितल्याने डोळ्याला आराम मिळू शकतो. तर जनरली हिरव्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यावे, जसे की घरामध्ये छोटा फ्लॉवर पॉट किंवा एक झाड ठेवू शकता ज्याच्याकडे तुम्ही 10 मिनिटांनी त्याच्याकडे बघून तुमच्या डोळ्यांना तुम्ही आराम देऊ शकाल.
0: बरोबर. एका विशिष्ट पोझिशन मध्ये त्यांना खूप वेळ बसावं लागतं आणि त्यामुळे ही समस्या त्यांना उद्भवू शकते, पण थोड्या वेळानंतर त्यांनी ती आपली पोझिशन बदलली तरी त्यांना खूप त्याचा उपयोग होऊ शकेल. आता एक मोठा कामगार वर्ग असा आहे की जो केमिकल इंडस्ट्रीमध्ये रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे, त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील. काय सांगाल त्यांच्याविषयी, कोणत्या समस्या त्यांना प्रकर्षाने उद्भवतात, काय काळजी घेतली पाहिजे तिथे प्लांटवर वगैरे काम करताना?
1: रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मुख्यतः ॲलर्जीचा त्रास होतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना नाकाची व त्वचेची ॲलर्जी खूप कॉमन आहे. नाकाची ॲलर्जीमध्ये त्यांना शिंका, नाक चोंडणे, नाकातनं पाणी येणे या गोष्टी, डोळे लाल होणे या सर्व त्रासांना त्यांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे त्वचेच्या ॲलर्जीमध्ये पुरळ उठणे, त्वचा लाल पडणे, त्वचा खाजणे हाही त्रास त्यांना सहन करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारचे ॲप्रन घालणे, टोपी घालणे, हातमोजे, पायमोजे घालणे, शक्य झाल्यास बूट सॉक्सचा वापर करणे या सर्व गोष्टी त्यांनी केल्या तर आपल्या त्वचा आणि नाकातनं होणारी ॲलर्जीपासून आपण बचाव करू शकतो. त्याचप्रमाणे डोळ्यासाठी त्यांनी गॉगल लावला किंवा चष्मा लावला तर अतिशय उपयुक्त ठरू शकते. रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रसायनाच्या दुष्परिणामांपासून जो शरीरावरती घात होतो तो अतिशय हळुवारपणे होत असतो, तर दरवर्षी आपला मेडिकल चेकअप करून घेणे खूप गरजेचे आहे, कारण की जो शरीरावर घात होत असतो रासायनिक कारखान्यांमधनं तो अतिशय हळुवार असतो आणि त्याला आपल्याला दरवर्षी त्याला चेक करणे गरजेचे आहे.
0: पण आपण बघितलं तर एक मोठा कामगार वर्ग ज्याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा असतात, पुरुषही असतात, तर बांधकाम विभाग असेल किंवा रस्ते बांधणी असेल ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर ही लोक काम करत असतात, जे उघड्यावरच असतात, त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील. त्यांना विशेषत्वाने कोणत्या समस्या जाणवतात?
1: बरेच कामगार हे रोड बनवण्यामध्ये आणि खूप उन्हात काम करत असतात. खूप उन्हात काम, जास्ती वेळ काम केल्याने त्यांना अचानक स्ट्रोक येऊ शकतो.

व ते अचानक बेशुद्ध होऊन पडू शकतात. अशा कामगारांनी सतत पाणी पिणे, स्वतः हायड्रेटेड म्हणजे पाणीजन्य पदार्थ जास्तीत जास्त सेवन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्यांना पावसात भिजल्यामुळे, पाऊस कानात गेल्यामुळे कान गळणे, कान दुखणे याही गोष्टी होऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना सिमेंटच्या सतत सहवासात असल्यामुळे हात झिजणे, हाताला खरचटणे, हाताला लागणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यांना त्वचेची पण काळजी घेतली पाहिजे. ज्या स्त्रिया कामगार आहेत त्यांना, ज्यांना ओझं वाहून न्यावं लागतं, अशा स्त्रियांनी ओझं वाहून नेल्यानंतर त्यांना पाठदुखी, कंबरदुखी हे आजार होऊ शकतात. तर त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा घरी शांत असाल त्यावेळेस त्यांनी पाठीचे व कमरेचे व्यायाम केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना मासिक पाळी असेल त्यावेळेस त्यांनी कमी ओझं वाहून नेणे.

0: पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना मासिक पाळी असेल त्यावेळेस त्यांनी कमी ओझं वाहून नेणे किंवा दुसरं काही काम करणे असं केल्यास त्यांना मासिक पाळीचाही त्रास होणार नाही. प्रेग्नंट स्त्रियांनी विशिष्ट कालावधीत काम करणे टाळावे, जसे की 7वा 8वा 9व्या महिन्यात शक्यतो काम टाळलं तर चांगलं राहील, कारण की ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. त्याचप्रमाणे त्यांनी योग्य आहार घेणे खूप गरजेचं आहे, जसे की त्यांच्यात रक्तस्राव जास्ती होऊ शकतो त्यामुळे त्यांना वीकनेस येऊ शकतो, थकवा जाणवू शकतो, अशा स्त्रियांनी आहार व्यवस्थित घेणे गरजेचे आहे.
1: मी आता याच मुद्द्यावर येणार होते. शारीरिक समस्या ह्या फक्त कामानेच नाही तर अनेक वेळा आपण बघतो की कामगारांच्या खाण्यापिण्याच्या वेळा अनिश्चित असतात, म्हणजे ठराविक विशिष्ट वेळी 12 ते 1 ह्यामध्येच त्यांना वेळ मिळतोच असं नाही खाण्यासाठी. किंवा आजकाल शिफ्ट मध्ये काम करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आणि मग वेळेवर जेवण न जेवल्यामुळे अनेक समस्यांना परत तोंड द्यावं लागतं, की ज्या शारीरिक म्हणजे पोटाचे विकार असतील, अपचन असेल, ऍसिडिटी असेल, यांना कामगारांना सामोरं जावं लागत असेल. हे सगळं चक्र बिघडल्यामुळे कोणकोणते आजार उद्भवतात कामगारांना आणि त्यांनी त्याच्यावर काय उपाययोजना करावी?
0: तुम्ही अगदी बरोबर म्हणलात, जे आपल्याला काम दिलंय ते तर आपल्याला करावंच लागणार, मग ते शिफ्ट मध्ये असो नाईट शिफ्ट असो. आपल्याला असं सांगून चालणार नाही की मी नाईट शिफ्ट करू शकत नाही, आपल्याला शिफ्ट मध्ये काम करावंच लागणार. आणि शिफ्ट मध्ये काम करत असताना 8-8, 10-10 तास आपल्याला ते काम करावं लागतं आणि मग आपल्या जेवणाच्या वेळा बदलतात आणि त्यामुळेच कामगारांना अपचन, बद्धकोष्ठता, त्याचप्रमाणे ऍसिडिटीचा त्रास हा कामगारांमध्ये अतिशय कॉमन असतो. अशा कामगारांनी जितकं होईल तितके वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा, तसेच त्या कारखानदारांनी त्यांना जेवणासाठी विशिष्ट वेळेस जर विश्रांती किंवा सुट्टी दिली तर अतिशय योग्य होईल. ज्या कामगारांना हे शक्य नसेल तर त्यांनी जितकं जमेल तितकं वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा. भरघोस जेवण करणे म्हणजे भरपेट जेवण करणे त्यांनी टाळावे. शक्यतो थोडी भूक ठेवून आपण जेवण केल्यास आपल्याला अपचनाचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे जेवण झाल्या झाल्या लगेच आडवे न होता, म्हणजे लगेच झोप न घेता जर तुम्ही 2 तास बसून राहिले किंवा चालले तर अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे तुम्ही नाईट शिफ्टमध्ये जर काम करत असाल तर निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास मुख्यतः कामगारांना होतो. यासाठी कामगारांनी सलग 6 तास झोप घेणे गरजेचे आहे, मग ती दिवसभरात कधीही घेऊ. बऱ्याच कामगारांना असं वाटते की मी नाईट शिफ्ट केली आहे, मग सकाळी 2 तास झोपतो, परत दुसरीकडे कुठेतरी काम करतो आणि परत मग 2 तास झोपतो. अशाने काय होतं की झोप पूर्ण होत नाही आणि मग निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास त्यांना संभवतात. तर त्याच्यामुळे त्यांनी दिवसभरात सलग 6 तास कधी पण घेतली तर चालेल. तसे तर 8 तास झोप गरजेचे आहे, पण कमीत कमी 6 तास सलग घेणं गरजेचे आहे.
1: डॉक्टर, मगासपासून आपण शारीरिक श्रम आणि मग त्या अनुषंगाने उद्भवणारे आजार याविषयी बोलतोय, पण आज जर आपण असं बघितलं, शारीरिक श्रम तर आहेतच, आज खूप स्पर्धा आहे, टार्गेट ओरिएंटेड काम सुद्धा खूप जणांना करावं लागतंय, ज्याच्यामुळे त्यांना मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतंय. मानसिक ताणतणावाचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, की जे आपल्याला लगेच दिसत नाहीत पण ते सायलेंटली होत असतात?
0: आजकालचं जग हे स्पर्धेचं जग आहे, टार्गेट अचीव्ह करण्याचं जग आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट अचीव्ह करणं तर अनिवार्यच आहे. आणि हे टार्गेट अचीव्ह करत असताना आपल्या मनावरती खूप परिणाम होत असतात, मनावरती खूप ताण येत असतो. अशा ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये आपल्या आजूबाजूला आपण बघतोच आहेत की BP, डायबेटीस आणि हृदयाचे आजार असलेले अतिशय जास्ती रुग्ण उद्भवतात. ह्याचे मुख्य कारणच ताण आहे. तर आपला ताण कमी करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद केला पाहिजे. जर घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद नसेल तर कमीत कमी आपले मित्र परिवार किंवा नातलग यांच्याशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ध्यानाचे खूप महत्व आहे. जर तुम्ही सकाळी 1-5 ते 10 मिनिटं ध्यान केले तर तुमची एकाग्रता तर वाढतेच, शिवाय तुमचा ताणही कमी.
1: आरोग्य नीट राहावं यासाठी व्यायाम करणं आलंच, योग्य वेळी आहार करणं, तो योग्य आहार करणं की ज्याने आपल्याला पोषित घटक मिळतील, पण त्याचबरोबरीनं विशिष्ट वया एक टप्पा ओलांडून गेला की कामगारांनी जास्त काय काळजी घेतली पाहिजे, वर्षातून कोणत्या तपासण्या ह्यांनी करून घेणं अनिवार्य आहे.
0: आपण अतिशय योग्य प्रश्न विचारलात. आजकाल लोकांना असं झालंय की मी आता फक्त 20 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे, मला काय होणार. पण तुम्ही जर बघाल तर आज 30ल्याही लोकांना हृदयाचा त्रास, हृदयाचे झटके उद्भवतात. पण तुम्ही जर पाहिलं तर जनरली 50 पर्यंत आपण सुदृढ असू शकतो शारीरिकरित्या, जर का आपण जास्ती ताणतणाव घेतला नाही तर, आणि 50 नंतर

0: पण तुम्ही सुदृढ असाल, पण त्याच्यासाठी तुम्हाला 50 नंतर नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे, नियमित आपला एक डॉक्टर फिक्स करून ठेवणे आणि त्यांच्या दर महिन्याला दर 6 महिन्याला व्हिजिट करून आपल्या शरीराची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. बरेच कामगार आता जागरूक झाले आहेत, ते आपल्यासारखा रेडिओतला कार्यक्रम किंवा टी व्हीचा कार्यक्रम, आरोग्यविषयक वृत्तपत्रातील आरोग्यविषयक बातम्या या सर्व वाचून बरेच कामगार हे आता आपल्या आरोग्याविषयी जागरूक झाले आहे. पण मला आज एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे की आरोग्यविषयक गोष्टी ऐकून किंवा आरोग्यविषयक गोष्टी वाचून मनाने कुठलीही तपासणी करू नये. आपण आपल्या नियमित डॉक्टरांना भेटून दर 6 महिन्याला डॉक्टरांकडनं तपासणी करून मग जे आपल्याला तपासण्या लागतील त्या करून घेणे गरजेचे आहे. तसेच कामगारांना आपल्या कारखान्यांमध्ये दरवर्षी मेडिकल चेकअप होत असतो, त्या मेडिकल चेकअपमध्ये आपली वैद्यकीय तपासणी पूर्ण करून घ्यावी. त्यामध्ये काहीही बिघाड आढळल्यास किंवा त्यामध्ये काहीही रोग आढळल्यास आपण त्याचा त्वरित इलाज करणे गरजेचे आहे.
1: आपण मगासपासून शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याविषयी सुद्धा बोलतो आहोत. जर तुम्हाला शरीर चांगलं ठेवायचं असेल तर तुमचं मन चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जणांना मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागतंय. कधी कधी ते त्यांना कळतही नसतं की आपल्याला नक्की काय त्रास आहे म्हणून असं होतंय. तर मग ताणतणावांमुळे कोणते शारीरिक आजार उद्भवू शकतात आणि मग ते टाळण्यासाठी काय करावं?
0: मी आता म्हणल्याप्रमाणेच बरेच कामगार आता जागरूक झालेत, आरोग्यविषयक वृत्तपत्र मधील लेख वाचून जागरूक होत आहेत. पण बऱ्याच जणांना असं होतं की मी हे वाचलं म्हणजे आता ते मला होणारच, आणि हे जे आहे हे मानसिकरित्या आपण जे कमकुवत झालो आहोत, ज्या प्रकारे आपण समजा आता मी व्हेरिगोस वेन बद्दल सांगितलं आणि मग मी आता 7-8 तास उभं राहतोय मग मला हा आजार होणारच, तर असं काही नसतं. जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि तुमच्या शरीराची रचना प्रत्येकाची वेगळी असते तर मानसिकरित्या आपण कमकुवत न होता मानसिकरित्या आपण दररोज म्हणलं पाहिजे की मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे आणि मी दररोज व्यायाम करतो तर मला काहीही होणार नाही. तर आपण जर असं दररोज आपण जप केला तर मला असं वाटतं की आपण मानसिकरित्या जर सुदृढ झालो तर आपल्याला शारीरिक काहीही त्रास उद्भवणार नाही. तर मानसिकरित्या सुदृढ होण्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही दररोज ध्यान करणे, प्राणायाम करणे, आपल्या घरच्यांशी मोकळेपणाने बोलणे व घरात आनंदाचे वातावरण ठेवणे गरजेचे आहे.
1: त्यामुळे मन शांत असेल तर शरीर काम करायला नक्कीच साथ देतं. त्यामुळे तन मन ह्या दोन्ही गोष्टी कामगारांसाठी खूप महत्वाच्या आहेत. डॉक्टर, आपण मगासपासून वेगवेगळे कामगारांना उद्भवणारे आजार आणि ते होऊ नयेत म्हणून त्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी बोलत आहोत. तरीही शेवटी मुलाखतीच्या शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या कामगार मित्रांना काय सांगाल?
0: तर कामगार मित्रांनो, आता तुम्ही दररोज दिनक्रम आपला ठरवून द्या ज्यामध्ये तुम्ही सकाळी व्यायाम करणे, ध्यान करणे, प्राणायाम करणे, तसेच वेळच्या वेळी जेवण करणे, जितके शक्य होईल तितक्या लवकरात लवकर झोपणे, व्यवस्थित झोप घेणे, आपल्या मित्रपरिवाराबरोबर गप्पा मारून तसेच घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद साधून आपलं मन मोकळं करणे, या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं शारीरिक तुम्ही स्वस्थ व्हाल, त्याचप्रमाणे मानसिकरित्याही तुम्ही सुदृढ व्हाल. दररोज आपण जप करावा की मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे, असं जर तुम्ही जप केला तर तुम्हीही स्वस्थ राहाल व तुम्ही निरोगी जीवन जगाल. आणखीन मी एक सांगू इच्छितो कामगार मित्रांना की थोडेसे आपल्या शरीरात जर बदल झाले, ज्याप्रमाणे की हात जड पडणे किंवा हाताला मुंग्या येणे, कंबर दुखणे, मान दुखणे, पोट दुखणे, डोळ्यांना पाणी येणे, या सर्व गोष्टी झाल्या तर परस्पर मेडिकलमध्ये न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे, जेणेकरून त्यांना मोठे आजार उद्भवू शकणार नाहीत.
1: खूप मोलाचा सल्ला आहे डॉक्टर की काहीतरी झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा काहीतरी होतंय याची जाणीव झाल्यावरच जर तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचलात तर लवकर उपचार होऊ शकेल, एखाद्या आजाराचं लवकर निदान होईल आणि मग पुढचा संभाव्य मोठा धोका टाळता येईल. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि अगदी सोप्या शब्दात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी आमच्या कामगार बांधवांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या तमाम श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद, नमस्कार.
0: तुम्ही मला कामगारांच्या आरोग्याविषयी बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे आभार मानतो, धन्यवाद.
1: कामगार मित्रांनो, कार्यक्रमातून तुमचा निरोप घेताना तुम्हाला ऐकवते हे एक छानसं गाणं.

श्रोते हो, याबरोबरच कामगार सभा या कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: संगीता चितळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अभिजित राणे. आमची या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा पीएम सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री

0: जितेंद्र सिंग यांनी यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपर फुटीच्या विरोधात जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिली आहे. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांचाही तातडीनं पुन्हा आढावा घ्यावा असंही सरकारनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: यह विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. यह किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्या के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11 लाख हेक्टर आणि तूर 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थ मुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
3: एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तीने ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिम्मत आहे या ठिकाणी ड्रग्सचं वाटप करण्याची, ड्रग्स

0: ची विक्री करण्याची.
1: वयाच्या 21-22 वर्षापासून जर युवा व्यसनांपासून दूर राहिले तर आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवांनी व्यसनाला ठाम नकार द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला असून यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. परदेशात होणाऱ्या 12 संमेलनांसाठी CSR माध्यमातून 2 कोटी तसंच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये असा एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपवला. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातले 25 मार्ग बंद आहेत. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यात SDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी सुखावले आहेत. मात्र आज जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेले 2 दिवस होणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरचा रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. हवामान. हवामान विभागानं जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आजसाठी तर पुणे तसंच नाशिक घाट परिसराला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अकोला, वर्धा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

आपण ऐकत होतो स्वच्छ भारत अभियान गीत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, देशभरात विविध परीक्षांमधल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि युवा वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर लोकसभेनं काल सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. या सुधारित विधेयकात 10 वर्षांपर्यंत कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड, शिवाय जलद तपास आणि विशेष फास्ट्रॅक न्यायालयांद्वारे वेळेत खटले निकाली काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून या नव्या कायद्याच्या तरतुदीविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत.

0: श्रोते हो, 2024 मध्येही या विषयावर कायदा अस्तित्वात होता, मात्र 2026 सुधारणा विधेयकात शिक्षा आणि अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात आली आहे. या बदलांमागचा कायदेशीर उद्देश आणि त्याचा परिणाम याविषयी विधिज्ञ ऍडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
1: या मूळ कायद्याचं प्रयोजन हे सार्वजनिक परीक्षेतील अनुचित प्रकार थांबवणे आणि असे प्रकार करणाऱ्या व्यक्तीला, समूहाला, गटाला अथवा संस्थांना कठोर कारवाई करून परीक्षा यंत्रणेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवणे, ती वाढवणे असा होता. हा कायदा भारतभर लागू आहे. अलीकडेच पेपर फुटीचे काही प्रकार समोर आले आणि अशा प्रकारांमुळे सार्वजनिक परीक्षांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यावर उपाययोजना म्हणून जो मूळ कायदा या विषयातला आहे त्यावर सुधारणा आणि दुरुस्ती करणे आवश्यक झालं होतं. ही दुरुस्ती करण्यासाठी कालचे विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले. यातील महत्वाच्या सुधारणा ज्या सुचवल्या त्या अशा आहेत. एक म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना आता या प्रकारच्या खटले चालवण्यासाठी विशेष द्रुतगती न्यायालय स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. दुसरं म्हणजे या न्यायालयांनी या प्रकरणांची रोजच्या रोज सुनावणी घ्यायची आणि 3 महिन्याच्या आत निकाल द्यायचा आहे. तिसरं म्हणजे अशी प्रकरणं तपास यंत्रणांनी 2 महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचं दोषारोप पत्र दाखल करायचं आहे. त्याच्यापुढे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना या कायद्याखालील प्रकरणं चालवण्यासाठी विशेष अभियुक्ता नेमण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी मूळ कायद्यात जो कारावास आणि दंड याविषयीची प्रयोजन होतं त्यामध्ये आता या सुधारणेनी वाढ केली आहे. आता 5 ते 10 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखापर्यंतचा दंड प्रस्तावित आहे. या प्रकरणातील निकालाविरुद्ध जे अपील होईल ते उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार आहे आणि ते त्यांनी 3 महिन्यात निकाली काढायचं अशी तरतूद केली आहे.
0: श्रोते हो, प्रश्नपत्रिका फुटीमागे संघटित रॅकेट, सायबर तंत्रज्ञान आणि संस्थात्मक संगनमत असल्याचं अनेक तपासातून समोर आलं आहे. याकरता नव्या कायद्यातील तरतुदी पुरेशा आहेत का हे ऍडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
1: एक नक्की आहे की तपास आणि निकाल या दोन्ही प्रक्रियांसाठी डेडलाईन दिलेली असल्यामुळे जलद न्याय मिळवण्याच्या दृष्टीने या तरतुदी परिणामकारक नक्कीच होऊ शकतील. मात्र त्याचबरोबर अशा डेडलाईन जिथे दिलेत अशा ठिकाणी सुद्धा अशा सर्व लोकांची नियुक्ती होणं, वेगळ्या न्यायालयाची नियुक्ती होणं, वेगळ्या तपासी अंमलदाराची नियुक्ती होणं या प्रशासकीय कामात अनेक वेळा गडबड होऊ शकते, अनेक वेळा वेळ गेल्याची उदाहरणं आहेत. मला वाटतं त्या दृष्टीने ती अंमलबजावणी अतिशय महत्वाची ठरणार आहे. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये अनेकदा संघटित रॅकेट, तांत्रिक माध्यम किंवा संस्थात्मक संगनमत दिसून येतं हे खरं आहे आणि हेच अलीकडच्या प्रकरणातही सापडलेलं आहे. ह्या नव्या विधेयकामध्ये किंवा ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा दंड, त्याचबरोबर अशा संस्थांना काम करण्यापासून बंदी अशा तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदींमुळे निश्चितच एक प्रकारचा वचक निर्माण होऊ शकतो आणि पारदर्शक परीक्षा राहण्यासाठी जी प्रक्रिया आहे तिला पुष्टी मिळू शकते. मात्र ह्यात एक गोष्ट महत्वाची आहे की विधेयक होणं, यापुढे जाऊन कायदा होणं याहीपेक्षा काय महत्वाचं आहे की त्याची अंमलबजावणी झाली आणि काही दोषींना खूप कठोर शासन झालं हे दिसणं हे जनमानसाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता अस्तित्वात असलेल्या केसेस सुद्धा जर खूप लवकर हाताळून त्याची गुणदोषावर जर शिक्षा झाली तर त्याचा मेसेज, त्याचा एक प्रकारचा प्रभाव हा यावर जास्त पडण्याची शक्यता आहे.
0: श्रोते हो, परीक्षा गैरव्यवहाराबाबत आता 0 टॉलरन्स धोरण आहे. विविध राज्यांमध्ये आधीपासूनच वेगवेगळे कायदे आहेत, मात्र या राष्ट्रीय कायद्यामुळे काय घडेल हे ऍडव्होकेट अभय आपटे यांनी स्पष्ट केलं.
1: या विधेयकानुसार ज्या सुधारणा मूळ कायद्यात आल्या आहेत त्यातून सरकारने हे दाखवून दिलंय की अशा सार्वजनिक परीक्षेमधल्या गोंधळाबाबत सरकार कोणची हयगय करणार नाही किंवा 0 टॉलरन्स ही त्यांची याबाबतची धोरण आहे. पण ही घोषणा प्रत्यक्षात येणं खूप महत्वाचं आहे. यासाठी कायदेशीर तरतुदी नक्कीच झाल्या आहेत. पण आता हाही एक मुद्दा पुढे येतो की प्रत्येक राज्य असं म्हणतंय की आमचं काम आमच्या तरतुदीनुसार चालेल. मात्र ही जी सुधारणा आहे त्यामध्ये या करण्यात आलेल्या सुधारणा, प्रस्तावित सुधारणा या गोष्टी पॅन इंडिया म्हणजे भारतभरासाठी लागू पडणार आहेत आणि त्यामुळे जर तुम्ही एकत्र परीक्षा घेताय किंवा कुठलीही सार्वजनिक परीक्षा घेताय तर याबाबत भारतभर एकच नियम लागू व्हायला हवा. याला कारण मग त्यातून पळवाटा शोधणं कोणाला सोपं

0: होणार नाही, आणि मग त्यासाठी अशा प्रकारची सुधारणा निश्चित काम करेल. आणि भारतभरासाठी पारदर्शक परीक्षा आणि पारदर्शक पद्धत ही अस्तित्वात येईल असं या सुधारणांमुळे वाटतंय. अर्थात यासाठी काही तांत्रिक अडचणी निश्चित येतील. याविषयी काही लोक न्यायालयात, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करतील आणि या सगळ्यांची मग त्या कायद्याची जी काही गुणात्मक, त्याचं जे काही ऑन मेरिट्स प्रपोजिशन आहे ते लोकांसमोर येईल. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वत्र लागू होणाऱ्या तरतुदी हे एक याचं वैशिष्ट्य आहे. आणि मग कुठल्या तरी दोन राज्यांमधले मतभेद, केंद्रामधले आणि राज्यामधले मतभेद हे राहणार नाहीत.
1: श्रोते हो, कोणताही कायदा समाजात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाल्यावरच यशस्वी ठरतो. या नव्या सुधारणा विधेयकामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल का, याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं मत जाणून घेऊया.
2: दोन गोष्टी अशा आहेत त्याच्यातल्या की ज्या वेळेला अशा प्रकारचे गैरप्रकार होता त्यावेळेला त्याचा जो टार्गेट ऑडियन्स असतो, म्हणजे जसं आपल्याकडे 3 परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले आणि मग त्या परीक्षांशी संबंधित जे लोक असतात त्यांना थोडस त्यांचं भवितव्य सांगलेलं असतं, त्यामुळे त्यांना थेट त्याचा परिणाम होतो. त्याशिवाय एकूण विद्यार्थी वर्ग म्हणून जे वेगळ्या परीक्षा देतात त्यांचाही मनोबलावर परिणाम होतो. त्यामुळे आत्ता जे बिल आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक आहे. म्हणजे काय, तर 2024 साली पण अशा प्रकारचं विधेयक आणलं गेलं होतं आणि त्यानंतर आता 2 वर्षांनी आपल्याला हे आणायची वेळ आली. याचा अर्थ काय, तर 2 वर्षांमध्ये पुन्हा गैरप्रकार झाले, म्हणजे आधी केलेल्या उपाययोजना पुरेशा नव्हत्या म्हणून तर हे बिल आणावं लागलं. पण या बिलामध्ये जे लोक त्याच्यामध्ये सापडतील किंवा जे गुंतलेले असतील त्यांना अतिशय कडक शिक्षेचं प्रावधान आहे. म्हणजे थेट तुरुंगात जातील, त्याच्यानंतर 1 कोटी रुपयाचं म्हणजे दंडात्मक तरतूद वाढवलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 10 कोटी 1 कोटी जेल. त्याच्यानंतर दुसरा भाग त्यातला असा आहे की या परीक्षांच्या संदर्भामध्ये पारदर्शकता येणं हा पण एक त्यातला विषय आहे. जसं हे कडक उपाय जे आहेत, म्हणजे बिल जे आणलेलं आहे किंवा विधेयक जे आहे त्याच्यामुळे काय होतं, तर सगळ्या देशाचं लक्ष लागण्याचं कारण असं की जंतरमंतरवर जे आंदोलन झालं त्यामुळे अख्ख्या देशाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. अगदी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही झालाय. त्यामुळे आता देशाचं लक्ष त्याच्याकडे लागल्यानंतर ज्यावेळेला या सगळ्या बातम्या कालपासून येत आहेत प्रसारमाध्यमातून आणि एकूणच सर्व वृत्तपत्रातनं, टीव्ही चॅनेल्सवरनं, त्यामुळे त्या परीक्षेशी संबंधित सगळ्याच लोकांना, कारण असं आहे की ते संसदेत ज्यावेळेला विधेयक मंजूर होतं त्यावेळेला तो देशाचा कायदा होणार आहे आणि आता तो कायदा इतका कडक होणार आहे की त्या कायद्यामुळे अशा प्रकारचा गैरप्रकार कोणी केला, म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यातले घटक की क्लासेस चालवणारे लोक असतील किंवा त्या यंत्रणेतलेच काही लोक असतील किंवा काही त्यातले वेस्टेड इंटरेस्ट असलेले दलाल असतील, त्या प्रत्येकाला याची कडक आता जाणीव आहे की आता आपली काही खैर नाही. त्यामुळे जर कडक कायदा केला असेल आता आणि जर तशी धारणा त्या प्रत्येक घटकाच्या मनामध्ये असेल तर विद्यार्थी वर्गाला 100% दिलासा मिळेल. फक्त आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास इतका उडत चाललाय की वारंवार अशा घटना घडतात म्हणून, म्हणजे होतं कसं की एक परीक्षा म्हणजे नीटची परीक्षा असेल आणि इतर समजा AICTE पूर्वी घ्यायचं तशी इंजिनिअरिंगची परीक्षा असेल, ऑनलाईन मेडिकलची असेल, या वेगवेगळ्या परीक्षा ज्या होतात किंवा अगदी इतर कुठल्याही परीक्षा असतील तर त्या सगळ्या परीक्षांचा लाभार्थी जे आहेत, ज्या परीक्षेला बसणारे जे इच्छुक लोक आहेत, महत्वाकांक्षी लोक जे आहेत, त्या परीक्षातून उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत येऊ पाहणारे किंवा वैद्यकीय प्रवेशाला ऍडमिशन घेणारे, अभियांत्रिकीला प्रवेशाला घेणारे किंवा अगदी संरक्षण दलांच्या परीक्षा देणारे सुद्धा असतात काही पातळ्यांवर, तर या सगळ्या समाज घटकांमध्ये आतापर्यंत जो एकूण परीक्षा पद्धती म्हणजे काही खरं नाही किंवा किती ट्रान्सपरंट आहे, कशी होईल, काय होईल, तर आता जी कडक प्रावधान केलंय त्याच्यामुळे त्या सर्वच लोकांना असं निश्चितपणे वाटेल, त्यांना हा दिलासा नक्की मिळेल की आता याच्यामधले गैरप्रकार 100% कमी होतील किंवा कदाचित गैरप्रकार खूपच कमी प्रमाणात होतील किंवा अपवादात्मक होतील आणि झाले तर त्याचा जो परिणाम असेल, फटका बसणारा असेल, तो अतिशय कमी पातळीवरचा असेल. म्हणजे संपूर्ण परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला असं काय होणार नाही, कुठेतरी एखाद्या केंद्रावर काहीतरी झालं वगैरे होईल, म्हणजे त्याचा ओव्हरऑल परीक्षार्थींवर परिणाम होणार नाही असा लोकांना दिलासा नक्की मिळेल असं मला वाटतं आत्ताचा जो कडक कायदा केला त्याच्यामुळे.
1: श्रोते हो, कठोर शिक्षेबरोबरच परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सकडून काय अपेक्षा आहेत याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं विश्लेषण ऐकूया.
2: हे बघा, 2-3 पातळ्यांवर विचार केला पाहिजे. नंदन निलेकणी हे कोण आहेत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामधले ते सगळ्यात मोठे म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत असलेलं नाव आहे, म्हणजे ते इन्फोसिसचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आधार कार्ड जे आपण आज वापरतो, म्हणजे आज आधार कार्डच्या मुळे जी काही देशात क्रांती झाली आहे सगळीकडे आधार एकच युनिक नंबर आपल्याला मिळाला माणसाला, तर त्या आधार कार्डच्या सगळ्या मोहिमेमध्ये नंदन निलेकणी होते. परंतु नंदन निलेकणी हे नाव असं आहे की जे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे, त्यांना या सगळ्या टास्क फोर्सच्या गठीत केल्या

0: चे प्रमुख पद दिलंय. त्यामुळे अर्थातच तंत्रज्ञानाधारित किंवा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काहीतरी सोल्युशन येईल हा एक भाग, आणि त्यातनं काय होईल तर ही संपूर्ण परीक्षा आहे ती एकीकडे तंत्रज्ञानावर आधारित अशी केली जाईल की पारदर्शक पद्धतीने होईल, आणि त्याच्यामध्ये आता जे परीक्षेत गैरप्रकार झाले म्हणजे पेपर फुटला, आता या नंदन निलेकणींचा टास्क फोर्स तंत्रज्ञानाधारित असं काहीतरी त्या परीक्षेत ऑर्गनायझिंग मध्ये आणेल की जेणेकरून घोटाळा करणं अवघड व्हावं टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने. आणि दुसरं, चुकून कोणी प्रयत्न केला, हिंमत केली तर त्याला पकडलं पटकन जावं, ह्या दोन गोष्टी त्या टास्क फोर्स कडून होतील की ज्याच्या आधारे परीक्षा घेणं सोपं जाईल आणि कोणी घोटाळा केला तर पकडणं सोपं जाईल.
1: श्रोते हो, सार्वजनिक परीक्षा ही लाखो युवकांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि देशाच्या भविष्यातील गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाशी निगडीत असते, त्यामुळे पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायद्यासोबतच पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित परीक्षा व्यवस्था तितकीच गरजेची आहे. नव्या सुधारित कायद्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट.
2: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास.
1: वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
2: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण.
1: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईलवर बोलण्याचा आनंद घ्या.
2: मोबाईलवर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
1: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
2: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
2: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन
1: एआर 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. 102.9 मेगाहर्ट्सवर सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवासाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 8 श्रावण शके 1948 अर्थात 30 जुलै 2026। शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज 30 जुलै व 31 जुलै रोजी बीड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग अधिक सुमारे 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असा राहील। शेतकरी बंधूंनी याची नोंद घ्यावी। आता ऐकूयात खरीप पिकांसाठी खत व्यवस्थापन या संदर्भात सेवानिवृत्त कृषी अधिकारी रामेश्वर चांडक यांची जयंत कुमार शेटे यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुनर्प्रसारण।

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आपण खरीप पिकांचं खत नियोजन या संदर्भात जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत रामेश्वर चांडक, सेवानिवृत्त कृषी अधिकारी. नमस्कार चांडक सर.
1: नमस्कार
0: चांडक सर. खताचं नियोजन करणं हे पीक वाढीच्या संदर्भात आणि अंतिमतः विचार केला तर पिकाच्या उत्पादनाच्या संदर्भात खूप महत्वाचा मुद्दा मानला जातो. सुरुवातीला काय सांगाल?
1: बरोबर. प्रत्येक पिकाला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर चांगलं झालं तर पिकाचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये बरेच मुद्दे असतात. काही पिकामध्ये आपण लागवडीच्या नंतर खतं टाकतो, काही पिकाला पेरताना खत देतो, पण त्याचं व्यवस्थापन चुकतं. ह्या ज्या चुका होतात ह्या जर आपण व्यवस्थित दुरुस्त केल्या तर त्याचं आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येतं. एक उदाहरण दाखल घेऊया. कपाशीसारख्या पिकामध्ये लागवड केल्याच्या नंतर एक महिन्यांनी खतं देण्याची पद्धत आपल्याकडं सर्व रूढ आहे. लागवड करताना कोणीही खत देत नाही. का देत नाही? तर म्हणजे या खताची गरज काय एवढ्या लवकर खत देऊन? उगायचे अजून त्याच्या मुळ्या घुसायच्या, त्याच्यानंतर ते झाड वाढायचं आणि ज्यावेळेस मुळ्या येतील त्याच्यानंतर खत टाकलं म्हणजे लागू होईल. आपल्याकडे जो संभ्रम आहे, नत्र, स्फुरद, पालाश तीन प्रकारचे मुख्य अन्नद्रव्य आहेत. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य आहेत, बाकीचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. प्रत्येक अन्नद्रव्याचं काम महत्वाचं आहे आणि त्याची पिकामधली परिस्थिती वेगळी आहे, जमिनीतली परिस्थिती वेगळी आहे. हे जर आपण समजून घेतलं तर प्रत्येक पिकाला खत कशा पद्धतीने द्यायला पाहिजे आणि कुठल्या वेळी द्यायला पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. नत्र, स्फुरद, पालाश यातलं नत्र म्हणजे युरिया, युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट हे नत्राचे घटक आहेत. हे नत्राची जी उपलब्धता आहे ही पिकासाठी कशासाठी गरजेची आहे तर पीक वाढीमध्ये त्याचं अत्यंत महत्त्व आहे. पिकाची वाढ करणं, हरितद्रव्य तयार करणं, आघाडी चालली म्हणजे आपल्याला करमतं, त्याचं मूळ कारण युरिया किंवा नत्र. कपाशीमध्ये जे बीटी तयार होतो, बीटी म्हणजे काय? प्रोटीन आहे, प्रथिन आहे. प्रथिनाची निर्मिती कोण करतं? नत्र करतं. आपल्या शरीरात सुद्धा प्रथिनाची निर्मिती करण्यासाठी नत्र लागतं. तसं पिकामध्ये नत्राची गरज प्रत्येक अवस्थेमध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दिली गेली पाहिजे. या प्रथिनाची निर्मिती करून जे जे गरजेचं आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम नत्राच्या माध्यमातून चालतं. हे जमिनीत कसं काम करतं? युरिया 100 किलो घेतला, जमिनीत फेकून दिला, काय होईल? हवेत 78% नायट्रोजन आहे, हवेत उडून जाईल, जास्त पावसाला वाहून जाईल, अजून जास्त पावसाला मुळाच्या खाली निघून जाईल, लिचआउट होईल. बरोबर. मग जर 100 किलो युरिया टाकल्याच्या नंतर, आता नीम कोटेड युरिया आल्याच्या नंतर सुद्धा 22 ते 25 किलो नायट्रोजन हा फक्त त्या पिकाला लागू होतो. 22 ते 25 किलो युरिया लागू होतो 100 किलो पैकी. हा, ही परिस्थिती आहे. म्हणजे 25% जर खत लागू होणार असेल आणि नत्रासारखं खत ज्यावेळेस जमिनीत टाकतो त्याची लागवडीची क्रिया 3-4 दिवसात असते.

0: 10-12 दिवसात क्रिया संपून जाते.
1: बर,
0: मग हे खत जर सुरुवातीला जास्त टाकलं किंवा मध्ये जास्त टाकलं किंवा कधी अवस्थेमध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं टाकलं जातं, हे कसं टाकलं गेलं पाहिजे, तर बियाणं उगवताना सुद्धा नत्राची गरज आहे. म्हणून उगवणीसाठी लागणारं नत्र त्याला मिळेल याची व्यवस्था आपल्याला करून देणं गरजेचं आहे. दुसरं खत आहे स्पुरद. सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून डीएपी मधलं मधलं 46, 10-26 मधलं मधलं 26, 14-35, 14 मधलं मधलं 35 हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. केंद्र सरकारने स्पुरदावर सबसिडी दिलेली आहे, म्हणून आपल्याला खतं कमी किमतीत मिळत आहेत. म्हणजे ते खत किती महाग आहे याचा आपण विचार केला पाहिजे. हे खत पिकामध्ये काय काम करतं, पांढऱ्या मुळ्या तयार करणं, फळफांद्या तयार करणं, फुलं लावणं, फळ लावणं, जेवढं उत्पादक काम आहे हे कोणाचं आहे, स्पुरदाचं आहे, सुपर फॉस्फेटचं आहे किंवा जे पिटो फाईव्ह म्हणतो आपण त्याचं आहे. हे जमिनीत कसं काम करतं, तुम्ही जर फेकून दिलं स्पुरद जमिनीवर ते जिथं आहे तिथंच, त्याच्या एवढं आळशी खत दुसरं माझ्या जीवनात मी बघितलं नाही. जिथं टाकलं तिथंच, तुम्हाला गरज आहे तुम्ही माझ्यापाशी या, मी तुमच्यापाशी यायला तयार नाही. मग हे कुठं गेलं पाहिजे, तर मुळाच्या कक्षेत दिलं गेलं पाहिजे, म्हणजे हे पेरूनच दिलं गेलं पाहिजे. आणि हे टाकल्याच्या नंतर लागू होण्यासाठी 22-25 दिवसाचा कालावधी लागतो.
1: बरोबर,
0: म्हणजे मुख्य फूल लागण्याची किंवा पातळ लागण्याची अवस्था ज्यावेळेस सुरू होते त्याच्या आधी हे लागू झायला सुरुवात झाली पाहिजे, पांढरा मुळ्याच्या कक्षेत आलं पाहिजे, त्यावेळेस त्याचं उत्पादन करणारे जे भाग आहेत त्याच्यावर चांगले परिणाम मिळतील.
1: बरोबर,
0: 25 दिवसांनी लागू व्हायला सुरुवात झाल्याच्या नंतर हे 120 दिवसापर्यंत काम करतं.
1: बर,
0: मग जर हंगाम कालावधी आपला जास्तीत जास्त 5 महिन्याचा आहे तर कपाशी सारख्या पिकाचा, बाकीचे तर 3-4 महिन्याच्या आतमध्ये सगळे निघणारे पिकं आहेत. मग ह्या पिकामध्ये जर आपण विचार केला तर ह्या पिकासाठी एक वेळेस पेरणीच्या अगोदर जर हे सुपर फॉस्फेट किंवा स्पुरद देऊन टाकलं, पीक निघेपर्यंत हे पुन्हा द्यायची गरज नाही.
1: बरोबर,
0: कपाशी सारख्या पिकामध्ये शेवटची पाळी आहे, टाक डीएपी, टाक 10-26-26 असे प्रकार आपल्याकडे केले जातात. ते त्याच्यातलं जे स्पुरद आहे सगळ्यात महाग भाग, तो त्या पिकाला कामच करत नाही. मग एवढे मोठे पैसे आपण वेस्टेजमध्ये जे टाकतो ते कुठतरी थांबलं पाहिजे.
1: अच्छा, म्हणून म्हणजे याचा विचार केला तर एकंदरीत हे तंत्र आहे.
0: बरोबर,
1: प्रत्येक गोष्टीतलं तंत्र काय आहे ते जाणून घेऊन त्याच्याप्रमाणे आपली वागणूक असली पाहिजे आणि कृती असली पाहिजे,
0: सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तसं जर नसेल तर त्याची जे उत्पादकतेसाठी आपण ज्या अन्नद्रव्याचा वापर करून घेतोय त्या उत्पादकतेसाठी होणारा अन्नद्रव्याचा वापर हा चुकीच्या बाजूला जातो.
1: नक्की नक्की, आणि ते वेस्टेजच जातो.
0: आता याची सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता कांदा लावला तुम्ही 50-60 दिवसाच्या दरम्यान दाणेदार सुपर फॉस्फेट त्याला आपण टाकून देतो. कशात टाकतो, त्या कांद्याला त्याचा काही उपयोग होतो का, बिलकुल नाही. पण सुपर फॉस्फेट टाकलं की वरचा जो जमिनीचा भाग असतो हा नरम होतो, त्याच्यामुळे कांदा पोसण्याला मदत मिळते. कांदा निघाल्याच्या नंतर ज्यावेळेस पलटी मारून ते सुपर फॉस्फेट खाली जाईल त्यावेळेस ते बेवड चांगलं पुढच्या पिकाला त्याचा भाग त्याचा मिळेल, हा त्याच्या मागचा भाग. दुसरी गोष्ट, चुनखडीयुक्त जर जमिनी असतील तर हा स्पुरद हा जमिनीमध्ये फिक्सेशनमध्ये जातो, स्थिर होतो, त्या पिकाला उपलब्ध होत नाही. 5-10% उपलब्ध होतो, म्हणजे 100 किलो सुपर फॉस्फेट टाकलं तर 10 किलो सुपर फॉस्फेट त्या पिकाला उपलब्ध होतं. सल्फर कॅल्शियम त्याच्यामध्ये आहे असं आपण म्हणतो, त्याचीसुद्धा उपलब्धता किती प्रमाणात आहे हे आपण तपासलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे, हा एक भाग.
1: म्हणजे मुळातच खत देत असताना त्याचा जो प्रत्यक्ष पिकांना होणारा फायदा आहे तो मुळातच कमी असतो.
0: मुळातच कमी असतो, म्हणून हे देताना एकतर पेरून दिलं गेलं पाहिजे, मुळाच्या कक्षेत दिलं गेलं पाहिजे, आणि शक्यतो जर सेंद्रिय पदार्थामध्ये मिसळून हे खत टाकण्यात आलं तर याचं स्थिरीकरण कमी होतं. जमिनीच्या कणाशी त्याचा संपर्क नाही आला तर स्थिरीकरण कमी होतं, 100% त्याची उपलब्धता होते. तिसरी गोष्ट, आपण मागच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं स्पुरद विद्राव्य जीवाणू वापरले पाहिजे, हे याच्यासाठी वापरले पाहिजे. जर तुम्ही बियाणाला लावलं तर आहे त्या स्पुरद त्याला तात्काळ लागू व्हायला सुरुवात होईल, आणि त्याच्यानंतर 15-20 दिवसाच्या नंतर जर तुम्ही स्पुरद विद्राव्य जीवाणू 1:5 किंवा 1:1 जर कुठल्याही सेंद्रिय माध्यमातून मिक्स करून 1 एकर क्षेत्रामध्ये टाकला, 100% तुमच्या जमिनीत असलेला स्पुरद त्या पिकाला घेता येईल आणि उत्पादकतेवर सुद्धा सुंदर परिणाम पाहायला मिळतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

0: आता तिसरं खत पोटॅश.
1: हो,
0: पोटॅश पिकामध्ये काय काम करतं तर रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणं, ताण पडला तर ताणातून बाहेर काढायचं काम पोटॅशचं आहे, पिकाची प्रत चांगली करायचं काम पोटॅशचं आहे. एकदम क्वालिटी जर उत्पादन घ्यायचं असेल तर पोटॅश आवश्यकच आहे त्याला. आपल्याकडे म्हणतात जमिनीत भरपूर पोटॅश आहे, माती परीक्षण अहवाला आला आम्हाला पोटॅशची गरज नाही असं प्रत्येकजण म्हणतं. पण विद्यापीठाने असं कुठंही लिहून दिलेलं नाही, भरपूर असेल तर 50% डोस कमी करा, जास्त असेल तर 50% डोस कमी करा, भरपूर असेल तर 25% कमी करा, बरोबरीनं असेल तर तेवढाच डोस द्या, कमी असेल तर 25% वाढवा, आणि जास्त त्याच्यापेक्षाही कमी असेल तर 50% डोस वाढवा.

0: जमिनीत भरपूर पोटॅश आहे, माती परीक्षण अहवाल आला, आम्हाला पोटॅशची गरज नाही असं प्रत्येकजण म्हणतं. पण विद्यापीठाने असं कुठंही लिहून दिलेलं नाही. भरपूर असेल तर 50% डोस कमी करा, जास्त असेल तर 50% डोस कमी करा, भरपूर असेल तर 25% कमी करा, बरोबरीनं असेल तर तेवढाच डोस द्या, कमी असेल तर 25% वाढवा, आणि जास्त त्याच्यापेक्षाही कमी असेल तर 50% डोस वाढवा. हे आपलं विद्यापीठ सांगतं. त्यांनी असं कधीच सांगितलेलं नाही आतापर्यंत, बाबा हे घटक वापरूच नका असं कधीच विद्यापीठ सांगत नाही.
1: कोणती गोष्ट सरसकट असत नाही, कधी सरसकट
0: नसतं. पण आपल्याकडे एक भ्रम झालाय, आपल्या जमिनीत पोटॅश भरपूर आहे, आपल्याला पोटॅश देण्याची गरज नाही, हे आपला जो भ्रम आहे हा काढला गेला पाहिजे. आणि काही शेतकऱ्यांकडे 12-12, 15-15 वर्षाचे दरवर्षी तपासणी केलेले माती परीक्षण अहवाल तपासले, जे 15 वर्षापूर्वी 850 किलो पोटॅश जमिनीमध्ये होता तो ह्या वर्षी 642 किलोपर्यंत आलाय. म्हणजे जमिनीतला पोटॅश हळूहळू कमी होत आलाय. आणि याची उपलब्धता जरी कमी जास्त होत असली, काही फिक्सिस 100% तो पोटॅश उपलब्ध स्वरूपातला आहे का? नाही. म्हणून त्याला तो दिला गेला पाहिजे. मग तो दिल्याच्या नंतर जमिनीत तो कसा काम करतो? जमिनीत जर तुम्ही फेकून दिला तर हा याची उमेद खालीवर होते, म्हणजे पुढं मागे सरकत नाही. पण जर पाऊस पडला तर हे मुळाच्या खाली निघून जातं. हे टाकल्याच्या नंतर 15 दिवसांनी लागवतं आणि 50 ते 60 दिवस काम करतं. म्हणून जर हंगाम कालावधी तुमचा जास्त असेल, जसं तुरीसारखं पीक असेल, कापूससारखं पीक असेल, याच्यामध्ये 2 वेळेस विभागणी करून पोटॅश दिला गेला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग. म्हणजे हे जे 3 अन्नद्रव्य आहेत, मुख्य अन्नद्रव्य, याचा वापर हा बेसल डोसमध्ये गेलाच पाहिजे. पेरणीच्या अगोदर हे खतं पेरले गेले पाहिजेत किंवा पेरताना पेरणीसोबत पेरले गेले पाहिजेत, याची दक्षता सर्व शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. सुरुवातीला नत्र कमी लागतं, म्हणून कमी नत्रावाले खतं आपल्याकडे बाजारात उपलब्ध आहेत. 10-26-26 आहे, 12-32-16 आहे, DAP सारखे, 18-46 सारखे खतं आहेत. ज्या खतामध्ये पोटॅश नाही त्याच्यामध्ये ॲडिशनल पोटॅश मिक्स करा आणि ते टाकून घ्या. हा सगळ्यात महत्वाचा भाग. हे झालं मुख्य अन्नद्रव्याच्या बाबतीत. दुसरं जे अन्नद्रव्य आहे, गंधक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. कॅल्शियम मुक्त चुना आणि युक्त चुना हे 2 प्रकारचा चुना आपल्या शेतीमध्ये असतो. जमिनीचा जो रंग असतो त्याला पोत म्हणतो आपण. काळा रंग जो आहे हा युक्त चुन्यामुळे येतो.
1: बर.
0: आणि मुक्त चुना म्हणजे चुनखडयुक्त जमीन, म्हणजे मुक्त चुना. ज्या जमिनीमध्ये मुक्त चुना 10% जास्त आहे तिथं सर्व प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवते.
1: बरोबर.
0: पीक पिवळं पडणं, त्याचे कडा करपणं, पिकं जळून जाणं, हा प्रकार सुद्धा त्या चुनखडीमुळे होतो.
1: अच्छा.
0: जे वनस्पती आपण मोठे वृक्ष लावतो, फळबाग असेल, बाकीच्या गोष्टी असतील, 10% चुनखड जर जमिनीत जास्त असेल, मुक्त चुनेचं प्रमाण जास्त असेल, तर काही वर्षाच्या नंतर ते झाडं जागेवर वटतात, त्याच्या मुळ्यासुद्धा डेव्हलप होत नाहीत. हा त्याच्या मागचा भाग आहे.
1: बरोबर.
0: म्हणून हे जे 3 दुय्यम अन्न घटक आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, याच्यातलं कॅल्शियम आपल्या जमिनीत चांगलं आहे, त्याला बघायचं काम नाही. पण जरी ते चांगलं असलं तर काही पिकाच्या बाबतीत कॅल्शियमची गरज जाणवते, म्हणून वरून कॅल्शियम द्यावा लागतो. याच्या आधी कॅल्शियम अमोनियम नायट्रेट म्हणून कॅन नावाचं खत आपल्याकडे बाजारात होतं, ते बंद झालं. कॅल्शियम नायट्रेट हे एक खत आहे, ते ज्यावेळेस फूल सुरू होतं, कपाशीमध्ये पातं सुरू होतं, त्या अवस्थेमध्ये त्याची गरज असते. म्हणून एकरी 10 किलोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट त्या अवस्थेमध्ये जाईल याची दक्षता जे जास्त कालावधीचे पीक आहेत त्याच्यामध्ये घेतले पाहिजे. जे कमी कालावधीचे पीक आहेत त्याच्यामध्ये फवारणीच्या माध्यमातून जरी कॅल्शियम नायट्रेट दिलं तरी चालण्यासारखं आहे. आता राहिलं सोयाबीन आणि मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियमचं काम आहे की जे पानातलं अन्न आहे, खालच्या पानाचं अन्न वरच्या पानात सरकवणं, वरच्या पानाचं वरच्या पानात सरकवणं. बघा, वनस्पतीचा जर विचार केला, पानाद्वारे तयार केलेलं अन्न साली वाटं मुळाकडे जातं, आणि मुळानं तयार केलेलं अन्न खोडा वाटं वर येतं. हे सायकल आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे ह्या सायकलमध्ये जे सायकलचा जर विचार केला तर हे जे पानाद्वारे तयार केलेलं अन्न आहे हे तात्काळ त्याचे मुवमेंट हे खाली मुळाकडे जाते.
1: बर.
0: आणि मुळामध्ये चयापचय होऊन मातीतून जे अन्न उचललं जातं त्याच्या मुख्य वाढीसाठी, फलोत्पादनासाठी हे अन्न खोडा वाटे वर येतं.
1: बरोबर.
0: हे सायकल वनस्पतीमध्ये चालतं. मग हे करताना

0: सगळ्यात महत्वाची गरज कशाची आहे, तर मॅग्नेशियमची गरज त्या ठिकाणी जाणवते. कारण जुन्या पानातून अन्न वर सरकवायचं नसेल तर ते पानं पिवळे पडतात, गळून पडतात, झाड पडतात, हा प्रकार त्याच्यामध्ये होतो. म्हणून मॅग्नेशियमचा वापर केला तर हरितद्रव्याची निर्मिती चांगली होते आणि मोशन जे असतं खालवर अन्न सरकायचं ते चांगल्या पद्धतीनं होतं. तिसरं जे खत आहे गंधक, तेलवर्गीय पिकामध्ये, डाळवर्गीय पिकामध्ये याचं फार मोठं महत्व आहे. कपाशीसारख्या पिकामध्ये सरकीचं वजन वाढलं तर बोर्डाचं वजन वाढतं. आणि सरकीमध्ये तेल असतं, ते तेल म्हणजे गंधकाची गरजेवर ते तेल अवलंबून असतं. सल्फर सोसायटी ऑफ इंडियानं एक सांगितलंय, संपूर्ण भारतामध्ये गंधकाची जमिनीमध्ये कमतरता आहे. कुठलंही पीक पेरा, कुठलंही ज्यावारी बाजरी बी पेरली तरी एकरी कमीत कमी 5 किलो 10 किलो, जमिनीत जर चुनखड जास्त असेल तर 15 किलोपर्यंत एकरी हे गंधकाचा वापर कंपल्सरी करा, हे त्यांनी सांगितलंय. गंधक भारतात तयार होत नाही, हे सगळं बाहेर परदेशातून आपल्याकडे येत आहे. मग याचा वापर योग्य पद्धतीनं कसा होईल ते बघितलं पाहिजे. म्हणजे गंधक पेरताना दिलं तर हरितद्रव्य निर्मितीमध्ये, चयापचयामध्ये त्याचं काम चांगल्या पद्धतीनं होईल आणि पिकाची वाढ चांगली होईल. मध्यम काळात जर त्याचा वापर केला तर त्याच्या पक्वतेमध्ये जे काही उत्पादन आहे त्याची वाढ करायला ती मदत करेल. भुईमुग असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तीळ असेल, याच्यामध्ये गंधक सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून काम करतं. याच्यामध्ये त्याचा आकार वाढवणं आणि चमक आणणं हे सगळं गंधकाचं काम आहे. मूग, उडीद, तुरी ह्या पिकामध्ये याचीसुद्धा दाण्याचा आकार वाढवायचा आहे तुम्हाला, त्याच्या दाण्याची प्रत सुधारायची आहे तर गंधकाची गरज आहे. बाजरी ज्वारीसारख्या पिकामध्ये हरितद्रव्य निर्मितीमध्ये ते काम करत असल्यामुळं त्याचा वापर केला पाहिजे. ज्या ठिकाणी त्याचा वापर केलेला नाही ते फवारणीच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे. या गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे तर ते जमतं. म्हणजे आपण आता काय बघितलं, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. सूक्ष्म अन्नद्रव्य हे चटणीपुरतं असतं, चटणीसारखं असतं, पण ह्याचं महत्त्व एवढं मोठं आहे की हे चटणीसारखं असतानासुद्धा ते काही भागामध्ये जिथं कमी पडतं तिथं जर ते वापरलं नाही तर त्या पिकाचं बरंचसं नुकसान होऊ शकतं.
1: बरोबर.
0: जसं बोरॉनसारखा घटक आहे,
1: हा
0: बोरॉन काही पिकामध्ये बड नेक्रोसिस तयार करतो. भुईमुगासारख्या पिकामध्ये म्हणजे शेंडे वडल्यासारखं करणं, ते मोकळे न होणं, व्हायरस आल्यासारखं दिसणं, हा प्रकार बोरॉनची कमतरता असेल तर पाहायला मिळतं. बोरॉन फुलं काढायला मदत करतं. झिंक, फेरस, मॅंगनीज हे जे घटक आहेत हे त्या त्या पद्धतीनं काम करतात. जास्ताचं काम तर फुलोऱ्याच्या नंतर सगळ्यात जास्त आहे. फेरसचं कामसुद्धा संपूर्ण पीक कालावधीमध्ये आहे. मॅंगनीजचं काम तसंच आहे. मॉलिब्डेनम आहे, कोबाल्ट सल्फेट आहे, हे वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. काही फवारणीच्या माध्यमातून दिले जातात, काही जमिनीतून दिले जातात. या सगळ्यांचा वापर आपण शेतीमध्ये केला पाहिजे. आता मुख्य विषय आहे कुठल्या पिकाला कशा पद्धतीनं खतं दिली गेली पाहिजेत, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. कपाशीसारख्या पिकामध्ये 4 टप्प्यामध्ये कपाशी खताची विभागणी केली पाहिजे. जसं नत्र, स्फुरद, पालाश किती द्यायचं आहे, 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, 40 किलो पालाश, 20 किलो गंधक, 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट, हे संपूर्ण हंगाम कालावधीसाठी आहे. एकरी 30 क्विंटल कापूस काढण्यासाठी एवढंच अन्न लागतं, याच्यापेक्षा जास्त अन्न लागत नाही. आणि आपण याच्यापेक्षा 1.5 खतं देऊन 4 क्विंटल 2 क्विंटल कापसाचं उत्पादन घेतो, ही शोकांतिका आपल्याकडची आहे. हे जर टाळायचं असेल तर योग्य अवस्थेमध्ये खतं कसे जातील याच्याकडे काळजी घेतली पाहिजे. अवस्था चुकली गणितं चुकत चालतात, मग ते गणित चुकले नाही पाहिजे, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. तसंच सोयाबीनमध्ये पेरतानाच खत द्या, त्याच्यानंतर पुन्हा खत द्यायचं नाही,
1: गरज नाही.
0: तुरीसारख्या पिकामध्ये आता गेल्या 2-3 वर्षापासून एक ट्रेंड सुरू झालेला आहे. हा ट्रेंड आहे किंवा त्या तुरीला शेंडे मारले पाहिजेत म्हणून शेंडे मारायची पद्धत सुरू झाली. एकरी 12-13 क्विंटलपर्यंत शेंडे मारल्यामुळे तुरीचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळालं. म्हणजे जर त्याचा फायदा मिळत असेल तर तेही आपण केलं पाहिजे. सुरुवातीची बाल्यावस्था जी आहे ती 1 शेवरी असते. साधारणपणे 50 दिवसाचं पीक होईपर्यंत ते उबट वाढतं. 50 दिवसाला पहिला शेंडा मारला पाहिजे आणि दुसरा शेंडा 90 दिवसाला जेवढ्या फांद्या आल्यात त्याचा मारला गेला पाहिजे. 2 वेळेस ज्यावेळेस आपण शेंडे मारतो पेरताना 10-26-26-12-32-16-14-35-14 सारखं खत एकरी 1 बॅग पेरा. त्याच्यासोबत सल्फर 10 किलो पेरा एकरी, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो पेरा आणि 50व्या दिवशी फक्त 1 बॅग हे जे सुरुवातीला पेरलं त्याची आणि 90व्या दिवशी 1 बॅग. ह्या पद्धतीनं जर 3 वेळेस 3 बॅग खत त्याला गेलं तर तुमचं उत्पादन हमखास वाढेल याची गॅरंटी आहे. बाकीचे जे मूग उडीद सारखे पिक आहेत यालासुद्धा पेरतानाच खतं दिले जातात, पुन्हा काही

0: दिला जात नाही, याची गरजच फार थोडी आहे. 25 किलो नत्र लागतं, 50 किलो स्फुरद लागतं एक हेक्टरसाठी, म्हणजे 10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद हे फक्त एक एकर क्षेत्रासाठी लागतं. त्या पद्धतीचं खत घ्या, ते पेरून घ्या, मुगा उडताला त्याच्यापेक्षा जास्त अन्नद्रव्याची गरज नाही. मात्र सल्फर आणि मॅग्नेशियम हे प्रत्येक पिकाला वापरा, कारण हे दुय्यम अन्न घटक आहेत, त्याचा वापर आता वाढला पाहिजे. तो जर वाढला नाही, आपल्याकडे आता शेणखत नाही मिळत नाही, सेंद्रिय खत मिळत नाही, टाकताना मग वेगवेगळे खतं आपण टाकतो.
1: बरोबर सर, एक फक्त शेवटचा प्रश्न विचारतो की ह्या खत व्यवस्थापन करत असताना माती परीक्षण जो भाग आहे तो कितपत त्याच्याशी सुसंगत असला पाहिजे किंवा आहे?
0: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाने गाव पातळीवर सॅम्पल सर्वे करून मातीचे नमुने काढलेले आहेत. त्या नमुन्यावर आधारित कुठल्या भागात कुठल्या प्रकारची जमीन आहे, तिथं काय अन्नद्रव्याची उपलब्धता आहे हे नकाशावर दर्शवलेलं आहे. प्रत्येक आपल्या आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये हे नकाशे लावलेले आहेत. आणि तुमच्याकडं असलेली उपलब्धता ही एक ॲप्लिकेशन आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याला जर विचारलं, त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमच्याकडं जमिनीत असलेले अन्नद्रव्य आणि तुम्हाला द्यायचे खत मात्रा याचं जर बेरीज करून त्याच्यात टाकलं, तर तुम्ही किती खत आणि कुठल्या माध्यमातून दिलं पाहिजे हे त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. हे ॲप्लिकेशन कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला ते दिलं जाईल. बऱ्याच ठिकाणी जमिनीमध्ये काही ठिकाणी स्पर्धाची कमतरता आहे. नत्र सर्वेक्षण बघा, सेंद्रिय कर्म म्हणजे काय? सेंद्रिय कर्माची उपलब्धता जेवढी जास्त तेवढी नत्राची उपलब्धता जास्त. आणि ही नत्राची जी उपलब्धता आहे, ही नत्राची उपलब्धता सेंद्रिय कर्माशी निगडीत असल्यामुळं सेंद्रिय कर्म तुमचा जेवढा वाढवता येईल तेवढ्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुमचं पीक हमखास वाढेल, एवढं मी या ठिकाणी सांगतो. आज मला या ठिकाणी बोलावलं, आकाशवाणीच्या माध्यमातून बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबरोबर आपले आभार मानतो. धन्यवाद.
1: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.
2: खरीप पिकातील खत व्यवस्थापन याबद्दल सेवानिवृत्त कृषी अधिकारी रामेश्वर चांडक यांची जयंतकुमार शेटे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता ऐकूयात कृषीवाणी या सदरात विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान याबद्दलची संकलित माहिती. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया.

राम राम शेतकरीबंधूंनो. शेतकरीबंधूंनो, गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचे परिणाम आपण सर्वांना दिसून येत आहेत. दिवसेंदिवस पावसाच्या प्रमाणात बदल होत असल्यानं कधी पाऊस कमी तर कधी जास्त असा पडतो, त्यामुळे सातत्यानं दुष्काळाच्या झळा अर्ध्या महाराष्ट्राला सोसाव्या लागत आहेत. पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. भूजल पातळीत सातत्यानं घट होत असल्याच्या कारणामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार भूजल पातळीत 1 ते 3.75 मीटर पर्यंत घट झालेली आढळली आहे. मागील काही वर्षांपासून पाऊसमान कमी झाल्यामुळे पिकांसाठी विहिरीतून पाण्याचा उपसा वाढलेला आहे. विहिरीत पाणी असल्यास त्याचा उपसा अनियंत्रित असल्याचं आढळून आलेलं आहे. त्या प्रमाणात पाण्याचं पुनर्भरण होत नसल्याचं दिसून येतं. यामुळे उन्हाळ्यात बहुतांश विहिरी कोरड्या झालेल्या दिसतात. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पानं विहीर तसेच कूपनलिका पुनर्भरणाचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यामुळं विहिरीच्या पाणी पातळीत 2 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 1.5 ते 2 मीटर पर्यंत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान. शेतकऱ्यांनी शेत जमिनीतून वाहणारं पावसाचं पाणी एकत्रितपणे वळवून विहिरीजवळ आणावं. या पाण्याचा उपयोग विहीर पुनर्भरणासाठी करावा. परंतु हे पावसाचे वाहणारे पाणी सरळ विहिरीत सोडू नये, कारण वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात माती गाळ मिश्रित असते. जर असे पाणी सरळ विहिरीत सोडले तर विहिरीत गाळ साठत जातो. या तंत्रज्ञानामध्ये 2 प्रकारच्या गाळण यंत्रणा वापरल्या जातात. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडवला जातो, शुद्ध पाणी विहिरीत सोडलं जातं. शेतकऱ्यानं आपल्या शेताच्या रचनेनुसार पावसाचं वाहतं पाणी गाळण यंत्रणेकडे वळवावं. शेतातील पाणी सरळ टाक्यात घेण्याऐवजी टाक्याबाहेर एक साधा खड्डा करून त्यात दगड गोटे रेती टाकावेत. मुख्य गाळण यंत्रणेच्या अलीकडे 1.5 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या आकाराची दुसरी टाकी बांधावी. त्याला प्राथमिक गाळण यंत्रणा असं आपण म्हणूया. शेतातून वाहत येणारं पाणी प्रथम या टाकेत घेऊन तेथे जड गाळ खाली बसून थोडं गढूळ पाणी पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून किंवा खाचेद्वारे दुसऱ्या गाळण यंत्रणेत सोडावं. विहीर पुनर्भरण मॉडेलमध्ये दुसऱ्या भागाला मुख्य गाळण यंत्रणा असं आपण म्हणतो. ही यंत्रणा

0: विहिरीपासून 2 ते 3 मीटर अंतरावर बांधावी. यासाठी 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल खड्डा करावा. याला आतून सिमेंट विटाचं बांधकाम करून टाकेसारखं बांधून घ्यावं. यात मुख्य गाळण यंत्रणेच्या खालील भागातून 4 इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप विहिरीत सोडावा. या टाकी 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत मोठे दगड, नंतर 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत छोटे दगड व त्यानंतर 30 सेंटीमीटर जाडीचा वाळूचा थर टाकावा. असे 90 सेंटीमीटर जाडीचे गाळण थर असावेत. त्यावरील 60 सेंटीमीटर भागात पाणी साठतं. या गाळण यंत्रणेमार्फत पाणी गाळलं जाऊन विहिरीत स्वच्छ पाणी जातं. साधारण 2 एकर क्षेत्रातून वाहणारं पावसाचं पाणी विहीर पुनर्भरणासाठी वापरलं तर विहिरीच्या पाणी पातळीत निश्चितच 1.5 ते 2 मीटर पर्यंत वाढ 2 ते 3 वर्षात दिसून येईल. यामुळे पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. उपलब्ध पाण्याचा वापर तुषार सिंचनाच्या माध्यमातून केल्यास पिकांचं शाश्वत उत्पादन मिळू शकतं. शेतकऱ्यांनी स्वतः वाळू, विटा, सिमेंट खरेदी करून बांधकाम केल्यास 10,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. एकदा हे बांधकाम व्यवस्थित केलं तर त्याचं आयुष्यमान 12 ते 15 वर्ष राहतं. फक्त दर 2 वर्षांनी गाळण टाकी आणि साहित्याची स्वच्छता करणं गरजेचं आहे. बरं तर शेतकरी बंधूंना आज एवढंच. नमस्कार, धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंना कार्यक्रमात ऐकूयात एक शेतकरी गीत.

शेतकरी बंधूंनो, यासोबतच आजचा किसानवाणी हा कार्यक्रम आता संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अस्मिता वहिनीचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: रात्रीचे 8:05 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली. सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ यश जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री जगत प्रकाश

0: नड्डा, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली. राज्यसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: या विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. यह किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या

0: एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात किमान 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमामोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 28 गेली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 10,000 जास्त लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या भागात येत्या काही दिवसात तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी आणि बचावकर्मींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँगोच्या पूर्व भागात इबोला संसर्गानं 1,500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3,442 रुग्ण आढळले असून 1,521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी ॲलिस जिल एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आत्तापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला गुलाबराव नलिनीकर आणि सहकारी यांनी गायलेलं शिक्षण प्रसार गीत आपण ऐकलं.

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सह कलाकारांनी गायलेलं पारंपरिक गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ने उन पचिवले भौर पलंगा वरी वा देवाची रे दीदी

पावणे नऊ वाजतायत. आता पावणे नऊ वाजल्यापासून रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

है, हर कोई ले जो खरीद।

श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.